3908 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज वार रविवार भारतीय सौर दिनांक 10 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 31 मे 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं. श्रोते हो सुप्रभात.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. यानंतर दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

तेल वात आणि अग्नि यांचा एके ठिकाणी संयोग ठेवला की तोच लोकात दिवा म्हणून प्रसिद्ध होतो. तो दिवा सर्वांना समभावाना प्रकाश देतो हे सांगताना येतो तो श्लोक ऐका.

अर्जुन, पेटलेल्या दिव्याला घरच्या माणसाला तेवढा उजेड द्यावा आणि परक्या माणसाला अंधारात ठेवावं हे माहीत नसतं. त्याप्रमाणे ज्याच्या हृदयात ज्ञानदीप तेवतो आहे तो मनुष्यही सर्वांशी समभावानं वागतो. कारण असं.

अरे अर्जुना, कोट्यावधी दिव्या असेनात का, पण त्या सर्वात एकच तेज सारखा असतं. त्यानुसार या स्थावर जंगम जगात परमेश्वर भरून राहिलेला असतो. या विचाराचा दीप सतत तेवत ठेवावा यासाठी हा उपाय.

0: विवेक दीपाला, ज्ञान दीपाला कधी कधी अविचाराची काजळी धरते. ही काजळी झाडून तो प्रज्वलित ठेवावा. त्यामुळं आत्मज्ञानी योग्यांच्या जीवनात निरंतर दिवाळीचा दिवसच उगवतो.
1: प्रकाश किरण हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचक स्वर होता दत्ता सरदेशमुख यांचा. भावार्थ लेखन केलं होतं विष्णू दिनकर आपटे यांनी आणि श्लोकगायन केलं होतं मंगला जोशी यांनी. प्रकाश किरण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:10 होत आहेत. यानंतर प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुधीर फडके यांच्या स्वरातली ही भूपाळी.

स्वतः तसा पण सुधीर फडके यांनी गायलेली भोपाळी एकलीत ही रचना होती ग. दि. माडगूळकर यांची. भक्तिसंगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरातली ही रचना.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरविंद आगाशे यांची रचना देवकी पंडित यांच्या स्वरात आणि संगीत अशोक पंडित यांचं.

श्रोतेमित्रांचं पण आरती दीक्षित यांच्या स्वरात श्रीधर रानडे यांची भक्ती रचना ऐकली. संगीत होतं विलास हाडकर यांचं. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लक्ष्मीशंकर यांनी गेलेली संत कबीरदास यांची हिंदी भक्ती रचना.

लक्ष्मीशंकर यांनी गायलेली संत कबीर यांची हिंदी भक्ती रचना आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातली देशभक्तीपर रचना.

0: श्रोत्यांनो, आताच आपण वसंत निनावे यांची समूह स्वरातली रचना ऐकलीत. संगीत होतं कानू घोष यांचं. या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभातवंदन हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 6:40 झाली आहेत. यानंतर कृषी वार्ता प्रसारित करत आहोत. यामध्ये ऐकूया शेळीपालन या विषयाची संकलित माहिती, वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, शेळीपालनाचा व्यवसाय हा पारंपरिक असून शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून देखील त्याकडे पाहिलं जातं. बहुसंख्य भूमिहीन शेतमजूर हे शेळीपालन करताना आपल्याला दिसून येतात. म्हणून शेळीला गरिबाची गाय असं म्हटलं जातं. मुख्यतः शेळी ही मांस, दूध, कातडी इत्यादी आपल्याला देत असते. रुचकर मांस आणि औषधी गुणधर्माचं दूध शिवाय गुणवत्तेची कातडी मिळवण्यासाठी उत्तम प्रकारचं व्यवस्थापन देखील आपल्याला ठेवायला हवं. हा व्यवसाय अगदी नक्कीच आपल्या सर्वांनाच परवडण्यासारखा आहे. शेळीपालनाचे अनेक वैशिष्ट्य सांगितले जातात. वयोवृद्ध, लहान मुलं, महिला आपलं काम करीत करीत 1, 2, 3 ते 4 शेळ्या सहजपणानं पाळू शकतात. शेळी अर्धा ते 1 लिटरपर्यंत दूध देते. 24 महिन्यात 3 वेळा येते. शिवाय प्रत्येक वेळी 2, 3 करंडांना ती जन्म देते. वर्षभरात करडापासून चांगल्या प्रतीचं मांस मिळतं. थोडंसं उत्पादन कातडीपासून देखील मिळतं. शेळीचं दूध हे औषधी गुणधर्मांनी युक्त असल्यानं पचनाला अतिशय हलकं असतं. शेळीची काया ही लहान असल्यानं सहजगत्या त्याची निगा राखता येते. व्यवस्थापन अत्यंत सोपं असतं. शेळीपालनात बोकडाला खूप महत्त्व दिलं जातं. कोणत्याही जातीचं बोकड लांब, उंच, निरोगी आणि तगडा असावा, रोगमुक्त असावा. त्याचबरोबर शेळी शांत स्वभावाची असावी. प्रजनन संस्थेतील सर्व अवयवांची निकोप वाढ झालेली असावी. स्तनांची वाढ झालेली असावी. पाय तिच्या आकाराच्या समतोल प्रमाणात असावेत. कासेला रक्त पुरवठा करणारा शिरा स्पष्टपणे दिसाव्यात. 14 महिन्यातून 2 विनारी आणि 1 वेळी 2, 3 पिल्लांना जन्म देणारी अशी शेळी असणं अपेक्षित आहे. शेळीच्या देशी आणि विदेशी अशा जाती आपल्याला पाहायला मिळतात. देशी जातीमध्ये थंड हवामानातल्या कश्मीरी, पश्मिनी, गड्डी, उत्तर भारतात जमनापरी, बार्बेरी, बिरल, मध्य भारतात मारवाडी, महिसाणा, झलवाडी, काठेवाडी, तर दक्षिण भारतात सुरती, उस्मानाबादी, संगमनेरी इत्यादी जाती आपल्याला पाहायला मिळतात. तर कोकणपट्ट्यात कत्याळ ही जात चांगली समजली जाते. विदेशी जातीमध्ये बोर, सानेन, अंगोरा, अल्पाईन इत्यादी जाती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या हवामानाचा विचार करता या सर्वच जाती आपल्याकडे चांगल्या पद्धतीने वाढतात. आपल्याकडे शेळीपालन हे मुख्यतः मुक्त आणि बंदिस्त आणि अर्धबंदिस्त अशा 3 पद्धतीने केलं जातं. गोठ्यात बंदिस्त पद्धतीने त्यांचं संगोपन करतात. तर काही वेळ दिवसातला बंदिस्त तर काही वेळ मोकळ्या पद्धतीनं शेळींचं व्यवस्थापन केलं जातं. अर्धबंदिस्त शेळीपालन हे फायद्याचं ठरतं. शेळ्यांना हिरवा चारा, वाळलेली वैरण आणि पूरक खाद्य, क्षार इत्यादींचा चारा देणं अपेक्षित आहे. रोज हिरवा चारा 4 ते 7 किलो, वाळलेली वैरण किलोभर, तसंच वयोमानानुसार 250 ते 300 ग्रॅम पूरक खाद्य, तर बोकडांना 400 ते 500 ग्रॅम पूरक अन्न द्यायला हवं. गाभण शेळ्यांना पूरक आहार 50% जास्त द्यावा लागतो. शेळीचा गाभण काळ हा साधारणतः 145 ते 155 दिवसांचा असतो. विण्याच्या अगोदर 15 दिवस तिला मोकळी सोडू नये. तिच्याकडे सतत लक्ष द्यावं. 50% जादा पूरक खाद्य आणि क्षार द्यावेत.

0: चा आहार द्यावा. एक ते दीड महिना अगोदर दूध तोडावं, कासेला मसाज करावा, तसंच गोठ्यात गवताचा बिछाना करावा. गोठा स्वच्छ आणि निर्जंतुक करावा. कास आणि प्रजनन अवयव हे पोटॅशियम परमँगनेटने स्वच्छ धुवून ठेवावेत. जन्मलेल्या करडाचे विक्री करेपर्यंत चांगली निगा राखावी. जन्मल्याबरोबर शेळीचा चिख या करडाला पाजावा. तसंच 2 ते 3 महिन्यापर्यंत अंगावरचं दूध त्याला पिऊ द्यावं. त्याचबरोबर चारा आणि पूरक खाद्य खाऊ घालावं. त्याचं ऊन, वारा, थंडी यापासून संरक्षण करावं. जंतनाशक औषध हे वेळोवेळी फवारून आपण जनावरांची विशेष अशी योग्य ती काळजी घेणं अपेक्षित आहे. ग्रामीण बेरोजगारांनी शेळीपालन हा व्यवसाय चांगल्या व्यवस्थापनाखाली जर सुरू केला तर नक्कीच त्यांना या व्यवसायात आर्थिक मिळकत चांगली प्राप्त होऊ शकेल.
1: आताच आपण महेश इनामदार यांनी सांगितलेली शेळीपालन या विषयाची संकलित माहिती ऐकलीत. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: आज सकाळी 7:40 जीएसच्या हा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक, उत्साहवर्धक आणि लज्जतदार जीएस चहाचे वितरक मेसर्स गोविंदराम शोभाराम आणि कंपनी, गणपतीपेठ सांगली. सार्थ अहिल्या गाथा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 MHz अर्थात 1251 KHz FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.
3: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
4: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशन विषयी माहिती बघत होतो. त्यातील काही होम रेमेडीज किंवा त्याची कारणांचा आपण विचार केला. आता आपण यामध्ये नैसर्गिकरित्या योगासन प्राणायाम कसं महत्त्वपूर्ण काम करतं हे पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन कमी करण्यासाठी बरीचशी योगासनं व प्राणायाम हे मदत करतात. योगासनांमध्ये बलासन, विपरीत करणी आसन, सेतुबंधासन, मार्जारासन अशी बरीच योगासनं आहेत जी महत्त्वपूर्ण काम बजावतात. यासाठी आपण योगतज्ञांची माहिती घेऊन किंवा त्यांच्या सल्ल्याने हा आजार बरा करण्यासाठी मदत घेऊ शकतो. तसेच प्राणायामसुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. विशेष करून अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, ओंकार प्राणायाम याचा विशेष करून उपयोग होतो. ओंकार प्राणायामावर तर रिसर्च झाला आहे की ओंकाराच्या उच्चाराने ब्रेनमध्ये सोमॅटोस्टॅटिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं जे आपल्याला अँझायटीपासून दूर करतं. त्यामुळे ओंकारचा निश्चितच वापर करावा. तसेच या सगळ्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यावर बाईमध्ये एवढे बदल होत असतात, कधी कधी ते टोकाची भूमिका बजावतात. म्हणजे ह्यामध्ये काही वेळ अशी येते की आता आपल्याला ह्यामध्ये कुणाची तरी प्रोफेशनलची मदत घ्यावी, पण ती कधी घ्यावी याचा विचार ती स्त्री स्वतः किंवा तिच्या घरच्यांनी केव्हा करावा. तर कधी कधी त्या स्त्रीला खूपच धोकादायक विचार मनामध्ये येऊ लागतात. स्वतःला काहीतरी हार्म करावं किंवा बेबीला काहीतरी धोका पोहोचवावा इथंपर्यंत टोकाचे विचार हे जाऊ शकतात. तसंच तिची कोणाचंही ऐकून घेण्याची क्षमता ही कमी होत जाते. कोणाकडून ही मदत घेण्याची क्षमता कमी होऊन जाते. तिला सतत असं वाटत राहतं की ती एक चांगली आई नाही आहे किंवा ती आपल्या बाळासाठी एक चांगला रोल प्ले करू शकत नाही आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये तिला कोणाचीच मदत मिळत नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी तिच्या कंट्रोलच्या बाहेर जात आहेत असं तिला वाटू लागतं आणि ती सतत निगेटिव्ह विचारांच्या घेऱ्यामध्ये अडकली जाते. यावेळेस मात्र प्रोफेशनल हेल्पची गरज लागते. म्हणूनच तुम्ही त्यांच्या गायनेकॉलॉजिस्टबरोबर सर्वात प्रथम कन्सल्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर काउन्सिलरची मदत आपण घेऊ शकतो जे पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये स्पेशली आपल्याला हेल्प करू शकतात. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट यांची मदत आपण गायनेकॉलॉजिस्टच्या मदतीने घेऊ शकतो. वरवर दिसणारा हा छोटासा आजार शरीरामध्ये खूप मोठे बदल करत असतं. पुढे जाऊन ही कंडिशन आणखी धोकादायक होऊ शकते. तिच्या शरीरावर मनावर होणारे जे बदल आहेत ते हॉर्मोनल लेवलला सुद्धा तिच्यामध्ये खूप वेगळे बदल घडवून आणतात जे की पुढे जाऊन तिच्या पाळीमध्ये बदल करणं किंवा तिच्या शरीरातील इतर अवयवांना धोका पोहोचवण्याचं काम सुद्धा करतात. त्यामुळे यामध्ये योग्य त्यावेळी योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, योग्य तो आहार तिने घेणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाची तिला भावनिक मदत ही तिच्या घरातून तिला पहिल्यांदा मिळायला पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टींकडे

0: लक्ष न करता किंवा ती स्वतःला पॅम्पर करून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबते असा विचार न करता तिला योग्य त्यावेळी भावनिक आणि शारीरिक मदत करणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती कमी झालेली आहे. नोकरीच्या निमित्ताने स्त्रिया बाहेर राहतात आणि ह्यामध्ये बाळणपण जे असतं ते थोडंसं कठीण होऊ शकतं. त्यावेळी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी आलटून पालटून का होईना त्यांच्या मदतीसाठी तिथे अवेलेबल राहणं गरजेचं आहे आणि यामध्ये कोणताही इगो न धरता त्या त्यावेळी प्रत्येकाने स्वतःची भूमिका योग्य प्रकारे बजावली तर ह्या कंडिशनपासून आपण सगळीजणं खूप दूर राहू शकतो आणि बाळणपणामध्ये घेतलेली जी काळजी आहे ती स्त्रीला आयुष्यभर उपयोगी पडते. त्यामुळे त्यावेळेची तिची काळजी जी आहे ती खूप महत्वाची आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यमंदिर संपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात येईल.
3: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे त्याची बहुउपयोगिता. घरगुती वापरासाठी याचा उपयोग फरशी साफ करण्यासाठी, बाथरूम आणि स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी, काच आणि फर्निचर साफ करण्यासाठी केला जातो. तेलकट भांडी किंवा कपडे धुणं यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. यामध्ये असलेले एन्झाइम्स विविध प्रकारच्या घाणीचं विघटन करतात, त्यामुळे स्वच्छता अधिक प्रभावी होते. शेती क्षेत्रामध्ये देखील बायो क्लिन्झरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करता येतो. हे द्रावण सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं कारण त्यामध्ये खनिज घटक आणि सूक्ष्मजीव असतात. तसंच याचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही करता येतो, त्यामुळं रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि मातीची सुपीकता टिकून राहते. शाश्वत शेतीसाठी बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त ठरतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये बायो क्लिन्झरचा वापर सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. औद्योगिक सांडपाण्यामध्ये विविध सेंद्रिय आणि अजैविक प्रदूषक असतात. बायो क्लिन्झर मधील एन्झाइम्स आणि सूक्ष्मजीव या प्रदूषकांचं विघटन करून पाणी शुद्ध करण्यास मदत करतात, त्यामुळे जल प्रदूषण कमी होतं आणि पाण्याचा पुनर्वापर करता येतो. दुर्गंधी नियंत्रणासाठी देखील बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. कचऱ्याचे ढिगारे, नाले, शौचालय या ठिकाणी निर्माण होणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा वापर करता येतो. यामध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड आणि इतर सेंद्रिय घटक दुर्गंधी निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांवर नियंत्रण ठेवतात. बायो क्लिन्झरचा वापर सार्वजनिक स्वच्छता मोहिमांमध्ये देखील करता येतो. शाळा, महाविद्यालयं, रुग्णालयं आणि सार्वजनिक ठिकाणी याचा वापर केल्यास स्वच्छता राखणं सोपं होतं आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो. यामुळे समाजामध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते. रासायनिक क्लिनर्सच्या तुलनेत बायो क्लिन्झरचे फायदे अधिक स्पष्टपणे दिसून येतात. रासायनिक क्लिनर्स तात्काळ परिणाम देतात, परंतु त्याचे दीर्घकालीन परिणाम हानिकारक असतात. ते पाण्यात मिसळल्यानंतर जलचर प्राण्यांवर परिणाम करतात आणि पर्यावरणात साचून राहतात. या उलट बायो क्लिन्झर पूर्णपणे जैवविघटनशील आहेत आणि पर्यावरणात सहज मिसळतात. बायो क्लिन्झरचा वापर केल्यानं शाश्वत विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जातं. शाश्वत विकास म्हणजे वर्तमान गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं. बायो क्लिन्झर या संकल्पनेत कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक बचत या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्यामुळे तो शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. सेंद्रिय कचऱ्याचा योग्य वापर करून उपयुक्त उत्पादन तयार करण्याची ही एक उत्कृष्ट पद्धत आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झरचा वापर हे त्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल आहे. शेवटी असं म्हणता येईल की बायो क्लिन्झर हा केवळ एक उत्पादन नसून तो एक विचार आहे निसर्गाशी सुसंगत राहण्याचा, संसाधनांचा योग्य वापर करण्याचा आणि भविष्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा.

0: चा। त्यामुळे या संकल्पनेचा स्वीकार करून आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडूया। परिसर या कार्यक्रमात आताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती ऐकली। लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर। ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती।
1: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। दुपारी 2:10 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल।

सहजून 55 मिनिटं आणि 20 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. शुभ सकाळी 7 वाजता आज दिनांक यामध्ये सुविचार आणि काही निवेदन. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र. 7:20 ताजेतवाने. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 जीएस चहा प्रायोजित विचार पुष्प यामध्ये सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम. 7:45 गाणी मनातली हा कार्यक्रम. 8 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. 9:15 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंगवाड यांचा कार्यक्रम. 9:20 सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम. त्यानंतर 9:30 बालसभा. सकाळी 10 अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम. 10:20 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11 मन की बात. भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. यामध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमात हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी राव राणे यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा भाग पहिला. 1 हिंदीतून बातमीपत्र. 1:05 गीतबहार. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 वाद्यसंगीत. 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके 1:55 2 कृषीवाणी. त्यानंतर 2:05 आरोग्यमंधन संपदा. 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा प्रसारित होतील. 2:30 नादब्रह्म यामध्ये टी एन अनंतरमन यांचं कर्नाटक शैलीतील गायन. संध्याकाळी 5:00 दुसऱ्या प्रसारणसभेत आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम. सभेच्या सुरुवातीला ठीक 5 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 योगवाणी या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण. 6:05 लोकसंगीताचा विशेष कार्यक्रम लोकधन या कार्यक्रमाचा भाग 52 सादरकर्ते संजय पाटील. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण संध्याकाळी 6:35 प्रादेशिक बातमीपत्र. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. माझं घर माझा शेत 7:30 यामध्ये संजय गुरुनाथ कोटणीस यांचं प्रवचन. रात्री 8 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद त्याचा मराठी अनुवाद. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:45 समाचार संध्या. 9 न्यूज 8 ही बातमीपत्र. त्याचबरोबर 9:15 स्पॉटलाईट. 9:30 अनुभूंज आणि रात्री 10 रवी बासरे संगीत सभा. यामध्ये श्री ए एरैया यांचं कर्नाटक शैलीतील सॅक्सोफोन वादन. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11 हिंदी समाचार आणि रात्री 11:05 इंग्रजीतून समाचार. ही होती आज दिवसभरात

0: मध्यंतरी 239 आठ मीटर्स अर्थात 1551 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज रविवार दिनांक 31 मे 2026 सकाळचे 7 वाजले आहेत. आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुकडे. आजचा सुविचार. गौतम बुद्ध म्हणतात, क्षमा करणं ही कमजोरी नसून अंतर्मनाच्या सामर्थ्याची खरी ओळख आहे. राग धरून ठेवणं म्हणजे गरम निखारा हातात पकडून ठेवण्यासारखं आहे. त्यामुळे आपण स्वतःलाच जाळत असतो. सुविचार आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.
1: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
2: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
1: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
2: संपर्क 955-955-3100.
1: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच. घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल.
2: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
1: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
0: मन की बात भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद. मन की बात रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद. मन की बात मराठी अनुवादाचं पुनः प्रसारण त्याच दिवशी रात्री 8 वाजता. तेव्हा जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1551 किलो हर्ट्सवर, एफ एम बँडच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. आकाशवाणी एक असं माध्यम जे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यातही.
3: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
1: वृक्षारोपण कार्य महान, एक वृक्ष दशपुत्र समान.
2: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
3: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
2: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
3: तर कधी असते अपेक्षा.
2: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
3: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
2: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
3: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभाती.

0: तिरंगा दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

श्रोतेहो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊया उष्माघाताची लक्षणं. प्रौढ व्यक्तीमधील लक्षणं: मळमळ, उलटीचा त्रास होणं, भरपूर घाम येणं, चिंता वाटणं, चक्कर येणं, अशक्तपणा येणं, तीव्र डोकेदुखी, स्नायू आखडणं आणि हृदयाचे ठोके वाढणं. उष्माघाताची काही लक्षणं लहान मुलांमध्येही आढळून येतात: आहार घेण्यास नकार, चिडचिड होणं, लघवीचं प्रमाण कमी होणं, डोळे शुष्क होणं, तोंडामधील त्वचा कोरडी होणं, कुठूनही रक्तस्राव होणं. अशी लक्षणं आढळल्यास त्वरित उपचार घ्यावा. आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ.

आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:07 होत आहेत. ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे बाहेर घालायचे वेगळे रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको।
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
5: ऑल इंडिया रेडिओ वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र।
6: काठीन घोंगडं घेऊन द्या की रे मला भी जत्र नाही होऊन द्या की काठीन घोंगडं घेऊन
7: द्या रे। शिरप्या तुझा आवाज कवा धरला इतका सुधारला रे।
8: रगणप्या यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा।
7: रेडू आन खिशात
8: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा। खिशातले रेडिओ भी भेटायला लागल्यात आजकाल।
7: असं म्हणतोस
8: तर काय यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना। गाणी भी ऐकायची माहिती भी व्हायची आणि काम भी
7: निपटायचं।
8: अक्षी रेडिओ गत
7: म्हणजे अगदी टाइम सिरियस म्हण ना।
6: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला।

0: श्रोते हो, सकाळचे ठीक 7:10 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर. भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यावसायिकता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचे सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान हे काल निवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. यावेळी तीनही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची आणि सन्मानाची बाब असल्याचं चौहान यांनी नमूद केलं. काल 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना सरकार सकारात्मक असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही काम सरकार करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. काल यासंदर्भात बोलताना ते म्हणाले,
2: सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतलाय. प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतोय. आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल. पुढे आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू. फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल. त्या निर्देशांचा अवलंब न करता जर एखादा निर्णय घेतला तर त्यातनं केवळ प्रसिद्धी मिळेल पण तो निर्णय टिकणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ. पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही.
1: दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे यांनी काल मध्यरात्री आपलं उपोषण स्थगित केलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सविस्तर आणि सकारात्मक चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय घेतला. सातारा गॅझेटच्या आधारे निर्णय घेण्यासाठी सरकारला 1 महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत हे उपोषण स्थगित करण्यात आलं. नागपूरमधील भांडेवाडी परिसरातील देशातल्या पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1,200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून प्रतिदिन 28 टन वायूची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. खासगी भागीदारीतून हा प्रकल्प उभारण्यात आला असून केवा सुसबडे या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहाच्या सहकार्यानं हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर मान्यवर व्यक्तींसह संबंधित अधिकारीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचे थेट प्रसारण होईल. आकाशवाणी

दूरदर्शनची सर्व केंद्र आणि युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांची संख्या 22 पोहोचली असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं असून त्यामध्ये 9 पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि 13 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास आता CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा संबंध भिवंडीतील एका कंपनीशी असल्याचं उघड झालं आहे. या विषारी दारूसाठी वापरण्यात आलेलं मिथेनॉल भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल कंपनीतून पुरवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील या कंपनीवर काल अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकत धडक कारवाई केली. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत मिथेनॉलचा अंदाजे 6000 किलोसाठी साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अथवा त्याच्या खरेदी विक्रीची कोणतीही अधिकृत नोंद आणि व्यवहारांचा तपशील कंपनीत उपलब्ध नाही. जून महिन्याच्या 25 तारखेपासून राज्यभरात नशामुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार असून सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक काल दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. बैठकीत मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्यासह 160 मान्यवर उपस्थित होते. नागरिकांना दर्जेदार आणि पोषक खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबई जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं 5 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 1 लाखाहून अधिक किमतीचा संशयास्पद अन्न पदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर तांबोळी यांनी काल दिली. केंद्र सरकारनं पुढील 5 महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली असून उद्यापासून तत्काळ ही माफी लागू होणार आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी आणि कापूस उत्पादक शेतकरी कापूस मूल्य साखळीचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं अधिसूचनेत नमूद केलं आहे. हंगामा व्यतिरिक्त लागू होणाऱ्या या माफीमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटासाठी आगळीवेगळी फार्मर ग्रुप लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट या 2 महिन्यांच्या कालावधीत पार पडणार आहे. मृदा आणि बीज व्यवस्थापन, पीक पद्धती आणि शेती तंत्रज्ञान, जैविक खाते आणि कीड रोग व्यवस्थापन, क्षमता बांधणी, प्रसार आणि तंत्रज्ञान वापर हे 4 टप्पे यामध्ये असतील. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19, 21-18 अशा गुणांनी काल पराभव केला. उपांत्य फेरीचा दुसरा सामना इंडोनेशिया आणि चीन यांच्यात होणार असून या सामन्यातील विजेत्याशी भारतीय जोडीचा सामना होणार आहे. भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. IPL क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यान विजेतेपदाची लढत होणार आहे. गुजरातनं राजस्थान रॉयल्सवर शुक्रवारी मात केली होती. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागात पुढे वाटचाल सुरू होण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या 2ऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर

0: भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:20 आणि 23 सेकंद झाली आहेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

श्रोत्यांनो, आताच आपण अरुण दाते यांनी गायलेलं सदानंद डबेर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश, विश्वकोश, ज्ञानकोश याबाबत काम करते आणि मराठी विश्वकोश हे ब्रिटानिका इन्सायक्लोपीडियाच्या धर्तीवर तयार झालेले आहेत. यांच्या नोंदी प्रकाशनाचं कार्य ही संस्था करते. मागील भागात डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर यांच्याकडून आपण खंड 1-5 यांची माहिती घेतली. आजच्या या भागात आपल्याकडे पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपण मराठी विश्वकोश खंड 6-10 याविषयी जाणून घेणार आहोत. गायकवाड मॅडम, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: सर्व श्रोत्यांना नमस्कार.
0: मॅडम, मराठी विश्वकोश खंड 6-10 हे कशाबाबत आहे, त्यांचा थोडक्यात परिचय आमच्या श्रोत्यांना आपण करून द्यावा.
1: जसं आपण यापूर्वी पण पाहिलं की मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक आहे, त्यामुळे खंड 6-10 या खंडांमध्ये देखील आपण सर्व विषयांना सामावून घेतलेलंच आहे.
0: बरोबर.
1: जवळजवळ 100-100 विषय तरी आपण मराठी विश्वकोशाद्वारे वाचकांसमोर ठेवत असतो. तर या ज्या खंड 6-10 आहेत याची एक थोडक्यात माहिती मी देते. म्हणजे खंड 6 आहे तो चेन सर एन्स्ट बोरिस ते डोळा या नोंदीपर्यंत आहे. तो 1977 ला प्रकाशित झाला आणि याच्यामध्ये 1141 नोंदी आहेत. खंड 7 हा आहे ड्युइसबर्ग, भूगोलाची नोंद आहे. तिथून ते धरणगाव हे देखील भूगोलाचीच नोंद आहे. इथपर्यंत हा खंड पूर्ण केलेला आहे. तो 1977 ला प्रकाशित झाला आहे आणि याच्यामध्ये 897 नोंदी घेतलेल्या आहेत. खंड 8 हा आहे धरणे व बंधारे, तिथपासून ते नॉकशॉट पर्यंत याच्यामध्ये 773 नोंदी असून हा 1979 ला प्रकाशित झालाय. खंड 9 मध्ये आपण पौन चरियू, अपभ्रंश भाषा साहित्याची ही नोंद आहे. तिथून ते पहलवी साहित्य, आशियाई भाषा साहित्याची नोंद आहे. इथपर्यंत तो खंड पूर्ण केला आहे. हा 1980 ला प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 899 नोंदी समाविष्ट आहेत. आणि खंड 10 आहे तो पैकारा ते बंदरे, स्थापत्य अभियांत्रिकीची नोंद आहे बंदरे. तर हा खंड आहे तो 1981 ला प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 798 नोंदी आहेत. तर हे जे 6-10 खंड आहेत हे सर्व खंड आहेत ते आपले आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखालीच पूर्ण झालेले आहेत.
0: अच्छा, म्हणजे त्यावेळेला तर्कतीर्थ होते आणि स्वतः त्यांनी यावर देखरेख केलेली होती. मॅडम, आता हे जे खंड 6-10 आहेत तर यांच्यात महत्वपूर्ण अशा कोणत्या नोंदी आहे, म्हणजे आपल्या वाचकांना जर अगदी त्याला भेट द्यायची असेल आणि ती माहिती घ्यायची असेल विश्वकोशाच्या या खंडांविषयी, तर याच्यातल्या महत्वाच्या नोंदी कोणत्या आहेत?
1: आता आपण ओळीनं पाहायला गेलो तर खंड 6 मध्ये जसं मगाशी म्हटलं की चेन सन अन्स बोरिस पासून नोंद सुरू होतात. याच्यामध्ये विज्ञान विषयाच्या 462 आणि मानव्य विषयाच्या 679 नोंदी आहेत. याच्यामध्ये छंदोरचना ही एक अत्यंत सुंदर नोंद आहे. छंदोरचना म्हणजे पद्यरचना आहे. हल्ली आपण अभ्यासक्रमातही पाहतो की मुलांना पहिलीपासूनच कविता करण्याचा छंद लागलेला असतो, तर तो कुठेतरी शास्त्रीय पद्धत त्याला मिळावी यासाठी आपण ह्या नोंदीकडे नक्की पाहू शकतो. या नोंदीमध्ये आहे ते आपण वैदिक छंदोरचनापासून ते इंग्रजी छंदोरचना इथपर्यंत उपशीर्षकाद्वारे ही नोंद पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये संस्कृत, प्राकृत

0: अपभ्रंश आहे किंवा मराठी छंदोरचना आहे, या संदर्भातली माहिती देखील आपण त्या त्या ठिकाणी त्यातील पद्यरचना कशा प्रकारे असते, जसं अलंकार आहेत वगैरे, याबद्दलची माहिती देखील त्या नोंदीमध्ये घेतली आहे. एकूण जवळजवळ 11 पृष्ठांची नोंद केलेली आहे. त्याचबरोबर छोडो भारत आंदोलन ज्याविषयी आपल्याला शालेय पुस्तकात देखील धडे आहेत, तर ही माहितीसाठी अधिक माहिती मिळावी या विषयासाठी, तर त्यासाठी आपण हा खंड रेफर करू शकतो. छोडो भारत आंदोलनाविषयी आपल्याला तिथे अधिक माहिती मिळू शकते. पुन्हा आता आपण पाहतोय की जलसंधारणाबद्दल आपण फारच अवेअर झालेलो आहोत, कारण पाण्याचं जे संकट आपल्यावर येत आहे त्यानुसार, तर या खंडामध्ये आपल्याला जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचं संरक्षण कसं करावं, त्याचं संवर्धन कसं करावं आणि उपयुक्ततापूर्ण असं फायदेशीर व्यवस्थापन कसं केलं जावं याविषयीची माहिती आपल्याला जलसंधारण या नोंदीमध्ये पाहायला मिळते. हे झालं खंड 6 बद्दल.
1: खंड 7 मध्ये काय विशेष नोंदी आहेत?
0: माझ्या आवडीची नोंद म्हणाल तर खंड 7 मध्ये तटबंदी ही युद्धशास्त्रातली एक नोंद आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन तटबंदी कशी केली गेली होती इथपासून ते आधुनिक तटबंदीचे नमुने इथपर्यंत त्याच्यामध्ये माहिती कव्हर करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 1977 ला हा खंड प्रकाशित झाला होता, पण तरी देखील त्यामध्ये माहिती अगदी अद्ययावत असल्याप्रमाणे आहे. आणि ही नोंद पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये विविध चित्रांचे देखील दिलेली आहेत की तटबंदी कशा प्रकारे असते.
1: हो, कारण आधुनिक मुलांना ते कळलं पाहिजे,
0: त्यामुळे त्यामध्ये आपण चित्र घेतलेलं आहेत, आकृत्या काढलेल्या आहेत, त्यावेळेसचे जे काही नकाशे होते ते देखील आपण त्या नोंदीमध्ये घेऊन पूर्ण केलेले आहेत. फिलग्री वर्क म्हणून एक नोंद आहे जी तारकामाची आहे, उपयुक्त कलासाठी आहे, तर त्या नोंदीचा सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे या खंडामध्ये. पुन्हा बऱ्याच जणांना धर्माविषयी फार असतं की अगदी छोट्यातल्या छोट्यांची पण माहिती मिळावी अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. मग त्यामध्ये ज्याला आपण देवांचा कारागीर म्हणतो, ज्याने इंद्राचं वज्र तयार केलं किंवा बृहस्पतीसाठी ज्याने लोखंडाची कुऱ्हाड तयार केली, असा त्वष्टा नावाचा जो एक कारागीर आहे त्याची देखील नोंद आपण या खंडात घेतलेली आहे, जी धर्माच्या अनुषंगाने घेण्यात आलेली आहे.
1: मॅडम, आता तुम्ही 7व्या खंडाचं सांगितलं, असंच 8व्या खंडामध्ये कोणत्या विशेष अशा नोंदी आहेत?
0: 8व्या खंडातील सर्वात महत्वपूर्ण नोंद म्हणजे नोबेल पारितोषिक. तर ही नोबेल पारितोषिक नोंद आहे ती अर्थशास्त्राच्या दृष्टीने असेल, आणि यामध्ये नोबेल पारितोषिका कशी दिली जातात, म्हणजे नोबेल यांनी जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये या पारितोषिका संदर्भात काही तरतुदी करून ठेवलेल्या होत्या, त्याची निवड कशी करण्यात यावी अशी उपशीर्षक आपण घेतलेली आहेत, आणि त्या पारितोषिकाचे स्वरूप, त्याची पात्रता काय असावी आणि हे पारितोषिक वितरण समारंभ कसा केला जावा, कुठे केला जावा, या संदर्भातील माहिती देखील आपण या नोंदीमध्ये घेतलेली आहे. आणि यामध्ये काय केलं, आपण 1901 पासून ते खंडाच्या प्रकाशनापर्यंत म्हणजे 1977 ला हा खंड प्रकाशित झाला म्हणून तोपर्यंत त्या शास्त्रज्ञाचे नाव, त्याला जेव्हा पारितोषिक मिळाले तेव्हाचं वर्ष, तो कोणत्या देशाचा आहे ते देशाचं नाव, आणि त्याने जे काही कार्य केले आहे त्याला कोणत्या कार्यासाठी पारितोषिक मिळालेले आहे नोबेल पारितोषिक, असे मुद्दे घेऊन आपण एक टेबल तयार केलेला आहे. आणि 1901 ते 1977 प्रत्येक शास्त्रज्ञाचं नाव, त्याची कार्य, त्याला मिळालेलं पारितोषिकेचं वर्ष, हे सगळं आपण एका दृष्टिक्षेपात बसतं त्या टेबलमुळे. जसं उदाहरण पाहिलं तर 1901 मध्ये विल्यम रॉन्टगेन यांना, जर्मनीचे आहेत, त्यांना भौतिकी विषयासाठी क्ष किरणांचा शोध याकरिता नोबेल पारितोषिक मिळालेले होते. त्यामुळे ही एक नोंद अत्यंत सुंदर आहे. त्यानंतर नभोनाट्य ही नोंद देखील आपल्याला या खंडामध्ये पाहायला मिळेल की रेडिओवरून प्रकाशित केला जाणारा जो एक नाट्य प्रकार आहे नभोनाट्य, तर ती नोंद देखील आपल्याला या 8व्या खंडामध्ये पाहायला मिळू शकते.
1: अच्छा, आणि 9व्या खंडातल्या महत्वपूर्ण नोंदी कोणत्या आहेत?
0: 9व्या खंडामध्ये एक मानसशास्त्राची नोंद आहे, परपीडन व स्वपीडन विकृती म्हणून. बऱ्याचदा कसं होतं, असं जेव्हा आपण बाहेर वाचन करायला जातो तेव्हा ते तितकंसं व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे शब्द बऱ्याचदा मुलांनी वाचावेत की नाही इथपर्यंत आपण विचार केला जातो, पण जेव्हा मराठी विश्वकोशामध्ये वाचक वाचनासाठी येतो तेव्हा तिथे वाचकाच्या सर्व वर्ग लक्षात घेऊन नोंद लिहिलेली असते, म्हणजे कुठेही अश्लीलता वाटणार नाही अशा प्रकारे त्या नोंदीतील सर्व शब्द शास्त्रीय पद्धतीने घेऊन ती जी संकल्पना आहे मानसशास्त्रातील ती अगदी पूर्ण केलेली आहे लेखकाने. त्यामुळे परपीडन व स्वपीडन विकृती अशी एक मानसशास्त्राची नोंद आपण त्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर पतंग आहे, वनस्पती शास्त्राची आहे, पवन पेरुली अपभ्रंश भाषा साहित्याची नोंद आहे, ती देखील नोंद आपण 9व्या खंडामध्ये पूर्ण केलेली आहे.
1: शेवटचा 10वा खंड,
0: 10वा खंड याच्यामध्ये आपण पोवाडा मराठी भाषा साहित्यातली नोंद आहे. त्यानंतर या खंडामध्ये प्रामुख्याने प्राणी विज्ञानाच्या नोंदी अतिशय आलेल्या आहेत, म्हणजे प्राणी सृष्टी आहे, त्यांचे संघ आहेत, प्राणी वर्ग आहेत, त्यांचं संचलन, स्थलांतरण, सामाजिक जीवन याविषयीची सर्व माहिती आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर प्रोबिट विश्लेषण हे जे एक प्रामुख्याने जीवविज्ञानातील संशोधनाचा वापरण्यात येणारा एक प्रकार आहे, सांख्यिकीय पद्धत आहे, जीवविज्ञानातील संशोधनात ही जास्त प्रमाणात वापरण्यात येते.

0: त्याविषयीची माहिती देखील आपण या नोंदीमध्ये पूर्ण केलेली आहे. त्यानंतर ज्योतिषशास्त्र ती नोंद आहे. पशुवैद्यका संदर्भातल्या नोंदी आहेत. म्हणजे आता बऱ्याचदा आपण बघतो की ब्लॅक क्वार्टर असा एक आजार आहे फऱ्या रोग म्हणून, तर त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत, काय प्रतिबंध केले पाहिजेत, रोग निदान म्हणजे नक्की झालं आहे ते लक्षणांपासून ते त्याच्यावर होणाऱ्या प्रतिबंधापर्यंत उपायांपर्यंत या नोंदीमध्ये आपण माहिती दिलेली आहे.
1: मॅडम, हे 6 ते 10 खंडातल्या महत्वपूर्ण नोंदींविषयी आता तुम्ही सांगितलं, परंतु आता या खंडांचं वाचन आपण जेव्हा करतो आणि इतका त्याचा आवाका मोठा आहे, तर मग हे वाचन करताना आपल्याला काय लक्षात मुद्दे घेऊन ते वाचन करणं अपेक्षित असतं?
0: बऱ्याचदा आपण एखादी नोंद वाचत असतो त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या नोंदीची पण क्युरियोसिटी असते की ही पण मला तिथे वाचायला मिळेल का. जसं आता प्रभात फिल्म कंपनी ही एक नोंद आहे, चित्रपट सृष्टीची आहे. जेव्हा आपण ही नोंद वाचत असतो तेव्हा अनेक नाटककार आहेत वगैरे, त्यांची माहिती आपल्याला यात मिळेल का, तर ते आपल्याला तिथेच कळते. म्हणजे एक प्रकारे हायपर लिंकिंग आपण म्हणतो, तर ते तिथे कव्हर केलं जातं. म्हणजे मास्तर कृष्णराव जेव्हा आपण वाचत असतो तिथे पोकळबाणाने तिथे दाखवलं जातं की मास्तर कृष्ण, म्हणजे मला तिथे लक्षात येतं की ही देखील नोंद याच्यामध्ये आहे, की मला ही नोंद देखील कुठेतरी वाचायला मराठी विश्वकोशामध्ये कुठेतरी वाचायला मिळणार आहे. किंवा अनंत काणेकर असतील त्यांची नोंद देखील तसंच होणार आहे. बऱ्याचदा कसं होतं की एकच शब्द असतो परंतु वेगवेगळ्या अर्थाने घेतलेला असतो. जसं पतंग, आता पतंग म्हणलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा ते खेळण्यात पतंग असतो, उडवणारा तो
1: येतो.
0: पुन्हा पतंग जे आहे ते कीटक पण आहे आणि पतंग नावाचा एक वनस्पती पण आहे. तर त्यावेळेस कसं होतं की ते नोंदी आपण घेत असताना पतंग 1, पतंग 2, पतंग 3 अशा प्रकारे ह्या नोंदी आपण घेत असतो. मग पतंग 1 म्हणजे जेव्हा जी नोंद सर्वप्रथम आपल्याला लक्षात येते की पतंग म्हणलं की खेळातला, मग खेळ व मनोरंजन असा त्याच्या पुढे विषय दिला जातो. त्यानंतर पतंग 2 कीटक विज्ञानातील नोंद येते, पतंग 3 आहे ती वनस्पती विज्ञान, आणि मग जपान वुट्री म्हणजे वनस्पती विज्ञानातली नोंद आहे. अशा प्रकारे आपण जर का एकाच नावाने आलं तर त्याच्या पुढे 1, 2, 3 असे आकडे देऊन त्या सर्व नोंदी त्याच्यामध्ये घेत असतो.
1: हा म्हणजे सर्वंकष माहिती आपल्याला मिळते, किंवा मराठी भाषेशी जे संबंधित नाही किंवा आहेत त्यांनाही ती सखोल मिळते, प्राथमिक माहिती पण मिळते. आणि त्यांनी जर ह्या आपल्या विश्वकोशाच्या वेबसाईटला भेट दिली तर त्या व्यक्तीला सगळी माहिती आपल्या या मराठी विश्वकोशाच्या खंडांमधून प्राप्त होईल. तर श्रोत्यांनी नक्कीच त्या साईटला तुमच्या भेट द्यायला.
0: मराठी विश्वकोशाचे 1 ते 20 खंड प्रकाशित आहेतच, परंतु आपले हे सर्व खंड आपल्या साईटवर marathiviswakosh.org.in या साईटवर देखील आपल्याला विनामूल्य आकार विल्हे देखील पाहायला मिळतील. किंवा आपण एखाद्या नोंदीचं नाव तिथे सर्च मध्ये टाकलं तर तशी देखील ती नोंद आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मी श्रोत्यांना, महाराष्ट्रातील सर्व तज्ञांना विशेष करून विनंती करेन की आपण नोंदी एकदा तरी वाचाव्यात. आपल्या विषयातील विषयाप्रमाणे त्या नोंदींमध्ये जर काय अद्ययावती करण्याची आवश्यकता असेल तर आपण नक्की आम्हाला संपर्क साधावा. आमच्या तज्ज्ञ मंडळाकडून त्याच्यावर विचार विनिमय होऊन त्या माहितीचा अंतर्भाव करण्यात येईल. आता सध्या पहिल्या खंडाचं काम सुरूच आहे अद्ययावतीकरणाचं, तर मी श्रोत्यांना नक्कीच अशी विनंती करेन की त्यांनी एकदा तरी वाचून आपली मतं कळवावीत.
1: आज मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी माहिती देण्यासाठी पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला अतिशय रंजकपणे ही माहिती दिली. मॅडम, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपल्या मताचा नक्कीच आम्ही आदर करू. आपण कृपया या ईमेलवर आमच्याशी संपर्क साधा, aplimarathi210@gmail.com aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: माहिती केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यंधरी 239 अंश आठ मीटर सरतत 1251 किलो हर्ट्सवर एफ एम बँडच्या 106 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. 7:40 आणि 10 सेकंद झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुगडे. यानंतर ऐकणार आहोत विचारपुष्प, यामध्ये सार्थ अहिल्या गाथा.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक उत्साहवर्धक आणि लज्जतदार जीएस चहाचे वितरक मेसर्स गोविंदराम शोभाराम आणि कंपनी गणपती पेठ सांगली.

0: आसामचा सा गोल्डन सिटी सी डस्ट चहा जीएस चहा।
1: विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा, लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं आणि ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं आहे।
2: ओम श्री गणेशाय नमः।

0: तसे।
1: हे गणराया, कुठल्याही कार्याची सुरुवात तुझं नाव घेतल्याशिवाय किंवा तुझी प्रार्थना केल्याशिवाय होतच नाही। एवढंच काय, नांगराला जुंपलेल्या बैलांना हाकरताना नांगरणीची सुरुवात करताना दादा गणेश गणपती असा नामोल्लेख बैलाच्या कानावर पडतो आणि नांगरणीचे काम चालू होते। गणेश ही बुद्धीची देवता आहे। ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची सुरुवात ही गणरायाची आळवणी करूनच केलेली आहे। म्हणून अहिल्या गाथेची सुरुवात करताना गणरायाला वंदन करूनच करीत आहे।
0: तूचा

0: खंडेराया।
1: कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण आपल्या कुलदैवतेचं स्मरण करतो। हे खंडेराया, भक्तांची शक्ती म्हणजे तू आहेस। ही शक्ती वाढविण्यासाठी तुझी भक्ती मला करावायची आहे। हे खंडेराया, शक्तीपेक्षा मला आता युक्तीची गरज आहे। ती युक्ती मला आपण द्यावी म्हणून वंदन करतो। ती युक्ती हा ग्रंथ लिहिण्याच्या कामी मला उपयोगी पडेल।
0: कार्य

0: तांबे।
1: या पृथ्वी तलावरील तू एक शक्तीपीठ आहे। शिव आणि शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशक्य असणारी कामेही लिलया होतात। हे जगदंबे, अंबिका माते, कालिका माते, आज मी तुझ्या दारी याचक म्हणून आलोय। तुझ्या पुढे साष्टांग दंडवत घालतो, नतमस्तक होतो, पण मी हातात घेतलेल्या या ग्रंथकार्यास यश दे।

0: हे शिवशंकरा, तुमच्या कृपा प्रसादाने मला सामर्थ्य लाभावे, त्या सामर्थ्यामुळे मी हाती घेतलेलं कार्य सिद्धीत जाईल, सर्व भक्तांच्या हाकेस धावणारा प्रसन्न होणारा वर देणाऱ्या भोळ्या शंकराला विनवणी केलेली आहे, माझ्या कार्याला यश द्यावे।
1: काढ

0: था।
1: पंढरीच्या पांडुरंगास विनवणी केलेली आहे, देवा माझे कार्य सिद्धीस जावे यासाठी मी दररोज पूजा करेन, पूजेसाठी वेळ काढेन,

0: त्यामुळे माझे बळ वाढेल आणि कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं. ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं होतं.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक उत्साहवर्धक आणि लज्जतदार जीएस चहाचे वितरक मेसर्स गोविंदराम शोभाराम आणि कंपनी गणपती पेठ सांगली.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 7:45 झाली आहेत. यानंतर प्रसारित करीत आहोत गाणी मनातली हा कार्यक्रम.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं आणि यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. गाणीवणातील हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
2: प्राथमिक शिक्षण

0: करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
1: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
0: संपर्क 9555551300.
1: खेळ अभ्यास सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच. घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल.
0: भारत सुतगिरणी परिसर कुपवाड रोड सांगली.
1: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
2: मन की बात भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद. मन की बात रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद. मन की बात मराठी अनुवादाचं पुनः प्रसारण त्याच दिवशी रात्री 8 वाजता. तेव्हा जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM बँडच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. आकाशवाणी एक असं माध्यम जे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यातही. गणगणतली या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अरुण पोडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आणि गीताला स्वर अनुराधा पोडवाल यांचा.

0: అది ఏదో పొడవాలి అని కానీ గీత పడేకలేదు.
1: మన్ కీ బాత్, मन की बात भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात. रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद मन की बात. मराठी अनुवादाचं पुनः प्रसारण त्याच दिवशी रात्री 8 वाजता. तेव्हा जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM बँडच्या 100.6 मेगा हर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वर. आकाशवाणी एक असं माध्यम जे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यातही

श्रीधर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम समाप्त होतोय. गाणी मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो 8 वाजतात सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तसंच 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात.
1: सूर्य घर मुफ्त बिजली योजना के बारे में सुना है?

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करीत आहोत.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र

द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जून पर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक सैराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंधूच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्यातील एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढ निश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यवसाय कुशलता, नेतृत्व गुण आणि राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान काल सेवानिवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. तिन्ही दलांकडून मानवंदना स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची सन्मानाची बाब असल्याचं जनरल चौहान यांनी नमूद केलं. 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं. शेतीमधील खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जून पर्यंत देशव्यापी खेत बचाव अभियान राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत या अभियानाच्या तयारीसंदर्भात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितलं. खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर योग्य सल्ला देणं, पंचायत स्तरावर सक्रिय सहभाग आणि विविध योजनांचे लाभ थेट गावापर्यंत पोहोचवणं या बाबींवर या अभियानात लक्ष केंद्रित असेल. भारतात वार्षिक अंदाजे 60 दशलक्ष मेट्रिक टन खतं वापरली जातात. यामुळे भारत हा जागतिक स्तरावर खतांचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यापैकी 500 LMT पेक्षा अधिक खतांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर केलं जातं आणि उर्वरित गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांसाठी कृषी विज्ञान केंद्रांना मुख्य समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. 1600 अधिक पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच खतांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी 500 विशेष पथकं गठीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचं थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआय ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा सामना करत असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर राहिली आहे. वित्त मंत्रालयाच्या मे 2026 मासिक आर्थिक आढाव्यानुसार देशाची परकीय चलन गंगाजळी समाधानकारक पातळीवर कायम आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कठोर होत चाललेली आर्थिक परिस्थिती आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदावलेली वाढीची गती यामुळे जागतिक वातावरण अधिकच आव्हानात्मक बनलं असल्याचं आणि या बाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरू शकतात असं या अहवालात नमूद केलं आहे. पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील उलाढालीनं आपली मूळ गती कायम राखली असली तरी यावर्षी मार्च महिन्यात गाभा उद्योगांच्या निर्देशांकात 4.5% किरकोळ घट दिसून आली. किरकोळ महागाईच्या स्वरूपात मोजला जाणारा महागाईचा दबाव यावर्षी मार्चमध्ये 3.4% मर्यादित पातळीवर नियंत्रणात राहिला. आर्थिक व्यवस्थेतील उपलब्ध रोखीचं प्रमाण

0: अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध असून बँक कर्जाच्या वाढीचा वेग स्थिर राहिला आहे. सरकारने 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी कापूस आयातीवरील सीमा शुल्क तात्पुरतं माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं एका अधिसूचनेत सांगितलं की कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्य साखळीचं हित अग्रस्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला. कापसाच्या हंगामाव्यतिरिक्त या काळात लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि युगांडामधील इबोलाच्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून प्रवासबंदी लादलेल्या किंवा सीमा बंद केलेल्या देशांना अशा उपाययोजनांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं ते म्हणाले. इबोला उद्रेकाचं केंद्र असलेल्या पूर्व कॉंगोमधील बुनिया इथं भेट दिल्यानंतर ते बोलत होते. कॉंगोमध्ये इबोलाची 906 संशयित प्रकरणं आणि 223 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे, तर शेजारील युगांडामध्ये 9 बाधित रुग्ण आणि 1 मृत्यूची पुष्टी झाली आहे. या प्रादुर्भावामध्ये इबोलाच्या बुंदी बुग्यो प्रकाराचा समावेश असून त्यावर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाही. तंबाखूच्या वापराच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. यावर्षीची संकल्पना आकर्षणाचा बुरखा फाडणं, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणं अशी आहे. तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी अंदाजे 80 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे आणि अतिरिक्त 13 लाख मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे होतात. भारतात तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी अंदाजे 13.5 लाख मृत्यू होतात. सौदी अरेबियामध्ये यावर्षी आयोजित खेतामहू मिस्क समारंभात भारताच्या हज मिशननं 2 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. यात्रेकरूंच्या सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सौदीच्या हज मंत्रालयातर्फे दरवर्षी दिले जाणारे लब्बैतून पुरस्कार भारतीय हज मिशनला सर्वोत्कृष्ट हज समन्वय आणि संवाद या श्रेणीअंतर्गत प्रदान करण्यात आले. यावर्षी अंदाजे 1,75,000 भारतीय यात्रेकरूंनी हज यात्रा पूर्ण केली. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19 21-18 अशा गुणांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. हिंदी पत्रकारितेची 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नवी दिल्ली इथं पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि प्रथम दिन आवरण प्रकाशित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात सांगितलं की हिंदी पत्रकारितेचा द्विशताब्दी सोहळा भारताची चेतना विचार आणि लोकजागृतीचा उत्सव आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसात संपूर्ण राज्यात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेची द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंडच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमधारी 219.68 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 28 सेकंद झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुगडे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन.

0: चे खर प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: आपण सुखी व्हावं आणि दुःख आपल्याला कधी येऊच नये असं प्रत्येकाला अगदी मनापासून वाटत असतं, पण वस्तुस्थिती मात्र याच्या नेमकी उलट असते। सुख जे असतं ते आपल्या वाऱ्याला पण येत नाही, आणि दुःख टाळण्याचा किती प्रयत्न केला तरी ते आपल्या वाट्याला येतं। अशी परिस्थिती आपल्या नेहमी अनुभवाला येते। याचं कारण का? याचं जे कारण आहे ते कारण शोधण्याचा कोणी प्रयत्न करत नाही। बहुतेक वेळा कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातो, पण तो भलत्याच ठिकाणी केला जातो। जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे की जिथं परिणाम आहे तिथं कारण हे असलंच पाहिजे, आणि म्हणून जेव्हा आपल्याला काही परिणाम दिसतात तेव्हा त्यांचं कारण शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। आणि हे कारण शोधण्याचा प्रयत्न जर आपण केला नाही तर ज्या कारणांमुळं परिणाम घडलेला असतो त्या गोष्टी आपण सुधारू शकत नाही। आता एखाद्याची मुलं परीक्षेत नापास झाली, यावर सर्वसाधारण आईबाप जे असतात ते याचं कारण कुठे शोधतात पहा। कुणीतरी करणी केली, काकानं करणी केली, मामीनं करणी केली, चुलतीनं करणी केली, शेजाऱ्यानं केली, अशा तऱ्हेनं त्यांच्या ठिकाणी ही एक दृढ भावना निर्माण होते। वास्तविक मुलं नापास का होतात याचं सरळ कारण म्हणजे त्यांनी योग्य दिशेनं अभ्यास केलेला नसतो म्हणून। पण तरीसुद्धा आपण ते कारण बाजूला सारतो आणि कुणीतरी करणी केली अशी समजूत करून बुवा बाबा यांच्या पाठीमागे धावतो। कारण का? तर ती केलेली करणी उलटवण्यासाठी। मला तुम्ही सांगा की हे असं करण्यानं ही नापास होणारी मुलं कधीतरी पास होतील का? होणार नाहीत। आईबाप देवधर्म करत असतात, सोमवारी शंकर, मंगळवारी गणपती, बुधवारी खंडोबा आहेच, गुरुवारी दत्त, शुक्रवारी देवी संतोषी माता आहे, आता तर वैष्णव देवीच फार निघालंय। मधल्या काळामध्ये तर संतोषी मातेचं एवढं प्रस्थ माजलं होतं की त्यावर एक सिनेमा आला होता आणि त्या सिनेमानं विक्रमी पल्ला गाठला होता। कोणत्याही चित्रपटापेक्षा त्या संतोषी माता या चित्रपटानं विक्रम केले होते। आता वैष्णव देवीचं निघालेलं आहे, कोणी विचारलं अरे तू कुठे गेला होतास, वैष्णोदेवीला गेलो होतो। अरे तू कुठे गेला होतास रे, वैष्णोदेवीला। हे मी का सांगतो आहे की आपण हे जे काही देव आणि धर्माच्या नावाखाली करतो त्यावेळेला आपल्याला आपण फार पुण्य करतो असं वाटतं। उपास केले म्हणजे आपण फार मोठं पुण्य निर्माण केलं असं आपल्याला वाटतं। आपण फार

मोठं पुण्य जमा केलं असं वाटतं. काही जण प्रत्येक दिवशी उपवास करतात, काही जण तर अगदी निर्जळ उपवास करतात. कारण का? तर देवाची कृपा लवकर व्हावी म्हणून. उपवास करून पुण्य मिळतं ही गोष्ट खरी नाही. आपण कितीही जरी उपवास केले तरी त्यामुळं देवाला कळवळा येईल, दया येईल आणि तो तुमचं कार्य करील, काम करील असं तो काहीही करत नाही हे आपण लक्षात ठेवायचं. तुम्ही उपवास केले नाहीत आणि तुम्ही चार वेळा जेवलात तो तुमच्यावर कोप करणार नाही हेही आपण लक्षात ठेवायचं. तुम्ही एक वेळ जेवायचं का दहा वेळा जेवायचं का जेवायचंच नाही हे तू ठरवायचंस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू जर दहा वेळा जेवलास तर त्यामुळं त्या निसर्गाचा कोप होण्याची शक्यता आहे. निसर्गाचा नियम असा आहे की जेवढं आपल्याला पचवता येईल तेवढं आपण खाल्लं पाहिजे. जर पचवता येत नसेल तर खाण्यात काय अर्थ आहे? जीवनविद्या सांगते तुम्ही उपवास करण्यापेक्षा कमी खा. आता कमी म्हणजे किती? तर तुमची पचनशक्ती किती आहे हे तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे खा. कोणी किती खायचं हे प्रत्येकानं स्वतः ठरवायचं. एक काळ असा होता की लोकांचा देवावर धर्मावर खूप विश्वास होता आणि म्हणून आपल्या वाडवडिलांनी त्यांना हे माहीत होतं की देवाधर्माच्या नावाखाली लोकांना तुम्ही उपवास करा म्हणून जर सांगितलं तर त्यामुळे लोकांची प्रकृती चांगली राहील. देवाधर्माच्या नावाखाली उपवास करा म्हणून जर आपण लोकांना सांगितलं तर त्यांच्या त्या उपवास करण्यानं त्यांची प्रकृती चांगली राहील हे आपल्या वाडवडिलांना माहिती होतं. संतांनाही हे माहीत होतं. आठवड्यातून एक दिवस, 15 दिवसातून एक दिवस त्यांना उपवास करायला लावलं तर त्यायोगे त्यांची प्रकृती चांगली राहील याकरता आपल्या वाडवडिलांनी आणि संतांनी आपल्याला उपवास करायला सांगितले. पण प्रत्यक्षात काय झालं? तर त्यांचा हेतू राहिला बाजूला. लोकांनी एक दिवस तरी उपवास करावा, त्यांनी पोटाला विश्रांती द्यावी हा आपल्या वाडवडिलांचा आणि संतांचा हेतू होता. परंतु प्रत्यक्षात मात्र तो हेतू राहिला बाजूला. आज काय होतं आहे की ज्या दिवशी उपवास करायचा त्या दिवशी जे आपण दररोज खातो ते खायचं नाही तर त्याऐवजी दुसरं खायचं. उदाहरणार्थ एकादशीच्या दिवशी साधा भात जेवायचा नाही, मग वऱ्याचा भात खायचा. भाकरी खायची नाही, मग खिचडी खायची. आणि खायचं तरी किती? म्हणून एकादशी दुप्पट खाशी अशी म्हण सर्वश्रुत आहे. हे खायचं नाही ते खायचं, मग काय उपयोग आहे? शेवटी तू खातोच आहेस ना. मग ते खायचं नाही आणि हे खायचं यात फरक तो काय? तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपल्या वाडवडिलांनी जे उपवास करायला सांगितले त्या पाठीमागे त्यांचा हेतू हा होता की आपल्याला त्या योगे आरोग्य मिळावं. आपल्याला आरोग्य मिळावं हा मुख्य हेतू होता. आरोग्यम धनसंपदा असं जे म्हटलंय ते सार्थ आणि यथार्थ आहे. आरोग्यासारखं दुसरं सुख या जगात दुसरं नाही. आरोग्यासारखं सुख या जगामध्ये दुसरं नाही. बघा तुम्ही की तुमच्याजवळ गडगंज संपत्ती आहे पण तुम्हाला जर अल्सर झालाय, डायबिटीस झालाय, ब्लड प्रेशर आहे, कॅन्सर झालाय, तापानं तोंडाची चव गेली, त्याला काय होतं? त्यावेळेला तो पैसा उपयोगी पडतो का? त्यावेळेला आपली अशी अवस्था असते की त्यावेळेला आपल्याला आपल्या तोंडामध्ये घास सुद्धा जात नाही. त्याला भूकच नाही तर खाणार काय? मनुष्य आजारी पडला ना की त्याला खावंसं वाटत नाही. किंबहुना खावंसं वाटत नाही असं झालं ना की आपण आजारी पडलो म्हणून समजायचं. मग ताप जरी अंगात नसला तरी, अंगात ताप नाही पण खावंसं वाटत नाही यावरून ओळखावं की याची प्रकृती बिघडली, आणि भूक लागली ओळखावं याची प्रकृती सुधारली. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की चांगली भूक लागणं आणि चांगली झोप लागणं या खऱ्या तर आपल्याला देवानं दिलेल्या देणगी आहेत. हे मी का सांगतो आहे की आपल्याला आपल्या जीवनात जेव्हा काही परिणाम दिसतात तेव्हा त्याचं कारण आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

0: आणि तेही योग्य दिशेने प्रयत्न केले पाहिजेत हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामण.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मन की बात भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद. मन की बात रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद. मन की बात मराठी अनुवादाचं पुनः प्रसारण त्याच दिवशी रात्री 8 वाजता. तेव्हा जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.61 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम बँडच्या 100.6 मेगा हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वर. आकाशवाणी एक असं माध्यम जे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यातही

0: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
1: बालसभा

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोतेहो, आजच्या बालसभा या कार्यक्रमात जिद्द गाथा आणि गुपित अवकाशाची या सदरांसोबत धमाल गाणी। तेव्हा कार्यक्रम ऐका बालसभा 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। 8:55 झाली आहेत।
2: प्रसारित करीत आहोत जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वयित रूपक, तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय। लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप।

0: पात्र परिचय राहुल राहुल आत्राम आई राजश्री मिरजकर प्रशांत शंकर नरवाडे संदीप दिनेश कवडे निर्मिती साह्य मधुकर गजवारे या कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल आत्राम ऐकूया तर समन्वयित रूपक तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय.
1: नमस्कार श्रोतेहो, आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी सुरुवातीला क्षणिक आनंद देते पण हळूहळू संपूर्ण आयुष्य पोखरून टाकते, ते म्हणजे तंबाखू सेवन. श्रोतेहो, दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाचा उद्देश केवळ जनजागृती करणे नाही तर प्रत्येकाला आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणे हा आहे. तंबाखू, मग तो गुटखा असो, सिगारेट, बीडी किंवा मावा, शरीराला आतून पोखरून कमकुवत करतात. कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार यासारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण देणारे हे व्यसन अनेक कुटुंबांचे सुख हिरावून घेत आहे. आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. विशेषतः तरुण पिढी दिवसेंदिवस या व्यसनात अडकत आहे. त्यांना सावरायला हवंय.
2: अरे राहुल, तू पानटपरीवर काय करतोस? हा, मला वाटलंच तू पुडी खाण्यासाठी चालला असेल. थांब, आता मात्र आईकडे जावं लागेल.
3: अरे अरे, एक पुडी दे ना पटकन, काय टाइमपास करतोय?
2: अरे राहुल, अरे कितीदा सांगितले तुला ह्या पुड्या खाऊ नकोस, पण ऐकत नाहीस. तुला तंबाखू खाण्याचं आता व्यसनच लागलं बेट्या.
3: अरे तसं काही नाही यार, व्यसन वगैरे काही नाही, जस्ट एन्जॉयमेंट म्हणून खातोय.
2: अरे कसली मजा. अरे ही सवय व्यसनात बदलत आहे तुझ्या. या व्यसनाने कितीतरी जणांचे दररोज प्राण जात आहेत रे, आणि हे तुला व्यसन जडले आता. हे मित्रा, तू मान्य कर आणि हे तंबाखू खाणं सोड. बघ, तुझा खोकला किती वाढतोय आता, नक्कीच तू आजारी आहेस. बघ,
3: जाऊ दे, तू आता जास्त काही मला शिकू नको यार. चल चल, आपण घरी जाऊया, मला ना थोडीशी बेचैनी वाटत आहे.
0: राहुल, अरे का खोकलतोयस तू?
2: काकू बघा ना, हा ऐकतच नाही हो.
0: काय रे, काय झालं?
2: काकू तुम्हाला कसं सांगू, आहो आहो हा तंबाखू खातोय.
0: होय प्रशांत, खरं सांगू का, हे माझ्या लक्षात आलंय बरं, पण याला विचारलं तर हा खात नाही म्हणतो आणि बाहेर जाऊन चोरून खातो. अरे एवढंच नाही रे, परवा तर ना तुला काय सांगू, मला याच्या खिशामध्ये सिगारेट सापडली बघ.
2: अरे बापरे, असं रे. काकू याला आता दवाखान्यात न्यायला हवं बघा, याचा खोकला वाढतोय आणि तंबाखूमुळेच हा वाढतोय.
0: राहुल चल बर, चल आपण आता दवाखान्यातच जाऊया.
3: राहू दे ग, त्या प्रश्नांचं काय ऐकू नकोस. काय काही होत नाही मला.
0: हा असं नाही ऐकायचं प्रशांत, तू असं कर बरं, फॅमिली डॉक्टरांना बोलव बरं.
2: हो काकू, लगेच बोलावतो.
4: राहुल, हा जीभ आ कर. थोडं खोकल. राहुल कधीपासून हे व्यसन जडलंय?
3: डॉक्टर साहेब, असं काही मला ठामपणे सांगता नाही येणार बरं का.
4: अर्थात तू खूप दिवसापासून सेवन करतोस तर? खर तर मी फॅमिली डॉक्टर आहे. काकू तुम्ही असं करा, याला तज्ञाकडे घेऊन जा, तेच योग्य उपचार करतील आणि सल्लाही देतील.
0: हो हो डॉक्टर साहेब.
2: काकू परवाच मी नांदेड आकाशवाणी केंद्रावर एक कार्यक्रम ऐकला होता, त्या डॉक्टरांनी तंबाखूचे दुष्परिणाम या संदर्भात खूप छान माहिती सांगितली होती बघा, ती रेकॉर्डिंग सुद्धा मी करून घेतली, ऐकूयात का आपण?
0: हो ऐकू बरं ती रेकॉर्डिंग.
5: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर मृत्युंजय महिंद्रकर, नांदेड येथे गेल्या 30 वर्षापासून छातीरोग तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा करत आहे. या 30 वर्षा

0: जे रुग्ण पाहत असतो त्यामध्ये प्रामुख्याने छातीच्या संबंधित सगळे आजाराचे पेशंट असतात. त्यामध्ये दमा असो, सीओपीडी असो, फुफ्फुसाचे कॅन्सर असो किंवा घशाचे कॅन्सर, अन्नलिकेचे कॅन्सर किंवा जठराचे कॅन्सर, लिव्हर किडनीचे आणि इतर आतड्याचे कॅन्सर, या सर्व कॅन्सरच्या प्रकारांमध्ये आणि या दम्याच्या लोकांमध्ये मला एक प्रामुख्याने कॉमन गोष्ट आढळली ती म्हणजे तंबाखूचे सेवन. ते लोक एक तर तंबाखू सेवन म्हणजे खात होते किंवा बिडी किंवा सिगरेट ओढत होते. म्हणजे हे जे काही आजार आहेत ज्या आजारामध्ये आजार लोकांना सगळ्यात मुख्यतः व्यसन जे होतं ते कॉमनली तंबाखूचं होतं. आता तुम्ही म्हणता की साहेब तंबाखूचं व्यसन कसं म्हणता येते, दारूचं व्यसन म्हणता येते? नाही, तसं नाही. तंबाखू सुद्धा एक व्यसनच आहे आणि तंबाखू नाही भेटलं तर लोकांना बिलकुल त्यांना कसल्या प्रकारचं काम सुचत नाही, त्यांचं डोकं काम करत नाही. त्यामुळे हे लोक सगळे त्याच्या व्यसनाधीन किंवा त्याच्या आहारी गेलेले आहेत. आणि हे जो तंबाखूचं जे सेवन आहे किंवा धूम्रपान आहे हे स्लो पॉयझन आहे. या स्लो पॉयझनमुळे हळूहळू आपल्या शरीरामध्ये असे काही बदल घडतात की ज्या बदलांमुळं आपली रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तवाहिन्यामध्ये थर तयार होतात आणि या थरांमुळं कालांतराने हृदयाचा आजार किंवा हार्ट अटॅक किंवा मेंदूचा लकवा म्हणजे स्ट्रोक ही प्रकार सुद्धा घडतात. हायपर टेन्शन म्हणजे अतिरक्तदाब किंवा फुफ्फुसाचे आजार जसं दमा आहे, सीओपीडी आहे, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आहे, हे जे प्रकार आहेत हे सर्व प्रकार हे धूम्रपानानेच पेशंटला येतात. मग हा आजार समजा वेळेस जर आपण धूम्रपान सोडलं नाही तर त्या लोकांचे फुफ्फुसं कामातून जातात. अगदी थोडंफार दोन पावलं तरी चाललं तर त्यांना धाप लागते, दम लागते. हे धूम्रपान सतत चालू ठेवलं तर त्यांचं हृदय सुद्धा वीक होऊन जाते आणि मग पेशंटचे हृदय सुद्धा निकामी होऊन जाते. धूम्रपानामुळे किंवा तंबाखूच्या सेवनानं सगळ्या रक्तवाहिन्या हळूहळू जाम होतात आणि बर्जर्स डिसीज म्हणजे थ्रोम्बो अँजायटिस ऑब्लिटरन्स हा एक आजार त्यांना लागतो. या आजारामध्ये सगळ्या हातापायाच्या सगळ्या रक्तवाहिन्या ह्या जाम होतात आणि त्या ठिकाणी थर तयार होतो आणि या थरांमुळे त्या हातापायाच्या बोटांना वगैरे रक्तप्रवाह मिळत नाही आणि मग अशा ठिकाणी सगळे रक्तप्रवाह न मिळाल्यामुळे बोटं काळनिळे पडणे किंवा पायच काळनिळा पडणे किंवा खूप सुन पडणे आणि शेवटी कधी कधी सप्लाय न झाल्यामुळे ड्राय गँग्रीन होणे आणि मग कधी कधी बोटं तोडणे किंवा पाय पण तोडण्याची वेळ पेशंटच्या त्याला येऊ शकते. त्यामुळे ह्या जो तंबाखूचा प्रकार आहे हा खूप अत्यंत घातक आहे. मला असं वाटतं की आज नो टोबॅको डे निमित्त तुम्ही सर्व लोक आपापले जे काही जीवलग मित्र असतील किंवा घरातले नातेवाईक असतील किंवा आपल्या घरातले मेंबर असतील त्यांना तुम्ही आवर्जून त्यांच्याकडून तुम्ही शपथ घ्या आणि त्यांना सांगा की तंबाखू हा अत्यंत वाईट पदार्थ आहे, याचं आजपासून आपण सोडून देऊ. तुम्ही सर्व लोक त्यामध्ये त्यांना मदत करा कारण तंबाखू सोडल्यावर एकाएकी पेशंटला खूप त्रास होतो. आम्हीच आमच्यासारखे जे डॉक्टर लोक आहे आमच्या आम्ही त्यांना स्पेशल त्याचे टोबॅकोला रिप्लेसमेंट जे काय असतात ते तुम्हाला आम्ही व्यवस्थित सांगू शकतो, तुम्हाला आम्ही लिहून देऊ शकतो जेणेकरून तंबाखू सोडणे सोपं जाईल. आणि तंबाखू सोडणे काहीच अवघड नाहीये, फक्त मनाचा निर्धार पक्का करणं जरुरी आहे. तेव्हा मी सर्व श्रोत्यांना आणि सर्व माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की आजपासून मी आणि माझे सगळे मित्र, माझ्या घरचे मेंबर जे कोणी तंबाखू खात असतील किंवा पीत असतील तर बिडी पीत असतील सगळ्यांना मी पिऊ देणार नाही आणि त्यांना मी यापासून परावृत्त करेल आणि या भारताला तंबाखू मुक्त करून सुदृढ निरोगी भारत, बलशाली भारत करू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
1: बघ राहुल, ऐकलंस ना? अरे तुझा चांगला जीव तू किती संकटात घालतोयस.
2: अहो अहो काकू, हे तंबाखूचं व्यसनच असं आहे की एकदा जडलं की सुटतच नाही बघा.
3: अरे तसं काही नाही, माणसाची इच्छा असेल ना तर अवघड काही नाही, एकदा त्याला परिणामांची जाणीव करून द्यायला हवी.
1: संदीप कधी आलास तू? संदीप, राहुलला ना मी सांगून सांगून थकले बाबा, तो काही ऐकत नाही माझं.
3: अहो काकू, अवघड काही नसते. माणसाला मृत्यू समोर दिसू लागला की तो काहीही करायला तयार होतो.

0: राहुल, पटलंय ना माझं?
1: हो हो रे मित्रा, मला पण जगायचं आहे ना.
0: आता कसं? म्हणजे तुला तंबाखू सोडायची? तर
1: हो, आईने तुम्ही मित्रांनी सांगितल्यावर मी तंबाखू खायचं नाही असं अनेकदा ठरवलंय. पण
2: अरे, पण कुठून आला आता मध्येच?
1: अरे मित्रा, तंबाखू नाही खाल्लं ना तर मला कसं बेचैनी होते, शारीरिक विधी पण होत नाही.
0: यासाठी आपण मार्गदर्शन घेऊयात. तज्ञांचा सल्ला मोलाचा ठरेल. आपण यासाठी डॉक्टरांकडे जाऊयात. तंबाखू कशी सोडायची हे ते व्यवस्थित सांगतील. डॉक्टर नमस्कार. हां, आत येऊ. हा माझा मित्र राहुल, हा प्रशांत आणि ह्या राहुलची आई आहेत.
2: नमस्कार डॉक्टर साहेब.
3: नमस्कार.
0: खरे तर आमची समस्या आहे ती राहुल बद्दल. तो तंबाखू खातो आणि तलप म्हणून मध्ये मध्ये सिगरेटही फुंकतो, पण त्याला याचा आता त्रास व्हायला लागला आणि त्याची हे व्यसन सोडायची इच्छा पण आहे. प्लीज तुम्ही जरा मार्गदर्शन करा ना.
3: नमस्कार, मी डॉक्टर मोहित सोलापूरकर. मी एक मानसोपचार तज्ञ आहे. जसं की सर्वजण जाणतात की 31 मे हा दिवस नो टोबॅको डे म्हणजे जागतिक तंबाखू विरोध दिवस म्हणून ओळखला जातो. हजारो लोक वेगवेगळ्या दिवशी आता तंबाखू किंवा सिगारेटीला पूर्णपणे रामराम ठोकायचा असा संकल्प सोडतात. आमच्या क्लिनिकमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचा नेहमी एक कॉमन प्रश्न असतो की 10 सिगारेटी, 20 सिगारेटी किंवा जो काही आकडा असेल तो आकडा हळूहळू कमी करत करत आणणं त्यांना जमत नाही आणि अचानक सिगारेटी बंद पाडल्यास, अचानक सेवन शून्यावर आणल्यास काही दुष्परिणाम होतील का काय अशी त्यांच्या मनात शंका असते, भीती असते. आमच्या परिभाषेत एक संज्ञा आहे, त्याला म्हणतात कोल्ड टर्की. म्हणजे कोणताही आकडा असो, कितीही सिगारेटी असो, त्या सिगारेटी एका झपाट्यात शून्यावर आणणं नेहमीच फायदेशीर असतं. शून्यावर व्यसन आणल्यास कुठल्याही प्रकारचा गंभीर किंवा सिरियस शारीरिक दुष्परिणाम होत नाही. किरकोळ काही लक्षणं दिसून येतात, ती शारीरिक आणि मानसिक पातळींवर असतात. अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, चिडचिड होणं, कामामध्ये लक्ष न लागणं, सिगारेटीची तलप किंवा इच्छा खूप तीव्र होणं, झोप न लागणं, ही सारी लक्षणं आपल्याला दिसून येऊ शकतात. एक पहिला दिवस ते 3 आठवड्यापर्यंत ही लक्षणं दिसून येतात, पण एकदा का 2 ते 3 आठवडे उलटले की मग व्यसनांपासून माणूस मुक्त झाला असा आपण नक्कीच शिक्कामोर्तब करू शकतो. जेव्हा ही तलप खूप जास्त येते, जेव्हा खूपच जास्त अस्वस्थ वाटतं, तेव्हा आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो याला आमच्याकडे 4 डीजचा फॉर्म्युला आहे. 4 डी. पहिला डी आहे ड्रिंक वॉटर. सिगारेटची तलप असली तर कदाचित ती तहान असू शकते किंवा भूक असू शकते, पण ती जी तलप आहे ती तलप दूर करण्याकरता 2 मोठे ग्लास थंड पाणी हळूहळू पिणं किंवा बडी सोप किंवा तत्सम पदार्थ चघळणं, च्युईंगम चघळणं, हा एक त्याच्या मागचा एक साधा उपाय असू शकतो. दुसरा डी आहे डीप ब्रेथ. तलप खूप जास्त निर्माण होते तेव्हा लांब श्वास घेणं आणि हळूहळू सोडणं फायदेमंद असू शकतं. तिसरा डी आहे डिस्ट्रॅक्ट. जेव्हा सिगारेटीचे किंवा तंबाखूचे विचार मनात भंडावून सोडतात तेव्हा मन अशा काही गोष्टींमध्ये गुंतवायचं की ते विचार येण्यास थारा चोरणार नाही. म्हणजेच जितकं जास्त होईल तितकं जास्त प्रमाणात कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करायचा आणि या उपरही जर ती इच्छा, तो आवेग जर कंट्रोल करता आला नाही तर डिले नावाची एक टर्म आहे. म्हणजे एखाद्याची दररोज सिगारेटीची 6 वाजताची वेळ असेल तर ती 2 तासानं समोर ढकलायची 8 वाजेपर्यंत आणि तेवढ्या वेळात त्या माणसाचा तो निश्चय नक्कीच अजून दृढ होण्यास मदत होते. या उपरही जर अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, बेचैन वाटणं कमी नाही झालं तर मानसोपचार तज्ञांची तुम्ही भेट घेऊ शकता. अस्वस्थता बेचैनी कमी करण्यासाठी काही औषधं असतात, ती औषधं नक्कीच मदत करतात. पण कधी समजा एखादा आठवडा 0 सिगारेटीवर गेला आणि नंतर एखादी सिगारेट घेण्यात आली तर तो निश्चय ढळू न देता एका सिगारेटीवरच थांबणं आणि नंतर पुन्हा 0 येणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचदा अशा रुग्णांमध्ये होतं काय की आपल्याच्यानं हे व्यसन सुटणं अशक्य आहे अशा भीतीनं किंवा अशा

0: फ्रस्ट्रेशन ना, परत सिगारेटी भरभर भरभर जास्त प्रमाणात सेवन केल्या जातात आणि जो व्यसनमुक्त होण्याचा जो निश्चय असतो तो निश्चय अपुरा पडतो. त्यामुळे एक ना एक दिवस आपण नक्की शून्यावर येऊ शकू आणि ही जी किरकोळ अस्वस्थ वाटणं, निराश वाटणं किंवा हुरहुर वाटणं ही लक्षणं औषधांद्वारे आणि साध्या साध्या या उपायांद्वारे दूर करता येतात आणि सिगारेट मुक्त 100% होता येतं हा विश्वास मनात कायम ठेवणं नक्कीच फायदेमंद राहील. धन्यवाद.
1: धन्यवाद डॉक्टर साहेब, तुमचा हा सल्ला राहुल नक्कीच ऐकेल. ऐकणार ना राहुल?
2: हो डॉक्टर, मला आता आत्मविश्वास आला आहे, मी नक्कीच तंबाखू सोडणार.
3: डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद. राहुलचं व्यसन सुटावं यासाठी कितीतरी वेळा प्रार्थना केली असेल मी, ती फळाला येईल असं आता मला वाटायला लागले.
2: अहो काकू, येईलच काय, आलीच समजा. आई तू काळजी करू नकोस, मी नक्कीच आता तंबाखूचे सेवन करणार नाही.

0: द्वारे आणि साध्या साध्या या उपायांद्वारे दूर करता येतात आणि सिगारेट मुक्त 100% होता येतं हा विश्वास मनात कायम ठेवणं नक्कीच फायदेमंद राहील. धन्यवाद.
1: धन्यवाद डॉक्टर साहेब, तुमचा हा सल्ला राहुल नक्कीच ऐकल. ऐकणार ना राहुल?
2: हो डॉक्टर, मला आता आत्मविश्वास आला आहे, मी नक्कीच तंबाखू सोडणार.
3: डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद. राहुलचं व्यसन सुटावं यासाठी कितीतरी वेळा प्रार्थना केली असेल मी, ती फळाला येईल असं आता मला वाटायला लागले.
4: अहो काकू, येईलच काय, आलीच समजा.
2: आई तू काळजी करू नकोस, मी नक्कीच आता तंबाखूचे सेवन करणार नाही. मी मनापासून तुला वचन देतो गाई.
3: बरं झालं बाबा. प्रशांत, संदीप, तुम्ही ना राहुलला खूप चांगले मित्र भेटलात. अरे मित्रच मित्राला सांभाळू शकतात.
4: हो काकू ते खरंय, पण मित्रांनी ऐकलं तर पाहिजे ना.
5: तंबाखू सेवन हे जीव घेणे आहे. सुरुवातीला वाटणारा आनंद सवयीत आणि नंतर व्यसनात बदलतो. वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर तो आनंद दुःखात बदलतो. यासाठी आपण स्वतः किंवा आपल्या परिचयात कोणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असल्यास त्यांना वेळीच सावधानतेचा इशारा द्या, त्यांना त्या व्यसनापासून परावृत्त करा.
3: आताच आपण ऐकलं, तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय, हे समन्वयित रूपक. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल राहुलतराम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश गवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल अतराम. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.
6: हा समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
7: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
6: श्रोत्यांनो सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम 9:20 आपण ऐकू शकाल.
8: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. 9:15 होत आहेत. यानंतर सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
2: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
3: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
4: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाले का
5: बाबा? झोपू दे ना.
4: काय करायचं याला?
5: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
4: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
3: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
4: मग काय करू?
3: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
4: काय सांगताय?
3: अहो हो,
2: टीव्ही मोबाईल पासून कोसू दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवास.

0: शाळा कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13 प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
1: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
2: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
1: अगदी.
2: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
1: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
2: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
1: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
2: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
1: अरे वा.
2: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
2: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
2: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
2: धन्यवाद.
0: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
0: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
5: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 9:20 आणि 8 सेकंद झाली आहेत. ऐकवित आहोत सप्रेम नमस्कार.

0: नमस्कार
1: संदीप दादा.
0: धनश्रीताई,
1: मागील आठवड्यातला जो कार्यक्रम झाला त्यामध्ये मी उपस्थित नव्हते, तेव्हा मी श्रोत्यांना दिलगिरी व्यक्त करते. आज मी पुन्हा आपल्या सर्व श्रोत्यांसोबत संवाद साधायला उपस्थित झाले आणि श्रोते हो कार्यक्रमाची सुरुवात पहिल्यांदा मी करणार आहे. दादा, कार्यक्रमातलं हे पहिलं पत्र पाठवणारे आपले नियमित श्रोते बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगलीचे यांनी दोन पत्र पाठवले, त्यामुळे या दोन्ही पत्रांना एकत्रित मी पोहोच देत आहे. पहिल्या पत्रात ते लिहित आहेत, दिनांक 14 मे 2026 रोजी रात्री 10 वाजता कशा

0: साठी प्रेमासाठी या नाटकाचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता आणि हा भाग मला खरंच खूप आवडला. या नाटकातील जे पात्र होते ते देखील मला खूप आवडले आणि नाटकाचं स्वरूप पाहता मांडणी देखील उत्तम होती अशी त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दुसऱ्या पत्रात ते लिहित आहेत, काही महिन्यांपूर्वी आपल्या केंद्रावरून कृष्णाकडचे लामण देवे हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. त्यामध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार इतिहासाचे गाढे अभ्यासक यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली होती आणि ही पुन्हा प्रसारित करण्यात यावी अशी त्यांनी एक विनंती आपल्याला व्यक्त केलेली आहे. ही मुलाखत जर प्रसारित केली तर ती एक प्रकारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. तर श्रोते हो, तुमच्या या दोन्ही पत्रांसाठी खूप खूप धन्यवाद आणि या दुसऱ्या पत्रातील जी विनंती आहे ती आमच्या वरिष्ठांपर्यंत आम्ही नक्कीच कळू.
1: तर धनश्रीताई, बंडोपंत शहागुरुजी यांचं तिसरं पत्र माझ्या हातात आहे. म्हणजे एकाच कार्यक्रमात तब्बल तीन पत्र आपण त्यांची समाविष्ट करत आहोत. या पत्रात त्यांनी असं लिहिलंय, आकाशवाणी सांगली केंद्राच्या सर्व परिवाराला आणि सर्व रसिक श्रोत्यांना अधिक ज्येष्ठ या मराठी महिन्यानिमित्त हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा. ते असं म्हणतात की या महिन्यात सर्व देवदेवतांची किंवा आध्यात्मिक गोष्टी चरित्र ही वाचण्यात येतात. कीर्तनाचे आणि प्रवचनाचे कार्यक्रम देखील सर्वत्र साजरे केले जातात. धार्मिक ग्रंथांचं वाचन सुद्धा करण्यात येतं असा हा पवित्र महिना.
0: बंडोपंत शहागुरुजी, तुम्ही हे पत्र पाठवून आम्हाला ही माहिती दिलीत यासाठी खूप खूप धन्यवाद. यानंतरचं पत्र पाठवणारे आपले नियमित श्रोते चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, आदित्य कुमार, राजू मिठारी स्टॉप, बाबासो दुकानदार खुगे, रवी ग्रुप चंदूरचे श्रोते. हे श्रोते आपल्याला पत्रात लिहित आहेत, सप्रेम नमस्कार, आपकी पसंद आपली आवड या कार्यक्रमात आम्हाला आता पोच मिळत आहे, त्यामुळे खूप आनंद होत आहे, कार्यक्रम खूप आवडतो. पुढे लिहितात, परस बागाची माहिती आम्हाला ऐकायची आहे आणि ती नियमित प्रसारित करत राहावं असं त्यांनी आपल्याला कळवलंय. आवड बैराजाची हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. वनिता मंडळ हा जो कार्यक्रम प्रसारित होतो खूप आवडतो. या सर्व श्रोत्यांनी आपल्याला सर्वच कार्यक्रमांबद्दल पोहोच देण्याचा प्रयत्न केलेला.
1: तर धनश्रीते, हे देखील आपले नियमित श्रोते आहेत. मुक्कामबोस्त जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथले डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, त्याचबरोबर वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, मेघराज युवराज कोलते, रुद्र कोळकर, वाकुणी तालुका बदनापूर इथले हे श्रोते आहेत. या श्रोत्यांनी एकंदरीतच आकाशवाणी सांगली केंद्राच्या सर्वच कार्यक्रमांविषयी अभिप्राय व्यक्त केलेला आहे. त्यांना सर्वच कार्यक्रम आवडतात, अर्थातच आवड बळीराजाची, आपली आवड, आपकी पसंद या तिन्ही कार्यक्रमामध्ये हे श्रोते आपल्या सोबत असतात. तेव्हा तुमच्या या पत्राविषयी आणि दिलेल्या अभिप्रायाविषयी खूप खूप आभार.
0: दादा, कार्यक्रमातलं यानंतर हे शेवटचं पत्र पाठवणारे श्रोते विद्यानगर कवठे महांकाळचे श्रोते संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया, प्रसाद म्हैसाळकर हे लिहितायत, सस्नेह नमस्कार. दिनांक 28 एप्रिल रोजी आपली आवड आवड बळीराजाची हे कार्यक्रम प्रसारित करण्यात आले. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी गाणी प्रसारित करण्यात आली मन प्रसन्न करणारी अशी होती. आजचे पाहुणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक मुलाखती प्रसारित होत असतात. या मुलाखतींमधून त्यांचा जीवन प्रवास, चांगले वाईट अनुभव जाणून घेता येतात. त्यासोबतच सद्गुरु वामनराव पै यांचे विचार प्रसारित करण्यात येतात, ते चिंतन हाच चिंतामणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. त्यामुळे आकाशवाणीचे कार्यक्रम हे खूप छान असतात. चांगले आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम हे आम्हाला मार्गदर्शन करणारे असेच आम्हाला ऐकायला मिळतात आणि असेच कार्यक्रम नवनवीन प्रसारित करत राहावेत अशी त्यांनी विनंती आपल्याला व्यक्त केली आहे. कार्यक्रमात पत्राचा समारोप त्यांनी केलेला आहे.
1: अर्थातच पुन्हा पत्र पाठवत राहा.
0: हो,
1: तर धनश्रीताई आता आपण वळणार आहोत मेलकडे. हा कार्यक्रमातला पहिला ईमेल आहे. विजय बियास, गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. नमस्कार आकाशवाणी सांगली केंद्र, प्रसारक जी आपले कार्यक्रम खूप छान रित्या सादर होतात. हे कार्यक्रम आम्ही मोबाईल ऍप द्वारे ऐकत असतो, त्याचबरोबर पत्रावरून होणारे कार्यक्रम छान असतात. तसंच शेतीविषयक पण माहिती आम्हाला ऐकायला आवडते. आपण सर्व निवेदक छान रित्या सर्व कार्यक्रम सादर करत असता, तसंच सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम देखील आवडतो हे सांगायला श्रोते विसरलेले नाहीत. तर या श्रोत्यांचा पहिला ईमेल आहे.
0: या सर्व श्रोत्यांचं आपण स्वागत करणार आहोत. दादा, आता वळणार आहोत आपण दुसऱ्या ईमेल कडे. हा ईमेल पाठवला आहे डॉक्टर यशवंत पाटणे यांनी. हे लिहितात, अमृत कलश या कार्यक्रमात संपन्न झालेल्या मुलाखतीला लाभलेला श्रोत्यांचा प्रतिसाद माझ्या लेखनाला आणि वक्तृत्वाला नवी ऊर्जा देणार आहे. रेवा देवरस आणि सांगली आकाशवाणी केंद्र यांना मी मनापासून धन्यवाद देतो अशी प्रतिक्रिया कळवणारा हा ईमेल त्यांनी आपल्याला पाठवलेला आहे.
1: यानंतरचा जो ईमेल आहे तो हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे तालुका वाळवा इथले हे श्रोते आहेत. यांनी हा जो मेल पाठवलाय तो अमृत कलश या कार्यक्रमाविषयी आहे. हे म्हणतात, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांना ख्यातनाम साहित्यिक प्राचार्य शिवाजीराव भोसले व अन्य साहित्यिक

0: चा सहवास लाभला। पाटणे यांच्या लेखनात सामाजिक भान अनुभवायला मिळतं। ग्रंथ हे मानवाचे गुरु आहेत। मानव निर्मित अंधार दूर करायचा असेल तर शब्दांच्या पणत्या पेटवायला पाहिजेत, हा त्यांचा विचार अंतर्मुख करायला लावणारा वाटला। डॉक्टर यशवंत पाटणे सहजपणे छान विचार व्यक्त करतात। रेवा देवरस यांनी छान संवाद साधलेला होता। या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला मेलद्वारे कळवलेलं आहे।
1: दादा, यानंतर याच श्रोत्यांचा आणखीन एक ईमेल आहे। यात ते लिहितात, गुरुवार 14 मे रोजी सकाळी प्रसारित झालेला उद्योग जगत हा कार्यक्रम मनापासून आवडला। व्यवसायातील संधी याविषयी प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या मेघना जोशी यांनी केलेलं मार्गदर्शन उपयुक्त होतं। 10वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढे काय करावं, कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा, कमी कालावधीत कोणतं ट्रेनिंग घ्यावं, या संदर्भात बरेच विद्यार्थी हे संभ्रम अवस्थेत असतात। शासकीय ITI मध्ये वेगवेगळे ट्रेड आहेत, यामध्ये प्रवेश घेऊन कौशल्य शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी बनता येतं। विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होते। या संदर्भात प्राचार्या मेघना जोशी यांनी उपयुक्त अशी माहिती दिली। वरदा हसबनीस यांनी छान संवाद साधला, प्रसारणाबद्दल धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे।
0: पुढचे ईमेल आपण कार्यक्रमातले घेणार आहोत। तर हा जो मेल पाठवलाय ते श्रोते आहेत कबनूर तालुका हातकणंगले इथून रेवण भंभिष्ठे, अनिता भंभिष्ठे आणि राहुल भंभिष्ठे, तसंच अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मौजे चंदूर इथले श्रोते आहेत। नमस्कार आकाशवाणी सांगली केंद्र, आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावरून सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी साहित्य सौरभ हा कार्यक्रम प्रसारित झाला। या कार्यक्रमात पुष्पा प्रभुदेसाई यांचा घर असावे घरासारखं हा ललितबंध प्रसारित झाला, तो आम्हाला फारच आवडला। कारण या कार्यक्रमात पुष्पा प्रभुदेसाई यांनी घर आणि घरातील नातेसंबंध या विषयावर फारच छान माहिती दिली। घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, घर हे केवळ विटांचे बांधकाम नसून तिथं भावना, संस्कार आणि माणसांचं जाळं एकत्र नांदत असतं। तर घरातील नातेसंबंध हे प्रेम, आदर, संवाद आणि तडजोड या 4 स्तंभांवर टिकून असतात। हे नातेसंबंध अधिक दृढ करून घरातील वातावरण नेहमी आनंदी ठेवावं। घरात नेहमी मोकळेपणानं बोलल्यामुळे गैरसमज दूर होतात, तर घरातील लहान मोठ्यांचा आदर करणं सुद्धा आवश्यक आहे। विचारांमध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद नसावेत आणि सुखी संसारासाठी कधी कधी नमतं घ्यावं। तडजोड म्हणजे हार मानणे नसून नातं टिकवणं असतं। घरी एकत्र वेळ घालवणं, एकत्र जेवणं, तसंच सण उत्सव एकत्र साजरे केल्यामुळे कुटुंबातील जवळीक वाढत असते, अशी बहुमूल्य माहिती या ललितबंधातून मिळाली। या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र आणि सादरकर्त्या तेजा दुर्वे यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद, अशी छान प्रतिक्रिया त्यांनी दिली। बर का धनेश,
1: खरंच खूप सुंदर अभिप्राय त्यांनी आपल्याला कळवलेला आहे। दादा, यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे तालुका वाळवा इथून। त्यांनी त्यात सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी प्रसारित झालेला साहित्य सौरभ हा कार्यक्रम आम्हाला मनापासून आवडला। या कार्यक्रमात पुष्पा प्रभू देसाई यांचा घर असावे घरासारखे हा ललितबंध उत्कृष्ट होता। आदर्श घराची संकल्पना अगदी योग्य शब्दात प्रभू देसाई यांनी मांडली। घरात सुखशांती नांदावी याकरिता घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये एकमेकांवर विश्वास, प्रेम असायलाच हवं। घरात प्रवेशद्वार खोल्या योग्य रचनेत असाव्यात। प्रभू देसाई यांचा ललितबंध विशेष आवडला। मधुरा पुजारी यांनी छान संवाद साधला, प्रसारणाबद्दल धन्यवाद असे या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे।
0: कार्यक्रमात यानंतरचा जो ईमेल आहे तो ईमेल आहे विजयसिंग बियास, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर इथले श्रोते आहेत आणि या कार्यक्रमात त्यांचा हा दुसरा मेल आहे। नमस्कार प्रसारकजी, आकाशवाणी सांगली केंद्र, आपले कार्यक्रम बहारदार होत असतात त्याचा आम्ही मोबाईलच्या ऍपद्वारे आनंद घेत असतो। तसंच सांगली केंद्रावरून प्रसारित होणारा सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आम्ही आवर्जून ऐकत असतो। असेच बहारदार कार्यक्रम प्रसारित व्हावे अशी आमची सदिच्छा।
1: तर श्रोते हो, खरंच खूप मनापासून धन्यवाद, तुम्ही आमचे कार्यक्रम इतक्या मनापासून ऐकता आणि या कार्यक्रमांची पोहोच तुम्ही आम्हाला देत आहात।
0: तर धनेश, मला एक सांगावंसं वाटतं, ह्या श्रोत्यांनी जे 2 ईमेल पाठवलेले आहेत त्या दोन्ही मेलमध्ये त्यांनी ऍपचा उल्लेख केलेला आहे।
1: हो,
0: तर श्रोत्यांना आपण सांगू इच्छितो आकाशवाणी सांगली केंद्र ऐकण्यासाठी न्यूज ऑन AIR हे ऍप आपण प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून घ्यावं।
1: सांगली आकाशवाणी सिलेक्ट करा आणि तुम्ही या आकाशवाणी सांगली केंद्रावरचे कार्यक्रम कुठेही राहून, अक्षरशः तुम्ही भारताबाहेर जरी गेलात तरीही तुम्ही या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता। हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरडे तालुका वाळवा यांचा या कार्यक्रमातील 4था मेल आहे। यात ते लिहितात, सोमवारी 18 मे रोजी प्रसारित झालेला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम मनापासून आवडला। यामध्ये

0: ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कारकिर्दीची माहिती मिळाली. रंगभूमी, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका यांबद्दल माहिती मिळाली. रसिकांच्या स्मरणात राहणाऱ्या अशा त्या भूमिका होत्या. अनेक नामवंत अभिनेत्यांसोबत त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहणाऱ्या अशा. त्यांच्या चित्रपटांमधील गीता आम्हाला खूप आवडतात. मधुरा पुजारी यांनी छान कार्यक्रम सादर केला, प्रसारणाबद्दल धन्यवाद, असं या श्रोत्यांनी आपल्याला अभिप्राय कळवलेला आहे. आणि दादा, आपल्या कार्यक्रमातला हा शेवटचा ईमेल आपल्या हातात होता.
1: कार्यक्रमातली पत्र मेल संपलेले आहेत,
0: तेव्हा आता आपण वळणार आहोत समारोपाकडे.
1: पण तत्पूर्वी आपण श्रोत्यांना आपला पत्ता आणि ईमेल आयडी सांगायचा
0: आहे. आणि हा पत्ता आहे, सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॅग नंबर 88.
1: आणि कार्यक्रमात ईमेल करण्यासाठी ईमेल आयडी sanglikashwani@gmail.com. त्याचबरोबर श्रोते हो, सांगली आकाशवाणी आता फेसबुक,
0: युट्यूब
1: आणि इंस्टाग्राम वर सुद्धा उपलब्ध आहे.
0: बरायता श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला धनश्री ताईला
1: आणि मला संदीप दादाला
0: आम्हा दोघांनाही निरोप द्या. सप्रेम.

0: सप्रेम नमस्कार. साप्ताहिक पत्रोत्तरांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेहो, यानंतर ऐकणार आहोत बालसभा काही क्षणातच.
1: सचिन
2: मम्मी,
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: झाली सोय.
1: कशाची?
3: बँकेच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
4: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: नमस्कार बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आदिती जोशीचा नमस्कार.
1: बोला ना, अरे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

बालमित्रांनो, दरवर्षी 5 जून हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा निसर्ग, हवा, पाणी, झाडे, प्राणी, नद्या, पर्वत आणि संपूर्ण सृष्टी. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे माणूस प्रगती करत आहे, पण त्याच वेळी निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हासही होत आहे. जंगलतोड, वाढते प्रदूषण, प्लॅस्टिकचा अतिवापर, नद्यांचे प्रदूषण, वाढते तापमान आणि हवामान, या समस्या संपूर्ण पृथ्वीला भेडसावत आहेत. आपण अनेकदा टीव्हीवर, मोबाईलवर पाहतो, कुठं जंगलांना आग लागते, कुठं पूर येतात, कुठे दुष्काळ पडतो, तर कुठं हिमनद्या वितळतात. ही केवळ निसर्गाची समस्या नाही, तर मानवाच्या अस्तित्वाशी संबंधित गंभीर समस्या आहे. म्हणूनच पर्यावरणाचं संरक्षण करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. पृथ्वी आपली आई आहे. ज्या पृथ्वीने आपल्याला जीवन दिले, तिचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. बालमित्रांनो, जिद्द गाथा या सदरात आज आपण अशाच एका धाडशी मुलीची कथा जाणून घेणार आहोत, जिनं संपूर्ण जगाला पर्यावरणाच्या संकटाची जाणीव करून दिली. जिनं लहान वयात जगातील मोठमोठ्या नेत्यांना प्रश्न विचारले, लाखो तरुणांना पृथ्वी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरायला प्रेरित केले, आणि ती मुलगी म्हणजे ग्रेटा थनबर्ग. आज जगभरात पर्यावरणाच्या लढ्याचा आवाज म्हणून ओळखली जाणारी ग्रेटा ही केवळ एक सामान्य विद्यार्थिनी होती, पण तिच्या जिद्दीनं आणि धैर्यानं तिनं अशक्य वाटणारे कार्य शक्य करून दाखवलं. ग्रेटा थनबर्गचा जन्म 3 जानेवारी 2003 रोजी स्वीडन या सुंदर देशातील स्टॉकहोम शहरात झाला. तिचे वडील अभिनेते होते आणि आई प्रसिद्ध गायिका होती, त्यामुळं ग्रेटाचं बालपण सुख सोयीमध्ये गेलं. पण इतर मुलांच्या प्रमाणे फक्त खेळणं, फिरणं आणि मनोरंजन यात रमण्याऐवजी ती लहानपणापासूनच विचार करणारी आणि संवेदनशील स्वभावाची होती. जेव्हा ती 8 वर्षाची होती, तेव्हा तिनं प्रथम हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग याबद्दल माहिती ऐकली. पृथ्वीचे तापमान वाढत आहे, जंगलांचा नाश होत आहे, समुद्राची पातळी वाढत आहे, अनेक प्राणी पक्षी नामशेष होत आहेत. हे ऐकून ती खूप अस्वस्थ झाली. तिच्या मनात सतत एकच प्रश्न घोळत होता, जर ही समस्या इतकी गंभीर आहे, तर मोठी माणसं यावर गंभीरपणे का काम करत नाहीत? हा प्रश्न तिला इतका सतावत होता की ती अनेकदा चिंतेत राहू लागली. पर्यावरणाच्या समस्येमुळे ती मानसिक तणावाखाली गेली. काही काळ ती खूप शांत झाली होती, पण त्याच काळात तिनं ठरवलं, फक्त चिंता करून उपयोग नाही, काहीतरी कृती केली पाहिजे. 2018 हे वर्ष तिच्या आयुष्यातील मोठं वळण देणारं ठरलं. त्यावेळी स्वीडनमध्ये निवडणुका होणार होत्या. ग्रेटानं ठरवलं की सरकारचं लक्ष पर्यावरणाकडे वेधण्यासाठी आंदोलन करायचं. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी ती स्वीडनच्या संसदेसमोर एकटी जाऊन बसली. तिच्या हातात एक फलक होता, स्कूल स्ट्राईक्स फॉर क्लायमेट, म्हणजे हवामानासाठी शाळाबंदी. ती प्र

प्रत्येक शुक्रवारी शाळेला न जाता संसदेसमोर बसू लागली. तिची मागणी स्पष्ट होती, सरकारने हवामान बदल थांबवण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत. सुरुवातीला अनेक लोकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं, काहींनी तिची थट्टा केली, एक छोटी मुलगी जग बदलणार का असंही लोक म्हणू लागले. पण ग्रेटा खचली नाही, तिनं आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. मुलांनो, हळूहळू तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. जगभरातील विद्यार्थ्यांनी तिचं समर्थन सुरू केलं. काही दिवसातच हजारो विद्यार्थी तिच्या सोबत आंदोलनात सहभागी झाले. नंतर आंदोलन लाखो तरुणांचं जागतिक अभियान बनलं. आज फ्रायडे फॉर फ्युचर हे आंदोलन जगभर प्रसिद्ध झालं आहे. दर शुक्रवारी लाखो विद्यार्थी पर्यावरणासाठी आवाज उठवतात. हे सर्व एका मुलीच्या जिद्दीमुळे शक्य झालं. ग्रेटाने केवळ आंदोलन केलं नाही, तर जगातील मोठमोठ्या परिषदांच्या समोर जाऊन पर्यावरणासाठी जोरदार भाषणही दिली. 2019 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान परिषदेत जगातील नेत्यांच्या समोर भाषण केलं. तिच्या भाषणातील शब्दांनी संपूर्ण जग हादरलं. ती अत्यंत संतापाने म्हणाली होती, तुम्ही तुमच्या रिकाम्या शब्दांनी माझी स्वप्न आणि माझं बालपण हिरावून घेतलं आहे. तिनं नेत्यांना थेट प्रश्न विचारला, जेव्हा पृथ्वी संकटात आहे तेव्हा तुम्ही फक्त आश्वासनं का देता, प्रत्यक्ष कृती का करत नाही? इतक्या लहान वयात एवढ्या निर्भयपणे बोलण्याचं धाडस पाहून संपूर्ण जग थक्क झालं. काही लोकांनी तिचं कौतुक केलं, तर काहींनी तिच्यावर टीका केली. पण ग्रेटा कोणत्याही टीकेला घाबरली नाही. ग्रेटाचं वैशिष्ट्य म्हणजे ती जे बोलते ते स्वतःही पाळते. ती शक्यतो विमान प्रवास टाळते, कारण विमानामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. ती साधं जीवन जगते, प्लॅस्टिकचा कमी वापर करते, पर्यावरणपूरक सवयी अंगीकारते. तिचा विश्वास आहे की पृथ्वी वाचवण्यासाठी प्रत्येकानं स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. ग्रेटाला अनेक मोठमोठे पुरस्कार मिळाले. जगातील प्रसिद्ध मासिकांनी तिला प्रभावशाली व्यक्ती म्हणून गौरवलं. ती नोबेल शांतता पुरस्कारासाठी अनेक वेळा नामांकितही झाली. पण एवढी प्रसिद्धी मिळून सुद्धा तिचे पाय जमिनीवरच आहेत. ती आजही पर्यावरणासाठी तेवढ्याच ताकदीनं काम करत आहे. ग्रेटाच्या जीवनापासून आपल्याला अनेक प्रेरणादायी संदेश मिळतात. पहिला संदेश म्हणजे, वय महत्वाचं नसतं, विचार आणि कृती महत्वाची असते. ग्रेटा केवळ एक विद्यार्थिनी होती, पण तिच्या एका छोट्या आंदोलनाने संपूर्ण जग हलवून सोडलं. त्यामुळे आपण लहान आहोत म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नये. दुसरा संदेश म्हणजे, योग्य गोष्टीसाठी आवाज उठवायला धैर्य लागतं. अनेक लोक टीका करतील, हसतील, विरोध करतील, पण जर आपला उद्देश चांगला असेल तर मागं हटायचं नसतं. मुलांनो, तिसरा संदेश म्हणजे, पर्यावरणाचं रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण रोज छोट्या छोट्या गोष्टीतून पर्यावरण वाचवू शकतो. बघा, हां, झाडं लावणं, पाणी वाचवणं, प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, स्वच्छता राखणे, वाहनांचा कमी वापर करणं, कचरा योग्य ठिकाणी टाकणं, ही छोटी कामेच मोठा बदल घडवू शकतात. मुलांनो, आपण पृथ्वीवर राहतो, पण अनेकदा पृथ्वीचं महत्त्व विसरतो. जर झाडं नसतील तर शुद्ध हवा कशी मिळणार? जर नद्या प्रदूषित झाल्या तर पिण्याचं पाणी मिळणार नाही. पर्यावरण नष्ट झालं तर मानवाचं अस्तित्व धोक्यात येईल. म्हणूनच आजची पिढी म्हणून आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. ग्रेटा थनबर्गने दाखवून दिलं की एका जिद्दी आवाजात संपूर्ण जग बदलण्याची ताकद असते. एका विद्यार्थिनीनं जगातील नेत्यांना जागं केलं. त्यामुळे आपणही आपल्या जीवनात चांगल्या गोष्टींच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की मी एकटा काय करू शकतो, तेव्हा ग्रेटाची आठवण ठेवा, कारण तिनंही एकटीनं सुरुवात केली होती. मुलांनो, चला तर मग येत्या जागतिक पर्यावरण दिनादिवशी आपण सर्वजण एक संकल्प करूया. दरवर्षी किमान एक झाड लावूया आणि ते जगवूया. प्लॅस्टिकचा वापर कमी करूया. पाणी आणि वीज वाचवूया. आणि आपल्या पृथ्वीला हिरवीगार, स्वच्छ आणि सुरक्षित बनवण्यासाठी प्रयत्न करूया. कारण पृथ्वी वाचली तरच आपलं भविष्य वाचेल.

अजित दगाथा या सदरात ग्रेटा थनबर्ग या धाडसी मुलीची कथा आपण ऐकलीत. बालमित्रांनो, बालसभेचा हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

अवकाशाची गुपितं या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत सूर्यमालेतील आईस जायंट म्हणजे युरेनस या ग्रहाला. युरेनस याचं भारतीय नाव आहे अरुण. युरेनस हा आपल्या सूर्यमालेतील सूर्यापासून 7व्या क्रमांकावर असलेला एक अतिशय थंड ग्रह आहे. दुर्बिणीच्या मदतीने शोधला गेलेला हा पहिला ग्रह आहे. 13 मार्च 1781 रोजी सर विल्यम हर्शल या शास्त्रज्ञाने दुर्बिणीतून निरीक्षण करून याचा शोध लावला. हर्शल त्यांच्या दुर्बिणीतून आकाशातील ताऱ्यांचे निरीक्षण करीत असताना त्यांना एक वेगळा तारा दिसला. त्याचं स्थान सातत्यानं बदलत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि तो ग्रह आहे हे स्पष्ट झालं. युरेनस याचा शोध 2 प्रमुख कारणासाठी ऐतिहासिक होता. पहिलं कारण म्हणजे हा पहिला दुर्बिणीतून शोधलेला ग्रह आहे. बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसत असल्याने प्राचीन काळापासून मानवाला ते माहीत होते. दुर्बिणीच्या सहाय्यानं शोधला गेलेला युरेनस हा पहिला ग्रह होता. आणि दुसरं कारण म्हणजे त्याच्या शोधानंतर सूर्यमालेचा विस्तार दुप्पट झाला. म्हणजे सूर्याभोवती फिरणाऱ्या या ग्रहाचं अंतर शनीच्या अंतराच्या अंदाजे दुप्पट होतं. त्यामुळं हर्शल यांनी लावलेल्या या शोधामुळं सूर्यमालेच्या सीमा खऱ्या अर्थानं दुप्पट झाल्या. बालमित्रांनो, युरेनसची काही ठळक वैशिष्ट्य आहेत. तो आपल्या अक्षावर तब्बल 98° झुकलेला आहे. त्यामुळं अंतराळात तो चक्क झोपल्यासारखा आणि घरंगळत फिरताना दिसतो. त्याचं 1 वर्ष पृथ्वीवरील 84 वर्षाचं म्हणजे युरेनसच्या ध्रुवावर कित्येक वर्ष सूर्य तळपत असतो. मात्र प्रचंड अंतरांमुळे युरेनसवरून सूर्य एखाद्या ताऱ्यासारखा दिसतो. बालमित्रांनो, युरेनसबद्दल आता आणखीन रंजक माहिती जाणून घेऊया. युरेनस याच्या वरच्या वातावरणात मिथेन वायू असल्यामुळे हा ग्रह सुंदर निळसर हिरवा असा दिसतो. हा ग्रह प्रामुख्याने वायू आणि गोठलेल्या बर्फाचा बनला आहे. त्यामुळं त्याला बर्फाळ राक्षस किंवा आईस जायंट असं म्हणतात. युरेनस हा ग्रह 98° इतका झुकलेला असल्यामुळे युरेनसच्या एका ध्रुवावर सलग 42 पृथ्वीवर्ष सूर्य

प्रकाश असतो. तर दुसऱ्या ग्रहावर सलग 42 पृथ्वी वर्ष फक्त अंधार असतो. मुलांनो, युरेनस स्वतःभोवती खूप वेगानं फिरतो, त्यामुळे त्याचा एक दिवस फक्त 10 तासांचा आणि 14 मिनिटांचा असतो. पण सूर्याभोवती मात्र त्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास तब्बल 84 पृथ्वी वर्ष लागतात. मुलांनो, शनी ग्रहाप्रमाणे युरेनस भोवतीही सुंदर वलय आहेत. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही वलय ही बैलगाडीच्या चाकासारखी उभी फिरतात. तसंच युरेनसला 29 छोटे मोठे चंद्र आहेत. युरेनस सूर्यापासून खूप लांब असल्यामुळं त्याच्या विशिष्ट वातावरणामुळे तो थंड ग्रह आहे. तिथं तापमान जवळजवळ -224 डिग्री इतकं खाली असतं. अर्थातच हा सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह आहे. मुलांनो, नासाचे व्हॉयंजर 2 हे एकमेव अंतराळ यान युरेनस जवळून गेलं आहे, ज्यानं या ग्रहाचे अनेक सुंदर फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याने दिसणारा हा शेवटचा ग्रह आहे. रात्रीच्या आकाशात युरेनस उघड्या डोळ्यांनी सुद्धा दिसू शकतो. बालमित्रांनो, तर असा आहे सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह युरेनस. मुलांनो, आता वळूया आजच्या प्रश्न उत्तरांकडे. मागील भागामध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न होता शनी ग्रहावर नासाने पाठवलेल्या खास मिशनबद्दल. कॅसिनी ह्युजेन्स ही शनी ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि इटालियन स्पेस एजन्सी यांनी संयुक्तपणे राबवलेली एक अत्यंत यशस्वी मोहीम होती. 15 ऑक्टोबर 1997 रोजी प्रक्षेपित झालेलं हे अंतराळयान 1 जुलै 2004 रोजी शनीजवळ पोहोचलं. त्यानं 2004 ते 2017 या 13 वर्षात शनी आणि त्याच्या उपग्रहांचा अभ्यास करून अनेक महत्त्वपूर्ण शोध लावले. कॅसिनी हे मुख्य ऑर्बिटर होते, ज्याने शनी आणि त्याच्या वलयांच्या कक्षामध्ये फिरून अभ्यास केला. तर ह्युजेन्स हा एक विशेष प्रोब होता, जो कॅसिनीपासून वेगळा होऊन शनीचा सर्वात मोठा चंद्र टायटन यावर उतरला. ह्युजेन प्रोबने टायटनच्या दाट वातावरणात प्रवेश करून तिथे पाण्याचा नव्हे तर द्रव स्वरूपातील मिथेनच्या महासागर आणि नद्या असल्याचं सिद्ध केलं. आता वळूया आजच्या प्रश्नाकडं. आज आपण युरेनस या सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रहाबद्दल जाणून घेतलं. तुम्हाला शोधायचं आहे याविषयीची कारणं. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह म्हणजे युरेनस, त्याची कारणं तुम्हाला शोधायची आहेत. या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील भागात पाहणार आहोत. आता इतकंच. अवकाशाची गुपितं उलगडण्याच्या आशाचे कारंजक सफरीवर, तोपर्यंत तुमची नजर असू दे आकाशाकडं आणि मन नेहमी जिज्ञासूपणे भरलेलं ठेवा.

बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला आदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: बालसभा हा कार्यक्रम आता आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मन की बात भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद मन की बात मराठी अनुवादाचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी रात्री 8 वाजता तेव्हा जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम बँडच्या 100.6 मेगा हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणी एक असं माध्यम जे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यातही
0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत 10 वाजलेत प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुगडे
2: आकाशवाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसारित करत आहोत समन्वित कार्यक्रम मौजे चौंडी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लेखन प्राध्यापक डॉक्टर नवनाथ वाव्हळ सादरकर्ते सुदाम बटुळे श्रोते हो आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात थोर पुरुषांची जशी वाण नाही तशीच थोर स्त्रियांची देखील कमतरता नाही

0: आणि त्यामध्ये देखील स्त्रियांचं कार्य हे भरीव असं आहे, प्रेरक आहे. या स्त्रिया नुसत्याच कीर्तिशालिनी नाहीत, तर त्या स्फूर्तीदात्या आणि प्रातस्मरणीय अशा ठरल्या आहेत.
1: श्रोते हो, आपला भारत देश एक विशाल देश आहे. या देशाला इतिहास आहे, संस्कृती आहे. इतिहासाला आणि संस्कृतीला घडविणारे, जोपासणारे थोर स्त्री पुरुष आणि त्यांची थोर परंपरा आहे. केवळ राज्यकारभाराच्या सत्तेचा उपभोग न घेता जनसेवेला ईश्वर सेवा मानणारे काही राज्यकर्ते या भारतात झाले. त्यापैकीच एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.
0: कृतज्ञता हे भारतीय संस्कृतीचं खास असं वैशिष्ट्य सांगता येतं. कृतज्ञता हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक ठरलाय. म्हणूनच आपल्या देशातल्या थोर महान स्त्री पुरुषांचं आपण सतत स्मरण करतो आहोत, आणि ते तर आपलं आद्य कर्तव्यच आहे.
1: श्रोते हो, यंदा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव आपण साजरा करतोय. या निमित्तानं अवघ्या देशवासियांना अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी जाणून घेण्याची फार मोठी जिज्ञासा दिसते.

0: श्रोते हो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी चौंडीच्या मातीला सुगंधित केलंय. इथंच राजमाता अहिल्याबाईंनी बालपणी मिळालेलं शिक्षण, प्रशिक्षण, संस्कार, प्रथा आणि चालीरीती त्यांच्या भावी जीवनाचा पाया ठरल्या.
1: पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर आणि चौंडी यांचा इतिहास मोठा रोमांचकारी आढळून आलाय. या दोन्ही बाबींचा परस्पर संबंध रेखाटताना कवी असं म्हणतो, पूर्व दिव्य हे ज्यांचे मंगल, भविष्य त्यांचे साच सुमंगल.
0: या काव्यपंक्तीप्रमाणे चौंडी भूमीच्या वैभवाचं हे प्रतीक म्हणता येईल. अहिल्याबाईंनी आपल्या लोकोत्तर कार्यामुळे चौंडीला अवघ्या भारतात ओळख दिली आहे. पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकरांनी अखिल भारतवर्षाकडून चौंडीला आपल्या लोककल्याणकारी कार्यानं बहुमान मिळवून दिलाय.
1: पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांना आपण एक आदर्श माता, आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श प्रशासक म्हणून ओळखतो. अवघ्या भारतात त्यांच्या लोकोपयोगी कार्यामुळं त्यांच्या हयातीतच देवी, लोकमाता, राजमाता, पुण्यश्लोक या नावानं जनता त्यांच्याकडे आदरानं पाहत आली आहे.
0: अहिल्याबाईंनी 18व्या शतकातल्या अस्थिर, अशांत, अधर्म आणि अनितीच्या साम्राज्यात आपल्या सार्वजनिक कल्याणकारी कार्यानं भावनात्मक पद्धतीनं अवघ्या भारताला एका सूत्रानं बांधलंय.
1: त्यांनी सांस्कृतिक एकात्मता निर्माण केली. वास्तुशिल्पाच्या निर्मितीनं भारताचा सांस्कृतिक समन्वय साधला. इतकंच नव्हे तर त्यांनी माणुसकीशी माणूस जोडला आणि माणसांना राष्ट्रांशी जोडून इंदूरच्या मालवभूमीचा आणि महाराष्ट्रातल्या श्री क्षेत्र चौंडीचा गौरव एक पावनभूमी म्हणून निर्मित केलाय. श्रोते हो, लोकमाता अहिल्याबाईंच्या जीवनाचा प्रवास हा सीनेपासून सुरू होतो आणि नर्मदा नदीच्या काठी संपतो. आपल्या प्राचीन साहित्यात नदीला लोकमाता म्हटलं जातं. या सीना आणि नर्मदेचाच लोककल्याणाचा वारसा आणि वसा जन्मापासून मृत्यूपर्यंत पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकरांनी अगदी मनापासून जपला.
0: चौंडी गावातल्या उंच टेकाडावर पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकरांच्या वडील

0: गडी म्हणजेच मानकोजी शिंदे पाटलांची भली मोठी गडी होती. त्या गडी समोरूनच सीना वाहते, त्यामुळं त्यांना पाण्याचं मोल जन्मापासून माहीत होत.
1: नगरीची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे, हे तत्वज्ञान पुढे जीवनभर राजमाता अहिल्याबाई होळकरांनी जपलं. पाणपोया, जलकुंड, विहिरी, बारवा, नहरी, तलाव, जलाशयांच्या निर्मितीचं जणू काही ते शिक्षणच होत.
0: 8 वर्षांची निरागस अहिल्या वाळूचं शिवलिंग बनवित होती. इतक्यात शेजारच्या सैनिकी छावणीतला एक घोडा बेभान उधळला आणि आता त्याच्या टापाखाली चिमुरडीचा खेळ उधळणार. तेवढ्यात ती छोटी पोर त्या वाळूच्या शिवलिंगावर आडवी पडली. तिनं त्याचं रक्षण केलं.
1: असं करण्याचं कारण विचारल्यावर ती ताडकन म्हणाली, ही केवळ वाळूच नाहीये, शिवलिंग आहे. मी माझ्या हातांनी ते घडवलंय. आपण जे घडवावं ते प्राणपणानं रक्षावं असंच थोरांनी सांगितलंय ना.
0: या सीनातल्या जलाशयानं बाल अहिलेला शिकवलंय, मन वाचावं पाण्याचं, स्वर वेचावं गाण्याचं, मग हळूहळू लागत कळुरे अंतरंग जगण्याचं.
1: अहिल्या देवींचं प्रशासन हे समाजकेंद्री होतं. समाजातल्या सगळ्या घटकांना समान न्याय हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.
0: याची मूळ शोधली असता अहिल्या देवींचे वडील मानकोजी पाटील शिंदे हे गावचे पाटील. त्या काळी पाटील हा गावचा प्रमुख असायचा. राज्यात जसा राजाला मान तसा गावात पाटलाला मान असे. परिणामी गावातील समाजाचा दररोजचा संबंध पाटलाशी येत असे. लहानपणापासून गावातील अडल्या नडल्या समाजाचे प्रश्न, त्यांचे दुःख, समस्या या अहिल्या देवींनी पाहिलेल्या होत्या
1: आणि याचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झालेला दिसून येतो. ज्या वेळेला त्या राज्यकर्त्या झाल्या त्यावेळी त्यांनी आपलं प्रशासन समाजकेंद्री केलं. याबाबत अहिल्या देवींचं प्रशासन हे ब्रिटिशांना देखील आदर्शभूत असं ठरलं.
0: अवघ्या देशात जेव्हा दांडगाईचं राज्य होतं, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता, त्या काळात अत्यंत सुरळीत चालणारे एकमेव राज्य म्हणजे माळवा होत.
1: अहिल्याबाईंचा जन्म चोंडीमध्ये ज्या गढीतल्या वाड्यात झाला ती शिंदे पाटलांची अवघी गढी, वाडा आणि चोंडी आनंदली आणि धन्य धन्य जाहली. त्यावेळच्या आयाबाईंनी अहिल्याबाईंच्या जन्माचा पाळणा गायला आणि त्यांचे भाव मंदाकिनी गावडे यांनी आपल्या अहिल्याबाईंचा पाळणा यामध्ये अचूकपणे टिपले आहेत.
0: बाल अहिल्या एकदा चौंडीत घोड्यावर बसून रपेटीला निघाली होती. यावेळी 2 अनोळखी व्यक्तींशी तिची भेट झाली. या 2 व्यक्ती म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे आणि त्यांचे सरदार मल्हारराव होळकर होते.
1: आपल्या राज्यातला प्रदेश नजरेखालून घालत घालत ते चोंडीशी येऊन पोचले. चोंडी एक छोटस गाव, भर दुपारचं रणरणतं ऊन आणि ते दोघे जण तहानेनं व्याकुळले होते. सूर्य माथ्यावर आलेला होता. जवळपास सावलीही नाही. जवळपास कुठे विहीर किंवा तलाव दिसतोय का हे ते दोघे जण पाहत होते. इतक्यात त्यांना मागून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि त्या दोघांनी मागे वळून पाहिलं.
0: 1-7-8 वर्षांची मुलगी घोड्यावर बसून दौडत येत होती. घोडे जवळ येऊन थांबले. त्यांची नजरानजर झाली. ती मुलगी त्या दोघांकडे रोखून बघत होती. गालात हसत श्रीमंत बाजीराव पेशवे त्या मुलीला म्हणाले, बाळ पाणी आहे का जवळपास?
1: त्यांच्या नजरेला तसंच रोखून पाहत ती मुलगी म्हणाली, आहे की, चला माझ्या मागोमाग. तिच्या पाठोपाठ श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मल्हाररावांनी आपले घोडे वळवले.
0: ही चुनचुनीत मुलगी जाता जाता पाहुण्यांची चौकशी करत होती. पाहुणे कुठल्या गावचे? फौजेतील मातबर दिसता. त्यावर पाहुणे म्हणालेत, आम्ही इथले नाहीत, फौजेतील मातबर तर मुळेच नाही, आम्ही व्यापारी आहोत.
1: या श्रीमंतांच्या उत्तरावर ती खळखळून हसत म्हणाली, साप खोट, तुम्ही व्यापारी नाहीत. मग पाहुणे बोलले कशावरून बरं? या प्रश्नावर तिने उत्तर दिलं, व्यापारी घोड्यावर पोक काढून बसतात आणि गाव सोडून असे आडरानामध्ये रपेट करत नाहीत. ते दोघंही एकमेकांकडे बघून हसले.
0: मुलीचा चाणक्षपणा त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तोपर्यंत ते गावात येऊन पोहोचले. घोड्यावरून खाली उतरून

0: तेथे विसावा घेतला. मुलीची त्यांनी चौकशी केली. इतिहास संशोधक डॉ राम इंगळे यांच्या अहिल्याबाई होळकर या ग्रंथात हीच हकीकत आलेली आहे.
1: एकदा काय प्रकार झाला, श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांनी छावणी टाकली चौंडीला. मारुतीच्या देवळात त्यांचा मुक्काम राहिला. पंतोजी तात्या गेले त्यांच्या भेटीला. बरोबर होती मुलगी अहिल्या. तात्यांनी नमस्कार केला पेशव्यांना. तेव्हा अहिल्या बोलली, तात्या तुम्ही नमस्कार केला तो कुणाला, कोण बुवा आलाय हे सांगा ना सारं तुम्ही मला. तेव्हा तात्या बोलले तिला, बाळ हे पेशवे छत्रपतींचे, यांचा दरारा साऱ्या मुलखाला. तेव्हा बाळ बोलली पेशव्याला, तुम्ही प्रधान छत्रपतींचे, तर कुठपर्यंत तुम्ही गाजवले त्यांच्या नावाला. प्रधान आणि सेनापती हे दोन हात शाहू राजाला.
0: पेशव्यांना वाटलं कौतुक फार त्यावेळा आणि बोलले मल्हाररावाला, सुभेदार तुमच्या खंडूला हीच बायको करा, यावेळा हाच जोडा चांगला शोभला.

0: असलेली पेशव्याला तुम्ही प्रधान छत्रपतींचे तर कुठपर्यंत तुम्ही गाजवले त्यांच्या नावाला? प्रधान आणि सेनापती हे दोन हात शाहू राजाला.
1: पेशव्यांना वाटलं कौतुक फार त्यावेळा आणि बोलले मल्हाररावाला, सुभेदार तुमच्या खंडूला हीच बायको करा, यावेळा हाच जोडा चांगला शोभला. चौंडीतल्या श्री मारुती मंदिरात 8 वर्षांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विवाह या ठिकाणी निश्चित झाला होता.
0: पेशव्यांनी पुढाकार घेऊन इसवी सन 1733 मध्ये पुणे इथं थाटामाटात विवाह साजरा केला. बाजीरावाच्या रोजनिशीत खंडेरावाच्या विवाहासाठी झालेल्या खर्चाची नोंद आपल्याला पाहायला मिळते.
1: श्रोतेहो, गतकाळात चौंडीचं मोठं वास्तुवैभव होतं. इथं प्रमुख वास्तू म्हणजे गढी. चौंडी गावाच्या उंच ठिकाणी ही मध्ययुगीन काळात गढी उभारलेली होती. शिंदे पाटलांच्या या गढीस 4 भव्य बुरुज आहेत. या गढीस सर्व बाजूंनी मोठी संरक्षक तटबंदी आहे. याच गढीतून गावाचा राज्यकारभार त्या काळी चालायचा.
0: याच गढीमध्ये मध्यभागी सागवानी लाकडी बांधकाम केलेला मोठा देखणा वाडा आहे. हीच ती अहिल्यादेवींचे वडील माणकोजी शिंदे पाटलांची इतिहास प्रसिद्ध गढी. या गढीतील वाड्यात अहिल्यादेवींचं जन्मस्थान आहे.
1: महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्मवाडा पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. माणकोजी शिंदे पाटलांचा हा लाकडी बांधकाम असलेला वाडा वास्तुशिल्पाचं उत्कृष्ट उदाहरण सांगता येतं.
0: मध्ययुगीन वाड्याची सर्व वैशिष्ट्य इथं आढळतात. माणकोजी शिंदे पाटलांचा हा वाडा महादेव ओढ्याच्या पूर्वेला आहे. या वाड्यातील मजबूत संरक्षण व्यवस्था ही त्या काळाशी सुसंगत अशी होती. संरक्षण दृष्ट्या अनेक उपाययोजना यामध्ये होत्या.
1: तळघर, भुयारी मार्ग, टेहाळणी व्यवस्था, चावडी, राजगृह, सदर, विश्रामगृह, ओसरी, कोठी, देवघर, इथंच कुळाचार करण्याची जागा. बाल अहिल्येचे धार्मिक शिक्षण प्रशिक्षण याच देवघरातून झालं. याच देवघरात सुशीला देवी आपल्या बाल अहिल्येला घेऊन आलेल्या.
0: इथं त्या पूजा अर्चा आणि उपासना करायच्या. अहिल्याबाईंचं भावविश्व समृद्ध करण्यामध्ये आणि धार्मिक जडणघडण करण्यामध्ये सुशीला देवी यांचं मोठं योगदान आहे. त्या तिला रामायण आणि महाभारतातल्या कथा सांगायच्या. पुढं स्वयंपाकगृह, स्नानगृह, जीना मार्ग, खलबतखाना, सज्जा, तुळशी वृंदावन, आड, रहाट अशा अनेक वैशिष्ट्यांनी मूळ वाडा सज्ज होता. याच वाड्यात बाल अहिल्या लिहायला आणि वाचायला शिकली.
1: पण इथं पुढं अनेक आक्रमणे झाली. त्यात मूळ वाडा जमीन दोस्त झालाय. त्याच धर्तीवर आजचा हा वाडा सजलेला आहे. या वाड्यातील प्रत्येक वस्तूशी अहिल्याबाईंचा थेट संबंध आलेला आहे. पुढे 28 वर्ष मावळचा राज्य कारभार करताना या वास्तूत मिळालेले संस्कार, ज्ञान, अनुभव अहिल्याबाईंना पुढील आयुष्यात उपयोगी पडलं. ही वास्तू म्हणजे त्यांचा मोठा अनमोल ठेवा होता, संस्कार केंद्र होत.
0: श्रोते हो, पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी अवघ्या भारत वर्षामध्ये जी सांस्कृतिक एकात्मता निर्माण केली त्याचं मूळ चोंडीत सापडतं. इथं हनुमान मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, श्री चोंडेश्वरी देवीचं मंदिर, श्री चोंडेश्वर किंवा सिनेश्वर मंदिर अशी देवळांची मोठी रेलचेल आहे. यातल्या प्रत्येक मंदिराला खूप मोठा स्वतंत्र इतिहास आणि महत्व आढळतं.
1: सीना नदीवर चौंडी गावाच्या समोर ऐतिहासिक घाट होता. तो अहिल्यादेवींनी बांधून घेतला होता. याच घाटावर शिंदे पाटलांच्या राजघराण्यातील महापराक्रमी, कर्तबगार, महान अशा स्त्री पुरुषांच्या समाध्या आहेत.
0: अहिल्यादेवींचे वडील माणकोजी शिंदे पाटील, मातोश्री सुशीला देवी, बंधू सरदार शहाजी शिंदे पाटील, तर दुसरे बंधू सरदार महाजी शिंदे पाटील आदींची समाधी स्थान आहेत. सर्व समाधी स्थळ घडीव दगडामध्ये बांधलेली आहेत. या समाधी स्थळाच्या बांधकामावर आकर्षक दगडी कमळ कोरण्यात आलं आहे.
1: श्रोते हो, भारताचे तत्कालीन महामहिम राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि ग्रामविकास आणि पाणी पुरवठा मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 201वी पुण्यतिथी

0: 11 सप्टेंबर 1996 रोजी अहिल्यादेवींच्या जन्मगावी अर्थात चौंडी इथे साजरी झाली.
1: अलीकडेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाची मंत्री परिषद बैठक ग्रामीण भागामध्ये घेण्यात आली, तीही श्री क्षेत्र चौंडी या ठिकाणी.
0: यावेळी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे सभापती आणि चौंडी गावचे सुपुत्र प्राध्यापक राम शिंदे यांच्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ चौंडी गावी आलं होतं.
1: यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य स्मारकाची उभारणी करण्याचा संकल्प करण्यात आला. भविष्यात हे दैदिप्यमान स्मारक पुढच्या शेकडो पिढ्यांना नवी ऊर्जा, नवी स्फूर्ती देत राहील. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिवार अभिवादन. श्रोते हो, आत्ताच आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात, मौजे चौंडी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. लेखन प्राध्यापक डॉक्टर नवनाथ वाव्हळ, निवेदन महेश्वरी मिसाळ आणि सोमनाथ कांडके, निर्मिती सहाय्य अतुल सातपुते. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची निर्मिती होती.
2: हा समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. मन की बात भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात, रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद मन की बात. मराठी अनुवादाचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी रात्री 8 वाजता. तेव्हा जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM बँडच्या 100.6 मेगा हर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. आकाशवाणी एक असं माध्यम जे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यातही

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमलहरी 249.18 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

आकाशवाणी सांगली केंद्र 10:20 आणि 22 सेकंद झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुकडे. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकवित आहोत. कार्यक्रमात सुरुवातीचं गीत आपली माणसं या चित्रपटातलं. उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या युगलस्वरातलं हे गीत. रचना शांता शेळके यांची आणि संगीत राम लक्ष्मण यांचं.

0: उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या युगलस्वरातलं गीत आपण ऐकलं.
1: सचिन सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जगदीश खेबुळकर यांची गीतरचना, स्वर उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा, बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे भिंगरी या चित्रपटातलं.

0: खाली सोय
1: कशाची?
0: पिंकीच्या फीची
1: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाचे द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकणार आहोत मुरलीधर गोडे यांची गीतरचना, संगीत ऋषिराज यांचं, बने बापू या चित्रपटासाठी स्वर अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांचा.

0: अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांच्या युगलस्वरातलं बने बापू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूड होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम
1: प्रभातीचे रंग
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत भैरू पैलवान की जय या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबूळकर यांचं गीत, संगीत प्रभाकर जोग यांचं.

भैरू पैलवान की जय या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेली गीत आपण ऐकलत. मन की बात भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद मन की बात मराठी अनुवादाचं पुनः प्रसारण त्याच दिवशी रात्री 8 वाजता तेव्हा जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.68 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम बँडच्या 100.6 मेगा हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वर. आकाशवाणी एक असं माध्यम जे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यातही. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत चंगू मंगू या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायले अपर्णा माईकर अनुपमा देशपांडे आणि सुरेश वाडकर यांनी.

0: चंगुमंगू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आताच आपण आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं गीत ऐकलं. देवता या चित्रपटासाठी संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. 10:55 होत आहेत. मन की बात. भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद. मन की बात ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

0: संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी, समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस, 100 मीटर धावण्याची शर्यत. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेश जी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल.
1: नमस्कार सर.
2: नमस्कार सर.
0: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं, मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
2: नमस्कार सर. माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूर मधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनल साठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
0: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
1: नमस्ते सर. माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटर मध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस

0: नक्कीच असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे, त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
1: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
0: हो सर, मध्यम वर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील, ते पण व्हॉलीबॉल खेळायचे. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिम्मत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
1: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर ह्या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं. तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
0: जी सर, मी गुरिंदर. सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही. एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकाने देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
1: अनिमेशजी.
2: सर, मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस. कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
1: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं

0: का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन. आधी अनिमेश तुम्ही सांगा.
1: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे. आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
0: गुरिंदर वीर तुम्ही काय सांगाल?
2: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशन केला तेव्हा मी जेव्हा वॉर्म अप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्म अप इथे करू, इथे वॉर्म अप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी पण सर, जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
0: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचं ही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे. हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
2: आभारी आहे सर.
0: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल. उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थान मध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशा मधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात, कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यान पिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे.

आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तस लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळ मधील अलुवा इथे साजी वलाशिरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशिरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येत. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोप मधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्स मधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँड्सचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येत की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल

राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगड मधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृती बद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे, त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी बद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे, जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लब मध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला

थकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैवविविधता वाचवतो, आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाज सेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नई मधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजा अम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी

0: तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत, त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. आज रात्री 8 वाजता मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता करण्यात येईल. आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. दुपारचे 12:03 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो नमस्कार. विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 16 मे 2026 रोजी झाली. यानिमित्ताने आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनीवर त्यांच्या आठवणी जागवणारी विशेष मुलाखत सादर करण्यात आली. आज आपण RJ माधुरी रावराणे हिने ज्येष्ठ संगीत अभ्यासक शुभदा दादरकर यांच्याशी रंगवलेल्या संवादाचा पहिला भाग ऐकणार आहोत. माणिकबाईंची गाणी आणि आठवणी दोन भागात आपण ऐकणार आहोत. हसले मनी चांदणी

रसिकांनो नमस्कार. संगीत ही केवळ कला नाहीये तर ती आत्म्याची भाषा आहे आणि त्या भाषेला आपल्या सुरांनी आणि आपल्या भावनेनं जिवंत करणाऱ्या काही दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या अशा गायिका माणिक वर्मा, ज्यांच्या आवाजात कोमलता आहे, ताकद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाला भिडणारी प्रामाणिकता सुद्धा आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात काही आवाज असे असतात की जे फक्त कानांपर्यंत मर्यादित राहत नाहीत तर ते थेट मनाच्या गाभाऱ्याला स्पर्श करतात आणि असाच एक सुरेल, भावस्पर्शी आणि अभिजात स्वर म्हणजेच माणिक वर्मा. श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचं नाव उच्चारता क्षणी आपल्याला अमृताहुनी गोड असं त्या देवाचं नाव दिसू लागतं, कबीराचे शेले विणणारा राम दिसू लागतो आणि श्रीरामाची विजय पताका सुद्धा. बरं, त्यांच्या

0: गीतातून केवळ ईश्वराचंच दर्शन झालं नाही तर गीतसंगीताच्या सर्वच प्रकारातून त्यांनी तुमच्या आमच्या मनातल्या सर्व भावना सुद्धा टिपल्या. मग ते शास्त्रीय गायन असो, भावगीत असो, भक्तिगीत, गझल, ठुमरी किंवा मग नाट्यसंगीत असो, त्यांचा तो सोज्वल स्वर कायमच मनात रुंजी घालत राहिला आणि यानंतरही घालतच राहणार. अत्यंत समृद्ध गायकी, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक यामुळे त्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत आणि संगीताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या गायनातली शुद्धता, भावनांची खोली आणि रागदारीची नाजूक जाण हे रसिकांना कायमच मंत्रमुग्ध करत आलं आहे. रसिकहो, 16 मे 2025 पासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली होती आणि आजच्या दिवशी या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. आज आपण विशेष कार्यक्रमात त्यांच्या या अद्भुत संगीत प्रवासातल्या आठवणींना उजाळा देणार आहोत आणि त्या आठवणी उलगडणार आहेत नाट्यसंगीताच्या प्रचार प्रसार क्षेत्रातल्या अत्यंत अनुभवी आणि सन्माननीय असं व्यक्तिमत्व, ते म्हणजे शुभदा दादरकर यांच्याकडून. विशेष म्हणजे हे घरचं नातं आहे, नणंद भावजाईचं नातं तितकंच घट्ट असं. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे आजच्या या विशेष कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: मी आत्ताच म्हटलं की तुमचं हे घरचं नातं आहे, नणंद भावजाईचं, आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या गाण्याच्या सुद्धा विशेष अशा काही आठवणी आहेत आणि त्यानेच आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
1: नक्कीच. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, खरंच अमृताहून गोड असं ज्यांचं व्यक्तिमत्व होतं, अमृताहून गोड असा ज्यांचा आवाज होता, अमृताहूनी गोड अशी ज्यांच्या गाण्यात सहजता होती, सरलता होती, अकृत्रिमपणा होता आणि अत्यंत भावस्पर्शी गाणं होतं, अशा माणिक वर्मा जे तुम्ही मगाशी म्हणालात सगळ्यांच्या लाडक्या, अहो सुहासिनी मुळगावकर त्यांना लाडिक वर्माच म्हणायच्या, तर त्यांचं नावच तसं झालं होतं. तर अमृताहूनी गोड ही त्यांची ओळखच बनली. पण इतकी साधी चाल की जी सहज गुणगुणता येईल अशी बाळमात्यांनी दिलेली ही सुंदर चाल आणि भिंपलास राग असल्यामुळे सहजी सगळ्यांना आवडणारा राग, त्यामुळे ही एक ओळख तर आहेच. पण या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की हे गाणं जेव्हा त्या भारत गायन समाजात एका कार्यक्रमात गात होत्या जिथे खुद्द नटसम्राट बालगंधर्व आले होते आणि त्यांनी ते गाणं ऐकलं आणि त्यांना इतका आनंद झाला, अरे आपली गायकीच या गाण्यात ऐकायला मिळते आणि त्यांनी अगदी शाबासकी दिली आणि शाबासकी दिल्यावर माणिकताईंनाही भरून पावलं की नानांच्याकडनं म्हणजे बालगंधर्वांच्याकडनं आपल्याला अशी शाबासकी मिळते, तर ह्या संधीचा आपण फायदा काय करून घेऊ नये असं मनात आलंच. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी विचारलं, नाना एक विचारू का? हो विचार ना. काय? सांगू, तुम्ही मला तुमची सगळी गाणी शिकवाल का? मला खूप आवडेल शिकायला. ते म्हणाले, शिकवेन की, पण माझी एक अट आहे. माणिकताईंना वाटलं काय अट असणार, काहीतरी पैसे मागणार असतील, जास्त पैसे मागणार असतील, काय असेल ते. हो सांगा ना काय अट आहे. मी आता कान्होपात्रा नाटक काढणार आहे, त्याच्यात कान्होपात्रेची भूमिका तू करावीस, त्या निमित्ताने मी तुला ती सगळी पदं आणि त्यानिमित्ताने इतरही नाटकातली पदं तुला बसवून देतो. माणिकताईंनी ऐकलं, त्यांचं ध्येय ठरलेलं होतं, त्यामुळे त्या ध्येयापासून त्या विचलित झाल्या नाही.
0: फक्त गायन,
1: फक्त गाणं आणि गाणं, आणि गाणं देखील उच्चस्तरीय शास्त्रीय संगीतात उच्च स्थान मिळवणं हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यामुळे नम्रपणे पण त्यांनी नकार दिला. नकार देणं हे फार अवघड आहे, होकार देणं सोपं आहे हो, पण नकार दिला. आणि बालगंधर्वांची गायकी त्यांनी स्वतः एकलव्याप्रमाणे म्हणतो तशी रेकॉर्ड स्वर्ण अत्यंत ऐकून ऐकून ऐकून आत्मसात केली.
0: त्यांचे जे साथीदार होते त्यांच्याकडून पण शिकून
1: एक थोडस हरिभाऊ देशपांडेंनी काही जागा दाखवल्या, पण प्रामुख्याने सगळे रेकॉर्ड स्वर्ण यांनी आत्मसात केली. मुळात काय आहे की कोणतीही गायकी ही आत्मसात करायला तुम्हाला तशी दृष्टी असावी लागते, ते कळायला लागतं की हे नेमकं काय केलंय, नुसती नक्कल करून चालत
0: बरोबर,
1: तर त्यामुळे ती नुसती नक्कल नव्हती, त्या गायकीतला आत्मा त्यांना कळला होता म्हणून त्यांनी ती गायकी आत्मसात केली. हा दुसरा किस्सा आणि तिसरा अत्यंत महत्वाचा, तसे बरेच किस्से पण हा महत्वाचा असासाठी की दिल्लीला जो नॅशनल कार्यक्रम होतो त्या नॅशनल कार्यक्रमामध्ये माणिकताईंना जेव्हा गायला बोलावलं त्यावेळेला साधारणपणे कलाकार पहिल्यांदा एक

0: शास्त्रीय संगीतातली बंदिश, कोणताही एक राग, त्यानंतर ठुमरी, त्यानंतर भजन, या पद्धतीने जी मैफिली असतात साधारणपणे. त्यांनी पहिला राग म्हटला पण नंतर ठुमरी म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी सांगितलं मी अमृताहुनी गोड गाती. तिथे असलेले सगळे जण म्हणाले की अरे असं नका करू तुम्ही, कारण ना प्रादेशिकत्वाचा एक थप्पा पडेल तुमच्या, असं नका करू. त्या म्हणाले काही नाही होत, मला खात्री आहे हे नक्की आवडेल लोकांना. आणि त्या हट्टाने अमृताहून गोडच गायल्या आणि त्याचं आठवण जी प्रसिद्ध आहे आणि वाचनात येते ती तर नेहमीचीच आहे की वसंता कुमारी ह्या तमिळ गायिकेनी पण ते सगळं गाणं शिकून घेतलं, तमिळमध्ये रेकॉर्ड केलं, चाल तशीच फक्त शब्द तमिळ, आणि तेही मराठी अमृताहून गोड इतकंच लोकप्रिय झालं.
1: जगप्रसिद्ध किस्सा म्हणायला हवा तो आपल्याला.
0: हो
1: बरं, आता बालगंधर्वांचा उल्लेख आपण केलात आणि भारत गायन समाजाचा सुद्धा, म्हणजे नाट्यसंगीताच्या क्षेत्रात त्यांचं पदार्पण तसं उशिरा झालं तरीही त्यांच्या गायकीवर बालगंधर्वांचे संस्कार दिसतात.

0: ते रेकॉर्ड केलं चाल तशीच फक्त शब्द तमिळ आणि तेही मराठी अमृताहून गोड इतकंच लोकप्रिय झालं.
1: जगप्रसिद्ध किस्सा म्हणायला हवा तो आपल्याला.
0: हो
1: बरं, आता बालगंधर्वांचा उल्लेख आपण केलात आणि भारत गायन समाजाचा सुद्धा, म्हणजे नाट्यसंगीताच्या क्षेत्रात त्यांचं पदार्पण तसं उशिरा झालं तरीही त्यांच्या गायकीवर बालगंधर्वांचे संस्कार दिसतात, ते कसे काय हे सुद्धा कळले. पण भारत गायन समाजाचा उल्लेख केल्यानंतर सुरुवात त्यांची तिथून झाली होती, तर ही त्यांची पहिली पायरी म्हणायला हरकत नाही आपल्याला. कशी झाली होती ही नेमकी सुरुवात?
0: खरं सांगू का, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात त्याप्रमाणे माणिकताईंच्या अंगी गाण्याचे गुण आहेत हे त्यांच्या आईला केव्हाच कळलं होतं. म्हणजे त्या सांगत असत, हिराबाई दादरकर माझ्या सासूबाई म्हणजे, तर त्या म्हणायच्या की हार्मोनियमची एखादी पट्टी दाबली की बरोबर त्या स्वरात ते स्वर मिसळत असे. आणि असं झालं की त्या स्वतः गायिका होत्या, बशीर खा साहेबांकडे शिकत होत्या आणि ते शिकत असताना ऐकत बसायच्या त्या शिकवणी आणि मग ते संस्कार आपोआप झाले. पण जे ध्रुव सिनेमातली जी आठवण अगदी प्रसिद्ध आहे, पण तिथे जे पारितोषिक त्यांना मिळालं वयाच्या 5व्या वर्षी
1: हार्मोनियम
0: आणि मग लक्षात आलं की नाही या मुलीला आता शिकवलंच पाहिजे रीतसर. आणि मग अगदी साधं पहिल्यांदा भारत गायन समाजात भोपे गुरुजींकडे गाण्याची शिकवणी सुरू झाली. पण त्यानंतर मात्र असं झालं की दत्ता रावजेकरांनी एका गाण्यासाठी विचारलं आणि त्यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड केलं माणिकताईंच्या वयाच्या 11व्या वर्षी. बहरली जणू लतिका कलिका जीव रमला या क्षणाला, अक्षरशः हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं. आपण मला वाटतं ते गाणं आधी ऐकूया आणि नंतर त्या गाण्याविषयी मी बोललेलं बरं.
1: नक्की नक्की.

0: बहर अली जणू लतिका कलिका या गाण्याची रेकॉर्ड बाहेर आली तेव्हाच माईंच्या म्हणजे त्यांच्या आई हिराबाई दादरकर यांच्या लक्षात आलं की हे मुलगी खूप छान गाते, शिकवलेलं अगदी बरोबर गाते, त्यात काहीही चूक नाहीये. पण मग त्यांनी एक खऱ्या अर्थाने गाण्याची दृष्टी दिली. कारण ते जे आलाप होते तुम्ही ऐकला असेल आत्ता कडव्यात, तर कळेल तुम्हाला की जसं डीडींनी बसवून दिले होते तसेच्या तसे आलाप त्या गायल्या होत्या. मग त्या म्हणायला लागल्या, हे बघ तू जर असे बसवलेले आलाप गायला लागलीस तर तुझी पंचाईत होईल. म्हणजे असं आहे की एखादं गाणं बसवलं आणि एखादी जागा तू विसरलीस त्यातली तर तुला ते जोडणं खूप कठीण जाईल आणि ते छान नाही वाटणार. तर त्यामुळे आपल्या मनाने आलाप घेता आले पाहिजेत, आपल्या मनाने काही हरकती घेता आल्या पाहिजे आणि ते प्रयत्न कर कसे करता येतील हे पण त्यांनी दाखवलं की सा ग प या तीन स्वरात किती अंतर आहे बघ. मग त्या अंतरामध्ये मध्ये आपल्याला काय घेता येऊ शकेल याचा विचार कर. म्हणजे थोडक्यात विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती तिथूनच सुरू झाली आणि ते मात्र संस्कार अगदी त्यांच्या मातोश्रींनी इतके चांगले केले की ते आयुष्यभर पुरणारे झाले.
1: वा, म्हणजे खऱ्या अर्थानं गायनाचे संस्कार हे घरातूनच झाले. बरं, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी येते की घरातलं वातावरण म्हणजे माई अर्थात हिराबाई दादरकर यांनी त्यांच्या संपूर्ण संगीत कारकिर्दीमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पण याच्यामध्ये वडिलांची भूमिका काय होती, कशी होती नेमकी?
0: वडिलांची भूमिका सपोर्ट करणारी होती. हा, कारण त्यांना हे गाण्याची आवड होती, कांस

0: तर ते होतेच, स्वतः गायक नसले तरी. आणि तसं जर नसतं तर त्यांनी माईंना पण गाणं शिकायला परवानगी दिली नसती. गाणं शिकायला त्यांना परवानगी होती, पण बाहेर गायला परवानगी नव्हती. कारण तो काळ असा होता ना, त्या काळामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने बायका सन्मानाने गायला लागल्या ते हिराबाई बडोदेकरांच्या नंतर. पण पूर्वी असं गायला परवानगी नव्हती, त्यामुळे एक प्रकारे आपलं स्वप्न आपल्या मुलीच्या माध्यमातूनच माईंनी पुरं केलं असंही म्हणायला काहीच हरकत नाही. पण ते त्यांनी पुरं केलं, त्यामुळे जरूर गाणं करावं असं काही त्यांना गाण्यासाठी त्यांचा काहीच विरोध नव्हता. माणिक त्यांच्या शिकण्यासाठी काहीच विरोध नाही.
1: शुभ्राताई, घरच्यांचा एकूण दृष्टिकोन कसा होता, त्यांचा पाठिंबा कसा होता, हे तर झालंच. आणि पहिली रेकॉर्ड जी 12 वर्षी निघाली ते आपण सांगितलं, पण त्याच्या बरोबरीनं आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची सगळ्यात गाजलेली रेकॉर्ड जी आहे ती सावळाचा रंग तुझा.
0: हो,
1: तर तिथपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता?
0: असा आहे, सावळाचा रंग तुझाचं संगीत बाबूजींनी दिलंय तर सर्वांना माहिती आहे, पण सुधीर फडक्यांनी ह्या गाण्यासाठी अचानक माणिक त्यांची निवड नाही केलेली. किंवा जे लोकांना नेहमी माहिती आहे की त्यांनी आग्रह धरला म्हणून ती रेकॉर्ड निघाली, पण HMV चे अधिकारी तितके म्हणजे नाराज होते खर तर माणिक त्यांच्या आवाजावर. पण तो आवाज असा तसा नाही निवडला, बाबूजींचा त्याच्यामागे एक विचार होता आणि तो ठाम विचार होता. त्यावेळेला गोकुल नावाचा एक हिंदी सिनेमा येणार होता आणि त्याच्यामध्ये आया गोकुल में छोटा सा राजा क्या है उसका नाम रे हे गीत त्यांना रेकॉर्ड करायचं होतं आणि त्यासाठी ते एका नव्या आवाजाच्या शोधात होते.
1: प्रभातसाठी ना?
0: हो,
1: तिथेच भेट
0: होय. आणि तसा त्यांना हवा तसा आवाज मिळेला आणि मग बघू आपण काही करताय तर, नाही तर मग मुंबईत ना शोधू. तर फडक्यांचे जे असिस्टंट होते होंबळ, तर ते म्हणाले मी असं करतो, एक मुलगी आहे पुण्यात आत्ता गाते, चांगली गाते, मी तिचं गाणं तुम्हाला ऐकवतो, तुम्ही ऐकून तर बघा. मग ते होंबळ बाबूजींकडे घेऊन आले माणिक दादरकर. आणि मग जेव्हा त्यांनी एक दोन मराठी गाणी आणि एक दोन हिंदी गाणी बाबूजींना ऐकवली, ते ऐकल्या बरोबर बाबूजींच्या लक्षात आलं की ह्या मुलीची शास्त्रीय संगीताची तयारी चांगली आहे आणि मुख्य म्हणजे हिच्याकडे बालगंधर्वांचा बाज आहे हे त्यांना त्या गाण्यामधूनच कळलं. आणि त्यांचं जे मत होतं म्हणजे बाबूजींना शास्त्रीय संगीत उत्तम गाऊ शकणारा वजनदार भारदस्त गळा आणि सुगम संगीत प्रकारातली कुठलीही जागा अगदी सहजपणे काढू शकणारा आवाज हवा होता. आता हे रेअर कॉम्बिनेशन मिळणं अवघड होत आणि ते त्यांना माणिक त्यांच्या आवाजात सापडलं. मग त्यांनी रेकॉर्ड करायचं ठरवलं. पण असं असतं की चित्रपट गीतासाठी जरा उंच स्वर पाहिजे, पण तरी सुद्धा बाबूजींनी काही एक युक्ती करून पण माणिक त्यांच्याच आवाजात ते गाणं रेकॉर्ड केलं गोकुल मधलं. आणि ते गाणं रेकॉर्ड झालं आणि सगळ्यांना ते खूप आवडलं. त्यावेळेला बाबूजी HMV मध्ये म्युझिक डायरेक्टर होती आणि मग त्यांना असं वाटलं ह्या मुलीसाठी त्यांनी गदिमांना सांगून दोन वेगळी गाणी लिहून घेतली, एक गोकुळीचा राजा आणि दुसरं सावळाचा रंग तुझा. त्या गाण्यांना संगीत दिलं आणि मग HMV च्या अधिकाऱ्यांकडे त्यांनी शब्द टाकला की या गाण्याची आपण ध्वनी मुद्रिका काढूया. HMV चे अधिकारी जरा नाराज होते, पण बाबूजींनी पटवून दिलं की तुम्ही हे कसंही करा, त्यांचा खूप आग्रह होता, ही रेकॉर्ड काढा, तुम्हाला नक्की यश मिळणार आहे हे मी सांगतो. आणि त्यावेळेला HMV मध्ये बाबूजी म्युझिक डायरेक्टर असल्यामुळे त्यांच्या शब्दाला एक मान होता आणि मग ते मान्य केलं गेलं. आणि मग खरंच जो काही इतिहास घडला तो सर्वश्रोता आहे. या गाण्याने काळ्या मातीच्या महाराष्ट्राला सावळ्या रंगात दंग केलं,
1: लोकप्रियतेचे उच्चांक मोडले
0: अक्षरशः.

0: प्रेसिपहो माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: शुभदाताई, सावळाचा रंग तुझा या गाण्यामध्ये आपल्याला शास्त्रीय संगीताची बैठक दिसून येते आणि हे बाबूजींना माहीत होतं की इथे बालगंधर्वांच्या संगीताची किंवा गायकीचं आपल्याला दर्शन होत आहे, तर हे शिक्षण सुरूच असणार. पण त्यांनी जे शिक्षण घेतलं होतं सुरुवातीला, म्हणजे सुरेश बाबू माने असू देत, जगन्नाथभाऊ पुरोहित असू देत किंवा इतर अनेक गुरु, मला त्यांना लाभलेले गुरु आणि त्यांच्याकडून त्यांनी घेतलेलं शिक्षण किंवा त्यांचा नेमका प्रभाव त्यांच्यावर कसा पडला हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
2: असं आहे की जेव्हा माईंना हे जाणवलं की हे खूपच बसवलेलं होतं तरी सुद्धा गाणं, हे आता ही प्रॉपर वेळ आहे की जिथे अगदी चांगली तालीम मिळायला पाहिजे गाण्याची, गाण्याचं शिक्षण वेगळं आणि तालीम वेगळी, तर ही तालीम मिळायला पाहिजे हे जाणवल्यावर सुरेश बाबू मानेंकडे किराणा घराण्याची गायकी त्यांनी शिकायला सुरुवात केली किंवा त्यांना सुरेश बाबू मानेंची तालीम मिळाली, अगदी चांगली तालीम मिळाली. असं होतं की त्यांची वृत्ती माणिक त्यांची अशी होती की जे जे सुंदर वाटेल, जे जे छान वाटेल ते आपण आत्मसात करावं. म्हणजे कसं आहे की त्या पुण्यामध्ये एकही कार्यक्रम ऐकायचा सोडत नव्हत्या. त्यांच्या तरुण वयात म्हणण्यापेक्षा 16व्या वर्षी ही रेकॉर्ड आहे सावळाचा रंग तुझा. म्हणजे एक साधारण 12, 14 ते 16 वगैरे हा जर काळ घेतला तर तो पुण्यातला काळ असा होता की मास्टर कृष्णराव, सवाई गंधर्व, बालगंधर्व यांची गाणी सतत प्रत्येक आठवड्याला कोणाचं नाही कोणाचं गाणं असायचंच आणि कुठेही गाणं असलं पुण्यात तरी हा ऐकायला जायचं. त्यामुळे ते ऐकून ऐकून ऐकून त्यांना बरंच गाणं आत्मसात झालं होतं आणि ती एक नजर आली होती की जिथे जे छान वाटते ते उचलायचे. आपण किराणा घराण्याची जी शिस्त होती त्याप्रमाणे की गाताना पहिल्यांदा स्थायी आणि अंतरा लागोपाठ म्हटलाच पाहिजे ती त्यांनी सगळी पाळून अनेक राग शिकले सुरुवातीला सुरेश बाबू मानेंकडे. पण नंतर इनायत खान साहेबांच्याकडे सुद्धा आग्रा घराण्याची थोडीशी तालीम थोडा काळ शिकल्या तेव्हा, पण त्याच्यामध्ये फार सुंदर बंदिशी त्यांना मिळाल्या. त्यानंतर बराच काळ वेगळा वेगळा आहे की लग्नानंतर भोलानाथ भट्ट अलाहाबाद जिथे त्यांना शिकायला मिळालं,
1: पहाटे उठून जायला लागायचं
2: आणि ते त्या सासरच्या मंडळींनी सपोर्ट केला की गाणं शिकायला पाहिजे हे चालू राहू दे. त्यामुळे त्यांचं गाण्याच्या शिक्षणात कधीही खंड पडला नाही. पण जसं सुरेश बाबू मान्यांकडे गाणं तसं नंतर आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे त्यांचं अगदी भरपूर आणि शास्त्रशुद्ध शिक्षण झालं आणि ते शिक्षणाचा त्यांना इतका उपयोग झाला. आणि का तर जेव्हा माणिकबाईंचं लोक गाणं ऐकायचे तेव्हा त्यांना कळायचं की हे कुठलं तरी एकाच घराण्याचं गाणं नाहीये. कारण का प्रत्येक घराण्यातली काय चांगली गोष्ट आहे ती त्यांनी उचलली, ती आपल्या गाणं प्रवृत्तीशी मिळती जुळती केली आणि स्वतःची अशी एक गायकी बनवली. आणि म्हणून जे अगदी टिपिकल असतात ना की आमच्या घराण्याचं म्हणजे ही अशीच शिस्त, तसं घराण्याच्या चौकटीत अडकलेलं त्यांचं गाणं नव्हतं तर घरंदाज या शब्दाशी निगडित असलेलं घराणेदार गाणं होतं.
1: वा वा वा, सगळ्या घराण्यांचा मिलाफ असलेलं अतिशय सुंदर अशी स्वतःची शैली होती. वा वा वा. पहिला सार्वजनिक कार्यक्रम केल्यानंतर म्हणजे पुणे, सुरत, कलकत्ता, मुंबई, पहिली रेकॉर्ड, आयुष्यातला असे 2 ते 3 टप्पे खूप महत्वाचे आपण पाहतो त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे पाहताना. म्हणजे प्रभात मध्ये अमर वर्मांची झालेली ओळख असो, त्यानंतर अगदी त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास असो आणि लग्नानंतर पुढे पुणे, अलाहाबाद,

0: मुंबई हा सगळा प्रवास, तर कारकिर्दीच्या या टप्प्याविषयी काय सांगाल?
1: हा टप्पा खूप महत्वाचा आहे, मुलींच्या दृष्टीने तर नक्कीच महत्वाचा आहे. कारण कुठल्याही मुलीला जिला गाणं करायचंय, गाण्यातच करिअर करायची आहे, तिच्या दृष्टीने लग्न हा खूप महत्वाचा टप्पा आहे की पुढे आपलं काय होणार. तत्पूर्वी फक्त एक सांगू इच्छिते की माईंची जी इच्छा होती की सुशिक्षित गायिका, पहिली ग्रॅज्युएट गायिका हे जे माणिक त्यांच्या नावापुढे बिरूद लागलं, ह्याला सर्वस्वी जबाबदार माई आहे. त्यावेळेला मात्र त्यांनी माणिक त्यांच्या वडिलांशी वाद घातले. ते असं म्हणत होते की काय करायचंय तिला शिकवून, कशाला कॉलेजात जायला पाहिजे, नाहीतरी नंतर लग्नच करून द्यायचंय ना, मग काय करायचंय शिकून. नाही, शिकलंच पाहिजे, ग्रॅज्युएट व्हायलाच पाहिजे हा माईंचा आग्रह होता. आणि त्याप्रमाणे त्या शिकल्या गायल्या. लग्नाचा टप्पा हा त्या दृष्टीने महत्वाचा असतो.
0: बरोबर.
1: आणि तसं एक स्थळ पण आलं होतं बघायला, पण त्या मुलाला गाण्यात काही रस नाही म्हटल्यावरती नाही बाबा मला लग्न करायचंय असं झालं. पुढे मागे मग काहीतरी ओळख झाली प्रभातमध्ये वगैरे, सर्वांना सर्व श्रोत आहे, म्हणजे याच्यात मी नवीन सांगण्यासारखं काही नाहीये. कारण अमर वर्मा हे पण कलाकार
0: हो,
1: प्रभातमध्ये स्वतः गीत लेखक,
0: बरोबर,
1: कवी, पटकथाकार, चांगल्या तऱ्हेने लिखाण करणारे कवी मनाचे, त्यामुळे साहजिकच गाण्याविषयी आस्था असलेली होती. आणि मुख्य म्हणजे प्रभातमध्ये हिंदी सिनेमातली गाणी ज्या माणिकताई गात होत्या, ते त्याचे उच्चार चांगले करून घेणं, चांगल्या तऱ्हेने शिकवणं, इथे त्यांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं, अर्थातच घरी सांगितल्यावर घरनं सगळी चौकशी वगैरे करून लग्न करायचं ठरवलं.
0: माईंच्या आग्रहाखातर त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, म्हणजे बी ए पूर्ण केलं. एका म्युझिक कंपनीच्या रेकॉर्डवर त्यांचं नाव आहे गायिका म्हणून, आणि तिथे बी ए म्हणून उल्लेख सुद्धा केलेला आहे त्याच्यावर.
1: त्यांच्या लग्न पत्रिकेत पण असा उल्लेख आहे, माणिक दादरकर बी ए.
0: शुभदाताई, त्यांच्या साध्या सरळ स्वभावाबद्दल, सोज्वळतेविषयी, त्यांचा पेहराव, केशभूषा, त्यांचा वावर, याच्याविषयीचे अनेक किस्से आहेत, मग ते महाविद्यालयातले असू देत किंवा मग नंतरचे असू देत, त्याविषयी सांगा ना.
1: असं आहे ना, त्यांच्या साधेपणाविषयी, म्हणजे एवढी मोठी गायिका आहे पण हिला कसलाच गर्व नाही, हे सामान्य माणसांना फार आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. पण त्यांचा स्वभावच अगदी साधा, अगदी साधा म्हणजे किती साधा असावा, तर त्यांच्या शालेय जीवनापासून पण त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या सगळ्या, वेगवेगळ्या शाळेतल्या होत्या पण पुण्यातल्या सदाशिव पेठेतलं ते वातावरण होतं, त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रसंगी, मग गणपती असेल, मंगळागौर असेल, वेगवेगळ्या सणवाराला असे एकत्र जमायच्या. आणि त्यातल्या मैत्रिणींपैकीच एकीनी नमुताई भागवत म्हणून नाव, त्यांनी असं म्हटलं, माणिकला कधी आग्रह करायलाच लागला नाही, तिला नुसतं म्हटलं गाणं म्हण की लगेच ती गाणं म्हणत असे, आम्हाला कधी आग्रह नाही करायला लागला. तसंच राहणीमान सुद्धा त्यांचं अगदी साधं होतं. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या नंतर कित्येक वेळेला असं व्हायचं की त्यांची अधिकाधिक भक्तिगीतं असल्यामुळे म्हाताऱ्या आजीबाई सगळ्या जास्ती प्रेमात असायच्या, सगळ्या सगळ्यांना फार वाटायचं. आणि कित्येक वेळेला बाहेरगावी गाण्याच्या कार्यक्रमांना त्यांच्या मुलांना जर नेता आलं नाही म्हणित त्यांच्या कार्यक्रमाला, तर ते रिक्वेस्ट करायचे, अहो माझी आई किंवा आजी काय असे 90 वर्षाची हो, तिला नाही मला आणता आलं, तुम्ही याल का आमच्या घरी आणि एखादं गाणं तेवढं म्हणून दाखवाल का. तर असं सुद्धा त्यांनी घरी जाऊन त्यांचा तो कुठला अभंग पाहिजे, त्यांनी म्हटलं अमुक गाणं, तर गाणं म्हणून दाखवलेलं आहे. म्हणून जे म्हणतो ना की त्यांचं जे मत होतं पहिल्यापासून की पैसा महत्वाचा नाही, पण ही माणसं जी जोडली जातात ती खूप महत्वाची आहेत, आणि आयुष्यभर त्यांनी माणसं जोडली.
0: खरंय खरंय खरंय. केवळ भावगीत गायिका म्हणून त्या नव्हत्या, तर त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत, आणि त्या प्रत्येक गीत प्रकाराचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे, आणि तितकीच सुंदर अशी ती गीतं सुद्धा आहेत. आम्हाला त्या गीतांविषयी जाणून घ्यायला आवडेल. आता
1: कुठलाही गीत प्रकार गायला नाही असं नाहीच, पण तरीही सगळ्या गीत प्रकारांमध्ये, म्हणजे शास्त्रीय बंदिश तर आहेच, ठुमरी आहे, पण त्याबरोबर गझल पण आहे, मराठी गझल हा प्रकार त्यांनीच गायला पहिल्यांदा, नाट्यसंगीत तर आहेच आहे, चित्रपट गीतही आहे, तसं सर्व गीत

0: तर गायली, पण सगळ्यामध्ये जास्ती त्या रमल्या किंवा जास्ती लोकांना जे आवडलं ते त्यांचं भक्ती संगीत. भक्ती संगीतात म्हणजे त्याही स्वतः, कारण त्या देवभोळ्या होत्या, स्वभावच अत्यंत देवभोळा, कारण घरातच वातावरण तसं होतं, त्यामुळे आपोआपच अगदी सगळी धारणाच अशी की जे काही येते देवामुळे असं झालं, देवच बघून घेईल, म्हणजे सगळी त्यांची अशी भक्ती होती. या बाबतीतलाही एक किस्सा फार छान आहे सांगण्यासारखा, की नरसोबाच्या वाडीला त्या गेल्या असत्या कार्यक्रमाच्या वेळेला, तिथे गेल्या आणि म्हणाल्या की तिथल्या पुजाऱ्याला विचारलं, सगळं नमस्कार करून झालं, प्रदक्षिणा घालून झाली सगळं, पुजाऱ्याला विचारलं अहो इथे, आणि पुजाऱ्यांना माणिकबाई आल्या आहेत म्हणजे त्यांना आणि खूपच त्याचं कौतुक वाटत होतं, मी इथे एखादा अभंग म्हटला तर चालेल का देवाची सेवा करायला, पेटी नाही, तबला नाही, तंबोरा नाही, काही नाही, माणिकताईंना कोण नाही म्हणणार, अहो चालेल ना. आणि तिथे त्यांनी अमृताची गोडी तुझ्या भजनात असं गाणं गायलं, त्या ते गायल्या तर गायल्या, त्यांच्याबरोबर त्यांची शिष्या होती वासंती रानडे, तिला पण खूप आवड अशी, माझ्याबरोबर ना माझी एक शिष्या आली ती पण एक गाणं गायली तर चालेल का. अरे बाप रे, इतक्या साधेपणाने एवढ्या मोठ्या, म्हणजे त्यावेळेला त्या टॉपला होत्या, गाण्याचे कार्यक्रम करत होत्या रेग्युलर इतके, आणि अशा वेळेला त्यांनी इतकं नम्रपणे विचारावं देवळातल्या पुजाऱ्याला, हे फार विशेष होत, त्यांचा स्वभावच तसा होता.
1: ठुमरी विषयी सुद्धा असा एक खूप छान किस्सा आहे की ज्या ठुमरी गाण्यासाठी त्यांना असं वाटत होतं की हे शब्द मी कसे गाऊ, आणि ते शब्द नंतर अमर वर्मानी बदलून सुद्धा दिले होते, नाही का.
0: हो, काय आहे की ठुमरी गायचे म्हणजे जास्ती करून शृंगारिक असतात, आणि ते त्यांना गायला अतिशय संकोच वाटायचा, आणि वर्मांनी त्यांना एकदा विचारलं जेव्हा लग्न ठरल्यावरती नंतर की माणिक तू ठुमरी क्यों नाही गाती, त्यामुळे मला जरा संकोच वाटतो, असे शब्द मला नाही आवडत नाही म्हणताय, तर म्हणे काय शब्द आहेत जरा ऐकव तरी, तर मग त्यांनी सांगितलं अहो नजरिया लागे प्यारी वगैरे मला नाही म्हणता येत, त्यांनी तेच शब्द थोडे बदलून दिले आणि त्यांनी त्या ठिकाणी मधुरिया बंसी सुनत रही राधा तन विसर गई सुध साधी, राधा कृष्णाचा तिथे संदर्भ आल्यावर त्यांच्यासाठी ती अगदी मोकळीक झाली आणि मग त्या
1: निसंकोच गायला, सगळ्या
0: निसंकोच गायला लागल्या, मग ते ठुमरी हा प्रकार त्या गायला लागल्या. पण ठुमरी हा प्रकार त्यांनी जो शिकला तो मुख्य म्हणजे अलाहाबादचे भोलानाथ भट्ट यांच्याकडे त्यांनी ठुमरीचं शिक्षण घेतलं, जसं शास्त्रीयचं हे गुरु झाले तसं भोलानाथ भट्टांकडे, म्हणजे ते बंदिशीही रचायचे स्वतः, पण ठुमरी फार त्यांचं वैशिष्ट्य होतं.
1: पहाटेच्या थंडीत जाऊन शिकलेल्या तिथे
0: त्या, हो हो, तिथे जरा ते स्वतः ब्रह्मचारी होते, झोपडीत राहायचे आणि ते स्वतः रचना करायचे, ठुमरी गायकीत त्यांचा हातखंडा होता, पण त्यांची अट एकच असायची मी येऊ का शिकायला, हो पहाटे यायला पाहिजे आणि माझी जी बिदागी आहे ती किती बिदागी काय, दररोज येताना मिठाई आहे का, तर मी गंगेवरच्या त्या साधू संतांना नदीवर ते जायचे 7:30 तर त्याच्या आधी तू आलं पाहिजे शिकायला, 5 यायचं जायचं शिकायचं आणि मिठाई दिलेले ते त्या साधू संतांना देत असते, तर इतक्या साधू माणसाकडनं आपल्याला शिकायला मिळत आहे, त्या थंडीत कुडकुडत त्यांचे जिजाजी त्यांना घेऊन जायचे टांग्यातनं एक टरवला होता तरी, पण ते ब्लँकेट काय असेल पांघरून
1: पांघरून जायच्या त्या
0: ते जायच्या, पण हे आजकाल किती जणींना जमेल असा प्रश्न विचारला, तर त्यासाठीचे जे हे जे कष्ट आहेत ना ते खरोखरी, कारण लग्नानंतरच काय करणार, आता देखील मुली शिकताना सांगतात अहो लग्न ठरलं ना आता जरा 1-2 महिने नाही मला करताय ना, का नाही 2 महिने लग्नानंतर लगेच त्यांनी जमवलं, ते कसं जमवलं तर सासरचे मन जिंकून घेतली पहिल्यांदा, त्यांनी घुंगट घ्यायला पाहिजे सांगितलं, त्यांनी घुंगटही घेतला, हे कसं जमलं त्यांना, तर त्यांनी सासरच्यांची मन जिंकून घेतली. संस्कारच तसे होते ना की काही झालं तरी सासरी लोकांना खुश ठेवलं पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे त्यांच्याशी, त्यांनी मन जिंकली आणि मग त्यांच्यासाठी काही बंदिशी त्या गायल्या अलाहाबादच्या त्या घरात, आणि ते ऐकल्यावर त्यांना वाटायला लागलं अरे या मुलीकडे

0: गाण्याचे गुण आहेत तर हिचं गाणं वारलं पाहिजे. आणि मग ते भोलानाथ भट्टांकडे शिकायला म्हणजे मदत केली त्यांनी. पण लग्नानंतर आपण अलाहाबादला गेल्यावर लगेच तेवढ्या वेळात देखील तोही वेळ वाया नाही घालवायचा, तेवढ्या वेळात पण काहीतरी आपल्या पदरी पडलं पाहिजे, ते शिकून घेतलं पाहिजे. आता ही जी शिकण्याची वृत्ती आहे ना, त्यासाठी गुरुच करायला पाहिजे असं नाही. वेगवेगळ्या लोकांकडनं, त्यांची मैत्रीण होती मालविका कानन आणि एक आनंद, ते राहायला यायचे कधी कधी इथे, त्या एक आनंद त्यांच्याकडनं काही बंदिशी घेतल्या. म्हणजे असं जर छान बंदिश वाटली तर त्या विचारायच्या, मला दाखवाल का जरा, माणिक त्यांना कोण नाही म्हणणार, मिळायची ती बंदिश घ्यायची. अहो इतकं कशाला गमतीशीर प्रसंग आहे. राणीला जेव्हा त्यांनी वसंतराव कुलकर्ण्यांच्या क्लासला शिकायला पाठवलं, त्यांचे गुरुबंधूच, आणि बागेश्वरी रागाची एक चीज वसंतरावांनी जी राणीला शिकवली, फेमस आहे कुमारगातात बऱ्याच वेळेला, ना डारो रंग मोपे, आणि ती चीज ऐकल्यावर राणीकडनंच त्यांनी शिकून घेतली.
1: वा,
0: मला दाखव ग कशी आहे. म्हणजे इतकं त्यांना जे जे सुंदर उदात्त उन्नत जे काही आहे ते सगळं मला मिळालं पाहिजे.
1: खरं
0: ही त्यांची वृत्ती.
1: म्हणजे पहा, बीएला असताना माईंनी रेडिओ बंद केला होता त्यांचा ऐकून, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की शेजारच्यांना की एखादी शास्त्रीय संगीताची चीज असेल तर तुम्ही मोठ्याने गाणं लावा,
0: आवाज मोठा करा,
1: मोठा करा, आवाज मोठा करा, मी ते ऐकेन. आणि ते ऐकून तेवढं लक्षात ठेवून त्यानंतर ते सादर सुद्धा केलं होतं त्यांनी. कमाल आहे ना.
0: आता लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे ती अशी आहे की त्यावेळेला केसरबाई केरकरांच्या काही मैफिली व्हायच्या पुण्यात, तर केसरबाईंच्या गाण्याला सहसा सगळ्यांना परमिशन नसायची, यायला मिळायचं पण नाही. ह्या दोघी जेव्हा ऐकायला जायच्या तर हे गाणं इतकं अद्भुत आहे आणि जयपूरचं गाणं खूप अट्रॅक्ट करणार आहे लोकांना, तानांचे पॅटर्न्स फार सुंदर आहेत. आणि मग त्यांना असं व्हायचं की आता हे गाणं, आता सारखे टेप रेकॉर्डर नव्हते, काही टेप करायची सोय नाही, करायचं काय, तर ते सगळे ऐकायचे ऐकायचे ऐकायचे, ते लक्षात ठेवायचं. आणि घरी आल्यावर म्हणजे रात्री मैफिल येऊन दीड दोन जरी वाजले तरी घरी आल्याबरोबर तंबोरा काढायचा, ते सगळे तानांचे पॅटर्न्स गाऊन बघायचे लक्षात राहण्यासाठी.
1: वा,
0: अशा तऱ्हेने पण किती गाणं मिळवलं.
1: रसिक हो, आज या घरंदाज गायकीतील काही बंदिशींची झलक आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला राग श्याम कल्याण.

0: रियाज किती शिस्तबद्ध पद्धतीनं केला पाहिजे आणि अभ्यास कसा केला पाहिजे.
1: रियाजाचं पण एक असं आहे की प्रत्येकाच्या गळ्याचं, तुमचा गळा वेगळा आहे माझा वेगळा आहे, माझ्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे, तुमच्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे. आमचे यशवंतबुवा जोशी म्हणायचे, मी जर जास्त गाईन तर माझा आवाज मैफिलीत बसत जाईल. आणि त्याच्या उलट माणिक त्यांचं होतं की आज रात्री जर गाण्याचा कार्यक्रम आहे तर त्या आणखीन रियाज करणार की आवाज टापणं म्हणतो ना तसं व्हायचं. आता हे प्रत्येक व्यक्तीस अपेक्षा आहे, ते गोष्ट वेगळी. पण रियाज करताना त्यांनी फार सुंदर उपमा दिली होती की एखादा स्वर जेव्हा आपण लावतो, सा लावला, प लावला, काय तुम्ही, तो तो स्वर लावताना फुगा जसा फुगवतो तसं पहिल्यांदा स्वर लावायचा आणि नंतर हळूहळू हळूहळू फुगा फुगतो तसा तो फुलवत न्यायचा. एकाच आवाजात स्वर लावून म्हटलंय. आणि नेमकं आत्ता जर तुम्ही गाण्याच्या क्लासमध्ये गेलात तर ह्या सरगम म्हटल्या जातात, तोंड पाठ एका पाठी एक अलंकार गायले जातात म्हटले, पण ते सगळे एका आवाजात. आणि मग त्याचा उपयोग म्हणजे जे बाबूजींनी म्हटलं की भारदस्त वजनदार आवाज पण सुगम संगीतातला सहज येणं, यासाठी माणिकताईंनी काय केलं तर एखादा जो ख्याल असतो त्यांनी रियाज करताना एखाद्या ख्यालाचे शब्द जे काय असतील, सुध विसर्ग एखादा जे असतील ते, तर ते शब्द घ्यायचे आणि ते शब्द बाराखडीमध्ये म्हणायचे. म्हणजे अ आ ई ऊ ए ऐ सगळं एकदा अकाराने तर अकाराने, मग आकाराने तर आकाराने, म्हणजे ती चाल ना जी चाल आहे त्या स्थायीची, मग इकार तर इकार, उकार तर उकार, मग तुम्ही सांगा अख्खं स्थायी मला एवढं म्हणायचंय तर किती झाले की इथेच दीड दोन तास गेले तुमचे आपोआपच. पण ह्याच्यामुळे काय होतं की तुमचे प्रोनाऊन्सेशन्स करेक्ट होतात. म्हणून माणिकताईंच्या गाण्यातले शब्द हे सगळी पोचतात, याचं कारण ते आहे मुख्य की बाराखडीमध्ये त्यांनी असा रियाज केलेला आहे. रियाज करताना सकाळच्या वेळेला मंत्र साधना हे सगळ्यांना माहिती, पहाटेचा रियाज, पण पहाटेचा रियाज त्यांचा कधीच चुकला नाही. नंतर 10:30 त्यांचे तबलजी आले की तबल्याबरोबर तालाबरोबर रियाज तोही व्हायला पाहिजे. त्यामुळे आपोआप दिवस

0: आताचे 7-8 तास तरी संगीताचा रियाज करणं हे फार महत्वाचं आहे.
1: रियाज त्याच्या बरोबरीने बाहेरचे कार्यक्रम आणि घर संसार सांभाळणं कसं काय जमवलं हे सगळं त्यांनी?
0: जमवलं म्हणजे आता हे सांगितलं तर खोटं वाटेल मुलींना आजकालच्या, कारण आता जर असा विचार केला तर 3 घरचे संसार त्या सांभाळत होत्या म्हणा. कारण मुली लहान असताना जेव्हा कार्यक्रम तर तेव्हा त्या ऐन बहरात होत्या गाणं गात असताना. म्हणजे 16 वर्षीच पहिली मैफिल केली सुरतेला त्यांनी, आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झालाय तो इतका मोठा आहे आणि सतत कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमामधनं वेळ कसा काढायचा, मुलींच्याकडे वेळ कसा देणार. वर्मा मुंबईत राहायचे म्हणून मुंबईतलं एक घर आहे, मुलींना आईकडे ठेवलं पुण्याला म्हणून पुण्यातलं घर आहे, आणि अलाहाबादला वर्मांची जी बहीण दीदी आणि जिजाजी त्यांची तितकी परिस्थिती नव्हती चांगली. माणसं खूप दिलदार पण आर्थिक दृष्ट्या तशी इतकी परिस्थिती नाही. मग अधे मध्ये अलाहाबादला जायचं, अधे मध्ये पुण्यात जायचं मुलींसाठी. मग मध्येच आल्या की मुलींना काय हवं ते चला सगळ्यांना कापड बिपड घेऊन द्यायचं. तेव्हा एक छापाचे सगळे फ्रॉक शिवले जायचे, ते सगळं करायचं. बहिणीला विचारायचं म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई, अगं घरात काय आहे का बहुत धान्य बिन्य, काय भरायचं असेल तर सांग, ते भरून द्यायचं. म्हणजे तिकडे लक्ष ठेवायचं. आणि इथे आल्यावर वर्मांच्या इथे नोकरी नव्हती तेव्हा मिळाली, त्यामुळे काय करायचं हा प्रश्न असायचा. तोही प्रश्न सोडवायचा. 3-3 ठिकाणी त्या गाडा ओढत होत्या.
1: तारेवरची कसरत
0: होती आणि हसत मुखाने परत चेहरा सदैव हसरा. कधी बघायला गेलं तर गुरु लोक आमचे सांगायचे, गायचं असेल तर माणिकताईंसारखं गा. कसं गावं तर मैफिलीत कसं यावं, कसं बसावं, तुमचं येण्या जाण्यात सुद्धा तुमचं इम्प्रेशन पडत असतं. कधी त्या मैफिलीत आल्या तंबोरा घेऊन बसल्या की पहिल्यांदा समोरच्या ऑडियन्सकडे एक छान दृष्टिक्षेप टाकून हसऱ्या चेहऱ्यानी, मग साथीदारांकडे दोघांकडे बघून छान सांभाळून घ्या वगैरे म्हणून खूप छान. आणि मग डोळे मिटून एकाग्र चित्तानी पहिला साह लावला की त्यांची सगळी मैफिल, पण त्या म्हणायच्या सुध बाणी आणि सुध मुद्रा हे जे आहे की तुमची मुद्रा प्रसन्न पाहिजे. गाताना वेडेवाकडे चेहरे होता कामा नाहीयेत. शैला दातारला त्यांनी सांगितलं आरशात बघून रियाज कर पाहिजे, तर पण वेडेवाकडे चेहरा हे रामभाऊ मराठे सांगायचे. म्हणजे त्या काळात राम मराठे आणि माणिक वर्मा ही दोन नावं फार होते आणि हीच दोन माझी दैवत होती. किंवा
1: तुम्ही जाणवतंय ते
0: आहेत,
1: म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर चित्र उभं केलं अगदी मैफिलीचं, त्यांचा सुरुवातीचा कशा त्या बसायच्या काय करायच्या. सातत्य आणि समर्पण हे किती महत्वाचं आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ते दिसत सुद्धा आलं. आता ही वेगळी गायकी त्यांनी निर्माण केली हे खरंच आहे, पण इथे कुठलीही मैफल सादर करत असताना त्यांचा नेमका क्रम कसा होता?
0: मैफिलीतला क्रम त्यांचा असा होता की साधारणपणे पहिल्यांदा रागधारी संगीत, शास्त्रीय संगीत, एक राग गायचा मोठा राग, ख्याल, द्रुत ख्याल, आणि त्यानंतर एखादी ठुमडी, नंतर नाट्यसंगीत, आणि नंतर अभंग भजन असं काही, किंवा भावगीत. भावगीत पण त्या मैफिलीत गात होत्या. तर हे ह्या क्रमाने परत इंटरवल नंतर पण असाच

दिवशी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगते निमित्ताने आठवणी जागवणारी विशेष मुलाखत आताच आपण ऐकली, हसले मनी चांदणे. हा होता या मुलाखतीचा पहिला भाग. उद्या आपण याच मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहोत. आज इथेच निरोप घेऊया. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. पुन्हा भेटू. नमस्कार.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं गोविंद पोवळे यांनी स्वरबद्ध केलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच वनिता मंडळाचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. यानंतर ठीक एक वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशगंगा चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं अशी ही साताऱ्याची तरा या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत, संगीतकार विश्वनाथ मोरे.

श्रोते हो, भालू या चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या स्वरातलं विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. अनुसूया साखरेकर यांनी नाटकांमधून मेळ्यांमधून भाग घेत कलेची आवड जोपासली. दिग्दर्शक माधव शिंदे यांच्या थोरातांची कमळा या चित्रपटाद्वारे नायिका म्हणून त्या मोठ्या पडद्यावर झळकल्या.

0: असर काय तू दास का असा तू दास का।
1: आपण ऐकत होतात पाच नाजूक बोट या चित्रपटातली आशा भोसले यांच्या स्वरातली ही दोन गीत, गीतरचना जगदीश खेबुडकर यांची आणि संगीतकार दत्ता डावजेकर। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत धरतीची लेकर या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत, गायक सुधीर फडके, संगीतकार दत्ता डावजेकर।

गीता बहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी धरतीची लेकरं या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीतगान ऐकलं. याबरोबरच गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन। राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद। देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणे यांनी तर ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पित राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय। प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 134वा भाग होता। सध्याच्या वातावरणात काळजी घेऊन घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं।
1: ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है। पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले। इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं।
0: उन्हाळ्याच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या काळात कोकणात आणि गोव्यातल्या कोकम सरबत आणि सोलखडी अशा पेयांसह देशभरात प्यायली जाणाऱ्या विविध हंगामी पेयांचा उल्लेख केला। ही केवळ पेय नसून ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत। त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रतिबिंबित होते असं ते म्हणाले। यानिमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा उल्लेख केला। आंब्याचा हा प्रवास आता गावखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचल्याचं म्हणत आंबा उत्पादक शेतकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली। आपल्या अलीकडच्याच नेदरलँड भेटीत चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। हे ताम्रपट परत मिळवल्याबद्दल देश तसंच परदेशातून लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत असल्याचा अनुभव त्यांनी सामायिक केला। यानिमित्तानं परत मिळालेल्या ताम्रपटांविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकार देशाच्या अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले। क्रीडा क्षेत्रातल्या देशाच्या उल्लेखनीय यशाबद्दलही त्यांनी सांगितलं। अलीकडे झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून जवळपास 800 खेळाडू सहभागी झाले। या स्पर्धेत चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये चार राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले असं ते म्हणाले। या स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नवे विक्रम रचलेल्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं। अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी त्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्री

यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळेचं महत्व त्यांनी सांगितलं. देशभरात खगोलशास्त्राला लोकप्रिय करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे असं ते म्हणाले. नमामी गंगे अभियानाअंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाची आणि डॉल्फिनच्या संरक्षणात होत असलेल्या त्याच्या उपयोगाची माहिती त्यांनी दिली. याच संदर्भानं उत्तर प्रदेशात गंगा नदीत एका डॉल्फिनला वाचवल्याच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं. जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एका प्रजातीचंच नाही तर आपण गंगेच्या जैवविविधतेचं रक्षण करतो. नदीतलं संपूर्ण जीवनचक्र वाचवण्यासोबतच आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसा वाचवतो असं ते म्हणाले. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असा मोलाचा सल्ला त्यांनी श्रोत्यांना दिला. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडतात. अनेकदा त्यांची चर्चा होत नाही पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे वाटचाल करत असल्याचा विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आपल्या 40 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करात महत्वाच्या पदांवर काम केलं. ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौदल क्षमता विकास आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर असून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपली युद्धसज्जता सर्वोच्च पातळीवर ठेवण्याला प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी म्हणजे 2025 परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर झाला. इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या तर लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही खुला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल व्हाईट हाऊसमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. इराण अण्वस्त्र सज्ज होणार नाही याची खात्री करणं हेच आपल्या प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित खुली होऊ शकते, मात्र आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इराण विरोधातली कारवाई सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात युद्ध छेडल्यानं गेले काही महिने पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातो. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात विविध ठिकाणी अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. अहिल्याबाईंचं जन्मस्थान महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबई चर्चगेट स्थानकाजवळच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कॉंगो आणि युगांडामध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव

0: झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात प्रवास बंदी सीमा लागू करणाऱ्या देशांनी या उपाययोजनांचा पुनर्विचार करावा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी केलंय. यामुळे या प्रदेशातल्या मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय. या साथीच्या आजाराचं केंद्र असलेल्या पूर्व काँगोमधल्या बुनिया इथं भेट दिल्यावर ते बोलत होते. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटीचा काल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयथ हिच्याकडून पराभव झाला. मीनाक्षीनं विनेशीला 4-6 असं नमवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी तर अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर सर्वात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. दुपारचे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला रंजना जोगळेकर यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत.

रंजना जोगळेकर यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर राजेंद्र काळे यांनी स्वरबद्ध केलेलं शोभा जोशी यांच्या स्वरातलं गुरुनाथ शेणॉय यांचं गीत.

शोभा जोशी यांच्या स्वरातलं राजेंद्र काळी यांनी स्वरबद्ध केलेलं गुरुनाथ शेणय यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं एम एस कामत यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे। दुपारचा 1:55 झाली आहेत। पुनः प्रसारित करत आहो कार्यक्रम आईसी अक्षरे रसिकी।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत सिंहासन आणि सामना या चित्रपटांचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: मराठी सिनेमाने अनेक जॉनरमध्ये निर्मिती केले, खास करून शहरी, ग्रामीण, प्रबोधनपर, ऐतिहासिक, पौराणिक, चरित्रपट, स्त्रीप्रधान चित्रपट रसिक प्रेक्षकाने आवडीने पाहिले. मात्र एक प्रकार मराठीने फारसा मनावर घेतलेला नाहीये. समाजाला अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणे नायक नायिका, हातात पिस्तूल घेऊन फिरणारे अधिकारी, अन्यायाला जाब विचारणारे तरुण मराठीमध्ये फारसे आलेच नाहीत. मराठीतील अँग्री यंग मॅन हा राजकीय सामाजिक वर्चस्व ठसवणारे साखर सम्राट, सहकारी कारखाने, शिक्षण सम्राटांच्या विरुद्ध उभा राहिला, लोकांसाठी मुखवटा धारण करून काम करण्याचा पण त्यांच्या स्वार्थाच्या आड आल्या ते त्याचा काटा काढायला मागे न बघणारा असे हे लोक. त्यांची आर्थिक सत्ता एवढी वाढली की सरकारातील उच्च प्रदेशांशी संगनमत करून राजकारण होऊ लागलं. त्याचं प्रतिबिंब मराठी चित्रपटात पडू लागलं. कुणा एका पक्ष वा विचारधारेच्या विरुद्ध नव्हतं, तर सामान्यांना चिरडण्याच्या विरुद्ध होत. मराठीत अँग्री यंग मॅन दिसला नाही, दिसला तो अँग्री ओल्ड मॅन. सामना मधला वयस्क मास्तर, सिंहासन मधला वयस्क पत्रकार. राजकारण हा बदमाशांचा अड्डा असतो असं म्हणतात. अरुण साधूंच्या लेखणीतून राजकारणातील सत्तेची साठवारे समोर आले. काळ होता 1989. सिंहासन पासून साधूंच्या सिंहासन मुंबई दिनांक या कादंबऱ्यावर आधारित हा चित्रपट. पटकथा तेंडुलकरांची आहे. मुख्यमंत्री अरुण सरनाईक आहेत आणि मंत्रिमंडळातले मंत्री यांच्या सत्तेच्या संघर्षाचं चित्रण पराकोटीच्या तीव्रतेने चित्रित झालंय. त्यातील दिघोर टिपणीस या पत्रकाराची भूमिका निळू फुले यांनी केली. राजकारणाचे डावपेस तो पत्रकार असल्याने त्याला कळतच असतात. श्रीराम लागू अर्थमंत्री आहेत, ते सत्ता मिळवायला उत्सुक असतात. त्याची जवळजवळ सुरू होते. त्यात कामगार संघटनेचे बाजूने आपल्याकडे वळवणं, सामान्यांच्या सुखदुःखाशी तोंड देखली सहानुभूती, हे सारे मानभावी वागणे बघून हा पत्रकार अखेर सैरभैर होतो. हे पाहून इतकी वर्ष झाले तरी राजकारण बदललेले नाही याचं चुटपुट मात्र आपल्याला लागून राहते. अनेक पुरस्कार प्राप्त चित्रपट लेखक दिग्दर्शकाला समाजाची राजकारणाची जाण असली म्हणजेच असे चित्रपट निर्माण होतात. अजूनही एक चित्रपट प्रेक्षकांची झोप उडवू

0: शकतो तो श्रोत्यांनाही नक्कीच आठवेल. सामना. साहित्यिक विजय तेंडुलकरांच्या समर्थ लेखणीतून लिहिला गेलेला श्रीराम लागू आणि नीळू फुले यांच्या दमदार संवादाची आणि अभिनयाची जुगलबंदी आठवले की अंगावर काटा येतो. तेंडुलकरांच्या लेखणीची धार सामाजिक सत्याची जाणीव आपल्याला करून देते. हिंदूराव धोंडे पाटील आणि मास्तर यांच्यातील सत असतचा हा लढा, हिंदूराव मास्तरांना उपकार करून आपल्या छत्रछाया ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण मास्तर स्पष्ट आणि बोचरे साहित्य बोलायचं सोडत असते. त्याच्या धैर्य आलेलं आहे सत्तेला कारे विचारायचं ते गांधींच्या विचारामुळे. कुळाच्या खांद्यावर कुळाचे ओझे हे तुम्हाला आठवतच असेल, किंवा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा हिंदूरावांना अस्वस्थ करणारा प्रश्न. आज 50 अधिक वर्ष झाले तरी वास्तव आहे तसंच आहे. पैसा आणि राजकारण यांच्या गणिताने आपलेच म्हणणे खरे करू पाहणारा आणि त्याला सचसत विवेकाची टोचणी देणारा खादीदारी गुरुजी लागू यांच्यातील सामना आजही अभिजात चित्रपट मानला जातो. त्यातील रहस्य, चित्रपट भाषा, कवीत कवी संवाद, त्यामुळे चित्रपट संवेदनशील बनला आहे. दिग्दर्शक जब्बार पटेलांच्या कॅमेऱ्याची भाषाही प्रेक्षकाला संवादाचे काम थेट भिडते.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला सिंहासन आणि सामना या चित्रपटांचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे जमिनीतील पाण्याच्या निचऱ्याचं महत्व आणि पद्धती. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम किंवा का तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जमिनीतील पाण्याचं निचरा महत्व आणि पद्धती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतातून किंवा शेत जमिनीतील अनावश्यक पाणी बाहेर काढून जमिनीमध्ये पिकाच्या वाढीला योग्य अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजेच पाण्याचा निचरा करणं. जर पाण्याचा निचरा योग्य वेळी केला नाही तर पिकाच्या वाढीवर आणि उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होतो. अनावश्यक पाणी काढून टाकल्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात पाणी आणि हवा उपलब्ध होते, त्यामुळे मुळांचा विकास उत्तम प्रकारे होतो. मुळं जमिनीमध्ये खोलवर जातात. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाला तर अशा जमिनीत बी लवकर रुजतं, तसंच रुजण्याचं प्रमाण वाढतं. जमिनीची जडणघडण सुधारते. अशा जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते आणि पिकांना ती सहजपणे उपलब्ध होतात. पाण्याचा निचरा करण्याच्या ज्या पद्धती आहेत तर त्यामध्ये जमिनीतील पाण्याचा निचरा हा नळीसारख्या गोल कौलाच्या नाल्या टाकून किंवा जमिनीत उघडा चर खोदून करतात. जमिनीचा प्रकार, तिचा उतार, जमिनीत घेतलेलं पीक इत्यादी बाबींवर पाण्याचा निचरा करण्याची पद्धत अवलंबून असते. पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करायची म्हणजे बहुधा निचऱ्याच्या एका योजनेत अनेक शेतांचा समावेश करावा लागतो. कधी कधी संपूर्ण पाणलोटाचा विचार करावा लागतो. अशा ठिकाणी निचऱ्याची योजना आखताना एकेका शेताचा विचार करण्याऐवजी मोठ्या क्षेत्राचा विचार करावा लागतो. कौलांच्या नाल्यांनी निचऱ्याची व्यवस्था या पद्धतीमध्ये जमिनीमध्ये अरुंद चर खणून त्यांच्यात ओळीनं गोल कौलं टाकून कौलं एकमेकांना जोडून बसवतात. नंतर त्यावर माती टाकून जमिनीची पातळी पूर्ववत करतात. दोन कौलांच्या मधल्या फटीमधून जमिनीतलं पाणी कौलांनी बनवलेल्या नाल्यामध्ये शिरतं आणि अशा रीतीनं पाण्याचा निचरा होतो.

0: अशा प्रकारच्या पद्धतीची व्यवस्थित बांधणी केली आणि काळजीपूर्वक देखभाल ठेवली तर ही व्यवस्था दीर्घकाळ टिकू शकते. अशा नाल्याची पातळी आणि एकमेकातील अंतर हे पिकांवर आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं. ज्या जमिनीतून पाण्याचा निचरा फार हळू होतो अशा जमिनीकरता नाल्या उथळ पातळीमध्ये आणि जवळजवळ बसवाव्यात. जमिनीतून उघडे चर खोदून पाण्याचा निचरा करणं या पद्धतीमध्ये शेतामध्ये पाणी साचून राहणाऱ्या एका भागातून तसंच दुसऱ्या भागापर्यंत उघडे चर खोदून शेवटी ते पाणी नाल्याला किंवा ओहोळ्याला मिळवून शेतातल्या पाण्याचा निचरा करतात. या पद्धतीमध्ये उघड्या चरांना काही जागी बराच उतार असतो, त्यामुळे शेताची धूप होते किंवा या ठिकाणी या चरांना पुरेसा उतार नसल्यामुळे जास्त पाणी लवकर वाहून जात नाही. कधी उताराच्या पायथ्याशी चराच्या शेवटी एखाद्या डबक्यात वरून वाहून आलेलं पाणी साठवतात. या पद्धतीला डायव्हर्शन पद्धतीनं पाण्याचा निचरा करणं असं म्हणतात. ज्या शेतात सर्वत्र सारखा उतार असतो तिथे उभे आडवे सरळ चर खणून पाण्याचा निचरा करतात. हे चर ग्राफ पेपर मधल्या छोट्या छोट्या चौकोनासारखे दिसतात. या पद्धतीला ग्राइडिरॉन पद्धत म्हणतात. शेतातील चर अरुंद आणि दोन्ही बाजूला सरळ असलेले असतात किंवा इंग्रजी व्ही आकाराचे आणि रुंद असतात. व्ही आकाराचे मोठे चर शेतीची पिकं लावायच्या उपयोगाचे नसतात, परंतु चरांच्या बाजूच्या उतारावर गवत लावून ते जनावरांकरता उपयोगात आणता येतं. या जमिनीत जवळजवळ चर खणावे लागतात. अशा ठिकाणी व्ही आकाराचे चर पसरट आणि उथळ खोदतात. त्यांच्या पसरट बाजूवर बाकीच्या शेताबरोबर मशागत करून पिकं लावता येतात.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण जमिनीतील पाण्याचा निचरा महत्व आणि पद्धती याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशन विषयी माहिती बघत होतो. त्यातील काही होम रेमेडीज किंवा त्याची कारणांचा आपण विचार केला. आता आपण यामध्ये नैसर्गिकरित्या योगासन प्राणायाम कसं महत्वपूर्ण काम करतं हे पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन कमी करण्यासाठी बरीचशी योगासनं व प्राणायाम हे मदत करतात. योगासनांमध्ये बलासन, विपरीत करणी आसन, सेतुबंधासन, मार्जारासन अशी बरीच योगासनं आहेत जी महत्वपूर्ण काम बजावतात. यासाठी आपण योगतज्ञांची माहिती घेऊन किंवा त्यांच्या सल्ल्याने हा आजार बरा करण्यासाठी मदत घेऊ शकतो. तसेच प्राणायाम सुद्धा यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतं. विशेष करून अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, ओंकार प्राणायाम याचा विशेष करून उपयोग होतो. ओंकार प्राणायामावर तर रिसर्च झाला आहे की ओंकाराच्या उच्चाराने ब्रेनमध्ये सोमॅटोस्टॅटिन नावाचं हॉर्मोन सिक्रिट होतं, जे आपल्याला अँझायटीपासून दूर करतं. त्यामुळे ओंकारचा निश्चितच वापर करावा. तसेच या सगळ्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यावर बाईमध्ये एवढे बदल होत असतात, कधी कधी ते टोकाची भूमिका बजावतात. म्हणजे ह्यामध्ये काही वेळ अशी येते की आता आपल्याला यामध्ये कुणाची तरी प्रोफेशनलची मदत घ्यावी, पण ती कधी घ्यावी याचा विचार ती स्त्री स्वतः किंवा तिच्या घरच्यांनी केव्हा करावा. तर कधी कधी त्या स्त्रीला खूपच धोकादायक विचार मनामध्ये येऊ लागतात. स्वतःला काहीतरी हार्म करावं किंवा बेबीला काहीतरी धोका पोहोचवावा, इथंपर्यंत टोकाचे विचार हे जाऊ शकतात. तसंच तिची कोणाचंही ऐकून घेण्याची क्षमता ही कमी होत जाते. कोणाकडूनही मदत घेण्याची क्षमता कमी होऊन जाते. तिला सतत असं वाटत राहतं की ती एक चांगली आई नाहीये किंवा ती आपल्या बाळासाठी एक चांगला रोल प्ले करू शकत नाहीये, आणि ह्या सगळ्यांमध्ये तिला कोणाचीच मदत मिळत नाहीये. बऱ्याचशा गोष्टी तिच्या कंट्रोलच्या बाहेर जातात असं तिला वाटू लागतं आणि ती सतत निगेटिव्ह विचारांच्या घेऱ्यामध्ये अडकली जाते. यावेळेस मात्र प्रोफेशनल हेल्पची गरज लागते. म्हणूनच तुम्ही त्यांच्या गायनेकॉलॉजिस्ट बरोबर सर्वात प्रथम कन्सल्ट करणं गरजेचं आहे.

0: नंतर काउन्सिलरची मदत आपण घेऊ शकतो, जे पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये स्पेशली आपल्याला हेल्प करू शकतात. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट यांची मदत आपण गायनेकोलॉजिस्टच्या मदतीने घेऊ शकतो. वरवर दिसणारा हा छोटासा आजार शरीरामध्ये खूप मोठे बदल करत असतं. पुढे जाऊन ही कंडिशन आणखी धोकादायक होऊ शकते. तिच्या शरीरावर मनावर होणारे जे बदल आहेत ते हॉर्मोनल लेवलला सुद्धा तिच्यामध्ये खूप वेगळे बदल घडवून आणतात, जे की पुढे जाऊन तिच्या पाळीमध्ये बदल करणं किंवा तिच्या शरीरातील इतर अवयवांना धोका पोहोचवण्याचं काम सुद्धा करतात. त्यामुळे यामध्ये योग्य त्यावेळी योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, योग्य तो आहार तिने घेणं गरजेचं आहे, आणि सर्वात महत्वाची तिला भावनिक मदत ही तिच्या घरातून तिला पहिल्यांदा मिळायला पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता किंवा ती स्वतःला पॅम्पर करून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबते असा विचार न करता तिला योग्य त्यावेळी भावनिक आणि शारीरिक मदत करणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती कमी झालेली आहे. नोकरीच्या निमित्ताने स्त्रिया बाहेर राहतात आणि ह्यामध्ये बाळणपण जे असतं ते थोडंसं कठीण होऊ शकतं. त्यावेळी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी आलटून पालटून का होईना त्यांच्या मदतीसाठी तिथे अवेलेबल राहणं गरजेचं आहे. आणि यामध्ये कोणताही इगो न धरता त्यावेळी प्रत्येकाने स्वतःची भूमिका योग्य प्रकारे बजावली तर ह्या कंडिशनपासून आपण सगळीजण खूप दूर राहू शकतो आणि बाळणपणामध्ये घेतलेली जी काळजी आहे ती स्त्रीला आयुष्यभर उपयोगी पडते. त्यामुळे त्यावेळी तिची काळजी जी आहे ती खूप महत्वाची आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.

श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे त्याची बहुउपयोगिता. घरगुती वापरासाठी याचा उपयोग फरशी साफ करण्यासाठी, बाथरूम आणि स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी, काच आणि फर्निचर साफ करण्यासाठी केला जातो. तेलकट भांडी किंवा कपडे धुणं यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. यामध्ये असलेले एन्झाईम्स विविध प्रकारच्या घाणीचं विघटन करतात, त्यामुळे स्वच्छता अधिक प्रभावी होते. शेती क्षेत्रामध्ये देखील बायो क्लिन्झरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करता येतो. हे द्रावण सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं कारण त्यामध्ये खनिज घटक आणि सूक्ष्मजीव असतात. तसंच याचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही करता येतो, त्यामुळं रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि मातीची सुपीकता टिकून राहते. शाश्वत शेतीसाठी बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त ठरतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये बायो क्लिन्झरचा वापर सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. औद्योगिक सांडपाण्यामध्ये विविध सेंद्रिय आणि अजैविक प्रदूषक असतात. बायो क्लिन्झर मधील एन्झाईम्स आणि सूक्ष्मजीव या प्रदूषकांचं विघटन करून पाणी शुद्ध करण्यास मदत करतात, त्यामुळे जल प्रदूषण कमी होतं आणि पाण्याचा पुनर्वापर करता येतो. दुर्गंधी नियंत्रणासाठी देखील बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. कचऱ्याचे ढिगारे, नाले, शौचालय या ठिकाणी निर्माण होणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा वापर करता येतो. यामध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड आणि इतर सेंद्रिय घटक दुर्गंधी निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांवर नियंत्रण ठेवतात. बायो क्लिन्झरचा वापर सार्वजनिक स्वच्छता मोहिमांमध्ये देखील करता येतो. शाळा, महाविद्यालयं, रुग्णालयं आणि सार्वजनिक ठिकाणी याचा वापर केल्यास स्वच्छता राखणं सोपं होतं आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो. यामुळे समाजामध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते. रासायनिक क्लिन

क्लीनर्सच्या तुलनेत बायो क्लीन्झरचे फायदे अधिक स्पष्टपणे दिसून येतात. रासायनिक क्लीनर्स तात्काळ परिणाम देतात, परंतु त्याचे दीर्घकालीन परिणाम हानिकारक असतात. ते पाण्यात मिसळल्यानंतर जलचर प्राण्यांवर परिणाम करतात आणि पर्यावरणात साचून राहतात. या उलट बायो क्लीन्झर पूर्णपणे जैव विघटनशील आहेत आणि पर्यावरणात सहज मिसळतात. बायो क्लीन्झरचा वापर केल्यानं शाश्वत विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जातं. शाश्वत विकास म्हणजे वर्तमान गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं. बायो क्लीन्झर या संकल्पनेत कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक बचत या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्यामुळे तो शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. सेंद्रिय कचऱ्याचा योग्य वापर करून उपयुक्त उत्पादन तयार करण्याची ही एक उत्कृष्ट पद्धत आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लीन्झरचा वापर हे त्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल आहे. शेवटी असं म्हणतात

0: नादब्रह्म कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण टी एस अनंतरमण यांचं कर्नाटक शैलीतील गायन ऐकलं, राग केदार कल्याणी आणि आनंद भैरवी. त्यांना हार्मोनियमची साथ एस कृष्णन यांनी, मृदंगमची साथ सतीश कृष्णमूर्ती यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. नादब्रह्म कर्नाटक संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोतो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
1: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.

माया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका एफ एम रेनबो आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी तर नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते। कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाल्याचं सांगितलं। देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। कोकम सरबत सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले। ही पेय देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं त्यांनी सांगितलं। अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला। नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी केली। केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशाचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले। छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली। क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला। अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले। या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली। नवे विक्रम रचणारे गुरिंदर वीर सिंग, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं। अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरिंदर वीर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करून त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली। या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं। तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं।
1: साथियों, अपनी हॉबी के लिए समय निकालना और लगातार कुछ नया सीखते रहना बहुत जरूरी है। मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं।
0: नमामि गंगे अभियानांतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी माहिती त्यांनी दिली। याच अनुषंगानं नदी आणि जलसंवर्धनासाठी देशभरात होत असलेल्या प्रयत्नांविषयी देखील त्यांनी सांगितलं। लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले। देशातल्या प्रत्येक गावात

जगभरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो, असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्यापासून शिकावं आणि शक्य झालं तर काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. जनरल एम एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीन विषयक तज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. 40 वर्षांपेक्षा दीर्घ कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करामध्ये महत्वाच्या पदांवर काम केलं. ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारने दिलं नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते अहिल्यानगर इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समुदायाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले, त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर गेला. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातोय. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. बंगळुरूनं पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर गुजरातनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. दोन्ही संघांनी केवळ एकदा या स्पर्धेत

0: चं विजेतेपद पटकावलंय. गेल्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकणारं बंगळुरू आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक असेल, तर गुजरातही दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी, तर नौदल प्रमुख म्हणून अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर सतत 558 किलोवॅट्सवर. आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. दुपारचे 3:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार।
1: मन चाहेगी
2: मन चाहेगी

0: नमस्कार, या प्रसारण सभेत मी तुमच्याबरोबर आहे दीपा तेलंग. मंडळी, सभेच्या सुरुवातीला आस्वाद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.
1: माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं

मध्यम लहरी 219.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत. श्रोते हो, नमस्कार.

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये सोंगाड्या या चित्रपटामधलं दादा कुणके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं आणि स्वर होता उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांचा.
1: मन की बात भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद मन की बात मराठी अनुवादाचं पुनः प्रसारण त्याच दिवशी रात्री 8 वाजता तेव्हा जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.68 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम बँडच्या 100.6 मेगा हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर. आकाशवाणी एक असं माध्यम जे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यातही

0: लग्नाची शपथ मोडून नको.
1: शपथ कशी रे?
0: लगे लग्नाची.
1: अच्छा लगे.

0: अरे
1: अग पहलवान बजरंग पहलवान बजरंग मचारी

0: माझ्या साजनी ग श्रोतेहो जगदीश खेबुळकर यांच्या गीताला संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं भैरू पैलवान की जय या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेता मराठी चित्रपट संगीताचं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: भिंगरिया चित्रपटासाठी जगदीश खेमूळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बाळ पळसुले यांचं आणि स्वर होता उषा मंगेशकर यांचा. आपण आस्वाद घेता मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9

0: माझा निरा नीला, कसा वळखलं माझा निरा नीला।
1: श्रोते हो, पुन्हा एकदा उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं। सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत होतं श्रीकांत तेलंग यांचं। चटक चांदणी या चित्रपटासाठी गायलेलं हे गीत आपण ऐकलं।
2: पर्सनल डेटा होईल पब्लिक।
3: पाहिलंस
2: बाबा, थांबा मी पे करतो। नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
3: बुद्धू, सुधर जरा।
2: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय। आरबीआय सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।

श्रोते हो बापू घराळ यांच्या गीत रचनेला संगीत होतं बाळ पळसुले यांचं. उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं फुकट चंबू बाबूराव या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझे घर माझे शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाचे द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्या

अशी भिवून नको माझी राणी, चल सुखान गाऊ गाणी। साथ तुला नाम्याची हाय, मोठ कामाची राजी, तू म्हणणार हाय हाय हाय।

श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गोष्ट धमाल नाम्याची या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. युवक मित्रांसाठी विशेष कार्यक्रम युवावाणी ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडं.

प्रसारित करत आहो कार्यक्रम युववाणी।

मंडळी, आपण आपल्या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा एका विषयावर जो सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे आणि सगळ्यांनाच भावणार आहे, आणि तो विषय म्हणजे लेटर्स टू आवर यंगर सेल्फ्स. आपल्या स्वतःला, आपल्या लहान रूपाला, म्हणजेच छोट्या वयातल्या तुम्हाला मला लिहिलेलं पत्र. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक माणूस सतत बदलत असतो. वय बदलतं, विचार बदलतात, स्वप्न बदलतात, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, आणि त्या सगळ्यात कुठेतरी आपणही बदलत जातो. पण या सगळ्या बदलांमध्ये एक व्यक्ती आपल्यासोबत कायम असते, ती म्हणजे आपलंच जुनं रूप. तो छोटा, निरागस, स्वप्नाळू, कधी घाबरलेला, कधी हट्टी, कधी खूप आनंदी तर कधी खूप एकटा असलेला आपला भूतकाळ. आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे

0: मित्रांशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न. कल्पना करा, जर आजचे आपण आपल्या 10 वर्षापूर्वीच्या स्वतःला पत्र लिहू शकलो असतो तर त्या पत्रात आपण काय काय लिहिलं असतं, कोणत्या चुका टाळायला सांगितल्या असत्या, कोणती स्वप्न जपायला सांगितली असती आणि कोणत्या भीतीपासून दूर राहायला सांगितलं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर प्रेम करायला आपण स्वतःला शिकवलं असतं का? लहानपणी आयुष्य खूप साधं वाटायचं, छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळायचा, पावसात भिजणं म्हणजे उत्साह वाटायचा, मित्रांसोबत खेळणं म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटायचं. त्यावेळी भविष्याची इतकी चिंता नव्हती, स्वतःची तुलना इतकी नव्हती, सोशल मीडियाचं दडपण नव्हतं आणि चेहऱ्यावर फिल्टर्सही नव्हते आणि मनावर इतक्या अपेक्षांचं ओझंही नव्हतं. पण जसजसं वय वाढत गेलं तसतसं आयुष्याचं गणित बदलत गेलं. मार्क्स महत्वाचे वाटायला लागले, करिअर महत्वाचं वाटायला लागलं, लोक काय म्हणतील याचं दडपण यायला लागलं आणि अनेकदा स्वतःचा आवाज ऐकणं कमी झालं. मला वाटतं आज जर आपण आपल्या लहान रूपाला, लहान स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित सुरुवात अशी होईल, प्रिय लहानी, तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस, तुला प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाहीये, कारण आयुष्याचा एक मोठा भाग आपण स्वतःला सिद्ध करण्यात घालवतो, लोकांना दाखवण्यात घालवतो की आपण पुरेसे. पण खरं पाहिलं तर माणसाची किंमत ही फक्त त्याच्या यशाने ठरत नाही. लहानपणी आपण खूप स्वप्न पाहायचो, कोणाला गायक व्हायचं होतं, कोणाला लेखक, कोणाला क्रिकेटर, कोणाला शिक्षक, तर कोणाला वैज्ञानिक. पण मोठं होताना अनेक जण स्वप्न बदलतात, काही स्वप्न विसरतात तर काही स्वप्न परिस्थितीमुळे मागे पडतात. पण स्वप्न पाहणं चुकीचं नसतं, उलट स्वप्न नसलेलं आयुष्य अधिक रिकामी असतं. आज अनेकदा आपण स्वतःला खूप कठोरपणे जज करतो, एखादं अपयश आलं की स्वतःबद्दल वाईट वाटायला लागतं, एखादी परीक्षा चुकली की आयुष्य संपल्यासारखं वाटतं, एखादं नातं तुटलं की स्वतःची किंमत कमी वाटते. पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःला पत्र लिहत असतो तर आपण त्याला हेच सांगितलं असतं की तुझं आयुष्य हे एका अपयशाने ठरत नाही, आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष आहे, काही संघर्ष बाहेर दिसतात काही दिसत नाहीत. अनेक जण आज मानसिक ताणातून जात आहेत, भविष्याची चिंता, करिअरचा दबाव, आर्थिक प्रश्न, नात्यांमधील गुंतागुंत, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, या सगळ्यांमध्ये मन थकतं आणि अशा वेळी माणसाला स्वतःचीच सर्वात जास्त गरज असते. जर आपण आपल्या जुन्या स्वतःला भेटलो असतो तर कदाचित आपण त्याला सांगितलं असतं, लोक कायम तुझी साथ देतीलच असं नाही, काही लोक मध्येच निघूनही जातील, काही लोक तुला समजून घेणार नाहीत, पण त्यामुळे तू स्वतःला सोडू नकोस, कारण आयुष्यात स्वतः सोबतचं नातं टिकवणं खूप महत्वाचं असतं. आजच्या जगात प्रत्येक जण खूप व्यस्त आहे, पण या धावपळीत अनेक तरुण स्वतःच्या भावना समजून घ्यायला विसरतात, दुःख लपवलं जातं, भीती लपवली जाते, रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण समजलं जातं. पण भावना व्यक्त करणं ही कमजोरी नाहीच आहे, उलट ती माणूसपणाची खूण आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की तुला प्रत्येकाला खुश ठेवण्याची गरज नाहीये, कारण मोठं होताना आपण अनेकदा स्वतःला हरवून बसतो, लोकांना आवडण्यासाठी आपण स्वतःला बदलतो, स्वतःच्या आवडी विसरतो, स्वतःच्या मर्यादा ओलांडतो, पण शेवटी थकवा येतो. काही वेळा आयुष्यामध्ये आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, काही लोक आपल्या भावना समजून घेत नाहीत, काही लोक आपल्याला कमी लेखतात, पण याचा अर्थ असा नसतो की आपण चुकीचे होत. कल्पना करा, जर आपण आपल्या छोट्या स्वतःला मिठी मारू शकलो असतो तर कदाचित त्याला एवढंच सांगितलं असतं, तू ना जरा जास्त विचार करतेस, जास्तच काळजी करतेस, पण एक दिवस तुला कळेल की आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही कायमची नसते. मित्रांनो, स्वतःला लिहिलेल्या या पत्रात आपला मित्र कौस्तुभ गोसावी नेमकं काय म्हणतोय ते ऐकूया.
1: रसिक हो नमस्कार, मी कौस्तुभ शैलेश गोसावी. माझ्यातल्या छोट्या कौस्तुभसाठी पत्र लेखनाच्या माध्यमातून जागवलेली ही स्मृती. प्रिय कौस्तुभ, खर तर कौस्तुभ असं न म्हणता छोटा कौस्तुभ म्हणणं अधिक गमतीचं वाटेल. तू लहान असताना तुकारामांचे बोल आळवायचास, लहानपण देगा देवा मुंगी साखरे सरवा, लहान वयातच तू लहानपण देवाकडे मागितलंस.

0: आणि स्वतःला बालवयापासूनच चिरतरुण ठेवलंस. कुटुंबातल्या 8 जणांसोबत तुझं बालपण व्यतीत झालं आणि तू त्यातला 9वा. किती अवखळ आणि अल्लड होतास तू. विविध प्रकारच्या टॉय कार्स घरभर चालवणारा तू आता हातात लेखणी घेऊन बसलेला असतोस आणि आजच्या पत्राचा आटापिटाही त्यासाठीच. 22 वर्ष सरली तुझी. तुझे कोवळे आणि हळवे क्षण आजही लख भरलेत मनात. शाळेतल्या दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वरांचा केलेला तुझा वेश आज वक्तृत्व स्पर्धेतल्या शब्दांमध्येही नाळ जपून आहे. ज्ञानेश्वरांच्या वेशातून शब्दांची नाळ जपली तर कधी तुकोबांच्या नृत्यातून तुळशी माळ. निसर्गाचं आणि तुझं एक आगळं समीकरण होतं त्यावेळेस. रात्री फेरफटका मारताना चंद्र आपल्या सोबत का येतो. गावी रेल्वेने जाताना गाडी बोगद्यात शिरली की तो बोगदा कसा तयार होतो. पृथ्वी फिरते मग आपण लोक का फिरत नाही, असे बाळभूत प्रश्न विचारणारा तू आज इतरांना स्पष्टीकरण देतोस. कौस्तू, तू लहान असताना शाळा शाळा खेळायचास. खोटं खोटं का होईना, पण समोर मुलं बसलीत आणि तू त्यांना शिकवायचास, त्यांना ओरडायचास. हातात काठी नाहीतर पट्टी घेऊन घरात शिक्षकाची दहशत गाजवायचास. आणि आज खऱ्या आयुष्यात तू तेच झालास. किती गमतीशीर विश्व होत ते. आजोबांनी वाजवायला काढलेली पेटी पाहून पेटीवरचा भाता मारायला तू बसायचास. आजोबांनी रचनांमध्ये ओतप्रोत भरलेल्या संतांच्या मांदिवळीचा गंध तुलाही लागला आणि तूही कवितेला तुझ्या आयुष्यात स्वतःची जागा दिलीस. लहान वयापासूनच वक्तृत्वाची केलेली सुरुवात तू आजही वाहती ठेवतोयस हे बघून आनंद वाटतोय. लहानपणी कॅमेऱ्यावर काम करायचं म्हणून आसुसलेला तू आज कॅमेऱ्याचा सोबती झालास. खेळण्यातल्या माईत आता खेळण्यातला न राहता आयुष्याचाच भाग झाला. तू वाढलास, तू घडलास, पण बालपणाचा तू स्वतःच्याच मनावर कोरला गेलास. विठ्ठलाच्या गळ्यात कौस्तुभमणी आहे आणि तुझ्याही कवितेच्या शेवटी तेच टोपण नाव आहे. त्या मणीतला कौस्तुभ अभिजात होवो हाच आशावार. मनःपूर्वक धन्यवाद.
1: मंडळी, आजच्या पिढीसमोर संधी खूप आहेत, पण त्याचबरोबर ताणही खूप आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य परिपूर्ण दिसतं, प्रत्येक जण आनंदी दिसतो आणि मग स्वतःचं आयुष्य अपूर्ण वाटायला लागतं. पण प्रत्येक स्क्रीनच्या मागे न सांगितलेल्या कथा असतात. आपल्या जुन्या स्वतःला एक गोष्ट आपण नक्की सांगितली पाहिजे की तुला इतरांशी तुलना करण्याची गरज नाहीये, कारण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो. काही लोक लवकर यशस्वी होतात, काहींना वेळ लागतो, पण उशिरा फुललेलं फुलही सुंदरच असतं. मोठं होताना आपण अनेकदा शांत होतो, आधीसारखं मनमोकळं हसणं कमी होतं, लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं कमी होतं आणि नकळत आपण जीवन जगण्याऐवजी फक्त निभावू लागतो. पण आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्यांचं नाव नाहीये. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, आठवणी आणि स्वतःला शोधण्याचा प्रवास. जर आपण आपल्या छोट्या वयातील स्वतःला पत्र लिहिलं असतं तर आपण त्याला हेही सांगितलं असतं की तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्यांना वेळ दे, कारण काही लोक कायमचे सोबती राहत नाहीत. वेळ निघून गेल्यावर अनेक गोष्टींची किंमत समजते. आज बऱ्याचदा आपण स्वतःवर प्रेम करायला विसरतो. सतत स्वतःमधल्या कमतरता शोधल्या जातात, टीका केली जाते, क्षमतांवर शंका घेतली जाते, पण स्वतःला स्वीकारणं ही खूप मोठी ताकद आहे. आपण आपल्या जुन्या स्वतःला कदाचित हेही सांगितलं असतं की लोकांचं मत सतत बदलत राहील, म्हणून स्वतःची किंमत ही लोकांच्या मतांवर ठरवू नकोस. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, काही नाती तुटतात, काही स्वप्न अपूर्ण राहतात, काही संधी निसटून जातात, पण प्रत्येक अपूर्णता माणसाला काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे आपण हे समजून घेणं खूप आवश्यक आहे की आयुष्याची स्पर्धा ही फक्त यश मिळवण्याची नाहीये, तर स्वतःला न हरवण्याची आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण हेही सांगायला हवं की तू जेव्हा घाबरशील तेव्हा थांबू नकोस, कारण धाडस म्हणजे भीती नसणं नाही, धाडस म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. मित्रांनो, अनघा विचारे ह्या आपल्या मैत्रिणीला असंच स्वतःच्या लहान रूपाशी गप्पा मारायच्या आहेत, पत्र लिहायचंय. तर ऐकूया अनघा तिच्या

0: लहानरूपाला म्हणजेच छोट्या अनघाला काय सांगते ते.
1: Hello everybody, my name is Anagha Vichare and today I am going to write a letter to my younger self. Dear younger me, I still remember the little girl who stood in front of the mirror with books in her hands pretending to teach an imaginary classroom. You always knew what your heart wanted. You wanted to become a teacher, not because it was easy or glamorous, but because you loved the idea of shaping lives, sharing knowledge and being the kind of mentor every child remembers forever. But life is not as simple as your dreams. There were moments when people around you, especially your parents, believed another career would be better for you. They worried about your stability, respect, and the future. They wanted the best for you, even if it meant asking you to walk away from what truly made your heart feel alive. And for a while, their doubts became your doubts too. You questioned yourself countless times. You wondered if dreams were supposed to be sacrificed for practicality. There were days filled with pressure, confusion, and silent tears. Days when you felt guilty for wanting something different. But deep inside, the dream never left you. You ended up choosing a different career path, but that never felt complete to you. And hence you sat down and spoke to your parents about how dedicated you were to become a teacher. Many people told you that it's not your age to start from scratch and get an undergraduate degree. Many times you felt you didn't belong to a class with younger students. But you soon realized that it is never too late to pursue your dream. Now when you look back, you consider the age as an advantage. You were more matured and more experienced because of all the hardships you went through. Today, when you stand in a classroom, it is not just a job. It is a proof that your passion survives fear. It is proof that dreams delayed are not dreams denied. So thank you for not giving up on yourself. The journey was difficult, but every challenge shaped you into a stronger, kinder, and more determined person. And now every student you inspire is a reminder that the little dream you once carried in your heart was always worth fighting for. Thank you.
0: मित्रांनो, आयुष्यात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक जखमा, पण दोन्ही गोष्टी माणसाला घडवत असतात. प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक समजूतदार बनवत असतो. आपल्या जुन्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की प्रत्येक गोष्ट लगेच मिळणारी नाही, काही गोष्टींसाठी थांबावं लागतं, पण वाट पाहणं वाईट नाहीये, कारण संयम हा जीवनातील खूप मोठा गुण आहे. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पटकन यश, पटकन प्रसिद्धी, पटकन पैसा, पण खऱ्या गोष्टी या हळूहळू तयार होतात. मजबूत व्यक्तिमत्व हे एका दिवसात बनत नाही. काही वेळा आपण स्वतःलाच खूप कठोर शिक्षा देतो, एक लहान चूक झाली तरी स्वतःवर रागवतो, पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःशी बोलत असतो तर आपण त्याच्याशी इतक्या कठोरपणे बोललो असतो का? कदाचित नाही. मग स्वतःसोबत इतकं कठोर का वागायचं? अनेकदा आपल्याला भविष्याबद्दल भीती वाटते. मी योग्य करते का? मी यशस्वी होईन का? माझं आयुष्य कसं असेल? असे प्रश्न सतत मनात येतात. पण आयुष्याची सगळी उत्तरं एकाच वेळी मिळत नाहीत. आपल्या जुन्या स्वतःला आपण एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे. तुला प्रत्येक गोष्ट समजणं आवश्यक नाहीये. काही गोष्टी वेळेनुसार समजत असतात. कधी कधी आयुष्यात मागे वळून पाहणं आवश्यक असतं, कारण तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती बदललोय. जे प्रश्न एकेकाळी खूप मोठे वाटायचे ते आज इतके महत्वाचे वाटत नाहीत. आजच्या तरुणाईनं स्वतःसाठी वेळ काढणं खूप आवश्यक आहे. सतत धावत राहिल्यानं मन थकतं, म्हणून कधी कधी शांत बसणं, पुस्तक वाचणं, संगीत ऐकणं, मित्रांशी मनमोकळं बोलणं, या लहान लहान गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आपल्या छोट्या स्वतःला आपण हेही सांगितलं पाहिजे की तुला कायम मजबूत राहण्याची गरज नाहीये, कारण माणसं कधी कधी तुटतातही, आणि तुटणं म्हणजे संपणं नसतं. तेव्हा आपली मैत्रीण मधुरा लिमये स्वतःच्या लहान रूपाशी म्हणजेच छोट्या मधुराशी नेमक्या काय गप्पा मारते ते आता ऐकूया.
2: माझा प्रिय छोट्याशा मधुरासाठी आजच्या दिवसाचं, आजच्या क्षणाचं औचित्य साधून खास तुला थँक्यू असं म्हणायचंय. का माहितीये का? याचं कारण असं की आपण लहानपणी ज्या छोट्या छोट्या कृती करतो, ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो, जे छोटे छोटे विचार करतो, तेच विचार, त्याच कृती आणि त्याच

0: गोष्टी भविष्यातली आपली प्रतिमा अधिक घट्ट बनवत असतात. त्यामुळेच आपलं लहानपणीचं रूप हे अगदी आपलं प्रतिबिंबच असतं आणि आपलं प्रतिबिंब जितकं सुंदर तितकीच ती प्रतिमा त्याहून अधिक उत्कट आणि सुंदर होते. डिअर मधुरा, मी तुला प्रतिबिंबच म्हणेन माझं, कारण तू ज्या वेळेला लहान होतीस त्यावेळेला तुझ्या आजूबाजूला व्हिडिओ गेम्स, टीव्ही याचं प्रचंड आकर्षण तुझ्या वयाच्या इतर मुलांमध्ये होतं, पण तरीही तू तुझा वेळ रमवायचीस तो जास्तीत जास्त वाचनात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचायचीस, रामायण महाभारतातल्या छोट्या छोट्या कथा वाचायचीस, कधी संस्कृतातले छोटी छोटी सुभाषित वाचायचीस, छोटे छोटे श्लोक वाचायचीस, स्तोत्र म्हणायचीस, मंदिरात जायचीस, आणि याच सगळ्याचा कुठेतरी पाया हळूहळू तयार होत होता, पण हे तुला माहितीच नव्हतं. हा पाया इतका भक्कम झाला की आकाशात भविष्यात उंच झेप घेण्यासाठी हेच महत्वाचं ठरलं. आणि आज बघ, 23 वर्षानंतर MA संस्कृत ही डिग्री एका नामांकित महाविद्यालयातून तू प्राप्त केलीस. आणि इतकंच नाही तर कीर्तन, प्रवचन, निवेदन ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा नवोदित कलाकार म्हणून हळूहळू उदयाला येतेस. आणि म्हणूनच तुला आठवतंय का तुझं एक स्वप्न होत की आपला आवाज एकदा तरी आकाशवाणीवर ऐकू जायला हवा. टीव्ही किंवा इतर माध्यम ती आहेतच, पण आकाशवाणीची एक काहीतरी वेगळीच क्रेज, एक काहीतरी वेगळंच आकर्षण होत, आणि ते स्वप्न सुद्धा आता पूर्ण झालंय. इतकंच नाही तर तुलाही असं वाटायचं की आपण मोठं झालो की संस्कृत शिकवावं, संस्कृतचे धडे इतरांना द्यावे, इतरांनाही छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या. क्रांतिकारकांच्या, क्रांतीवीरांच्या, शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजीराजांच्या गोष्टी सांगाव्यात आणि समाजाचं प्रबोधन करावं. आणि आज तेच स्वप्न तू हळूहळू पूर्ण सुद्धा करतेस कीर्तन, प्रवचन ह्या सगळ्याच्या माध्यमातून. लहानपणी तू ज्या ज्या गोष्टींचा विचार केला होतास त्या त्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पूर्ण होत आहेत आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. एक सांगू का, हे सगळं जे काही झालंय किंवा जे होऊ शकलंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच. त्यावेळेला जर तू वाचन केलं नसतंस, त्यावेळेला जर तू छोट्या छोट्या चांगल्या कृती केल्या नसत्यास, तर आज ही सक्षम आणि यशस्वी मधुरा घडू शकली नसती. ही तर फक्त सुरुवात आहे, कारण अजून वयाचे अनेक टप्पे अनुभवायचे, अनेक यशाची शिखरं पादाक्रांत करायच्यात, आणि ह्या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त तुला, म्हणजेच लहानग्या वर्जनला, अर्थात माझ्या प्रतिबिंबालाच जातं. त्यामुळे तुझ्या या सगळ्या पायाभरणीसाठी आणि मनातून ठेवलेल्या प्रचंड जिद्दीसाठी, महत्वाकांक्षेसाठी तुला खूप खूप थँक्यू.
1: मित्रांनो, आयुष्यामध्ये अनेकदा आपण चुकीच्या दिशेने जातो, काही निर्णय चुकतात, काही लोक चुकीचे ठरतात, पण चुका करणं म्हणजे वाईट माणूस असणं नाही, चुका म्हणजे शिकण्याचा भाग. त्यामुळे जर आपण आपल्या लहानग्या स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित शेवटी एवढंच लिहिलं असतं की तू जशी आहेस तशीच पुरेशी आहेस, स्वतःवर प्रेम कर, स्वतःला माफ कर आणि आयुष्याला खूप घाबरू नकोस, कारण जरी काही दिवस कठीण असले तरी पुढे खूप सुंदर क्षण तुझी वाट पाहतायत. मंडळी, आजचा हा कार्यक्रम हा फक्त भूतकाळ आठवण्यासाठी नाहीये, हा कार्यक्रम स्वतःकडे पुन्हा प्रेमाने पाहण्यासाठी आहे, स्वतःशी शांतपणे बोलण्यासाठी आहे आणि स्वतःला पुन्हा एकदा स्वीकारण्यासाठी आहे. आपल्या जीवनात अनेक वेळा आपण इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःला समजून घेणं विसरतो. जेव्हा माणूस स्वतःला समजून घ्यायला शिकतो ना, तेव्हा त्याचं आयुष्य बदलायला लागतं. त्यामुळे शेवटी इतकंच म्हणेन की आयुष्य परिपूर्ण नसतं, प्रत्येकाला संघर्ष असतो, प्रत्येकाला काही जखमाही असतात, पण त्याच जखमांमधून माणूस अधिक संवेदनशील, अधिक मजबूत आणि अधिक सुंदर बनत असतो. त्यामुळे स्वतःशी प्रेमाने वागलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि स्वतःला कमी लेखलं नाही पाहिजे, कारण आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती आपण स्वतः आहोत आणि आपली कथा अजून संपलेली नाहीये, अजूनही बरेच सुंदर अध्याय बाकी आहेत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

कशी नाजूक आहे, वेलीसारखी आहे. सगळ्या घरात ती कशी सगळ्यांची लाडकी आहे हेही सांगितलं जातं. हळदी समारंभाचं रसभरीत वर्णन येतं. मांडव कसा सजवलाय हे मुंडळी ही गाणी ऐकताना साक्षात डोळ्यापुढे उभं राहतं. लग्नात दोहोंचा जोडा कसा लक्ष्मीनारायणासारखा शोभतोय हेही सांगितलं जातं. नवरी घेऊन या बोहल्यावरी नवरा बस, नवरा नवरीची मोत्या पवळ्यानं भरी सेस. लग्नातला आहेर वाहेर आहे, रुखवत आहे, त्यानिमित्तानं रुसवे फुगवे आहेत, दाग दागिणी आहेत, सासर माहेरकडचा गोतावळा आहे, त्यांचं दिसणं कसं आहे, बसणं कसं आहे हे या निमित्तानं सांगितलं जातं. हळद लावायला आल्या परटीनी बहिणी, बहिणी बंधूजीनं माझ्या केली अंगठीची मागणी, अशी मागणी येते.

ओढ्यात वाढलेली मुलगी सासरी दाडताना आई बापाच्या काळजाला कशी ओढ लागते हे पाहावं मंडळी या गाण्यातूनच. किती या लेखीचं कौतुक हो. आले आले वैराळ बसू टाका कांबळा, बहिणाला माझ्या चुडा भरावा जांभळा. आले आले वैराळ बसू टाका सतरंजी, मैनाला माझ्या चुडा भरावा पंचरंगी. वा, मोहऱ्याची वाटी ठेवली बोहल्या कोणा,

मीनाबाई माझे तुझ्या वराला दक्षिणा, हे एकीकडे सांगणार बर का, तर दुसरीकडे पाहुणे आले आले दरोजे वाकुनी, लाडकी बाळ माझी गेली रूपानी झाकुनी, लग्नाच्या येळी बामन बोली तो मंगाळ, सयानो किती सांगो लेखी जलम वंगाळ, लग्नाच्या येळी नवरी कापती दंड भुजा, बाईला सांगते अग मामा पाठीशी तुझ्या उभा, माझ्या अंगणात शेजीचे पाच लाल, नवरी माझी ती मखमल शुभाताई। वा वा वा मंडळी, असं हिचं कौतुक सांगताना या स्त्री गीताना शब्दाची वानवा नाही पडत, कारण मायेचा आतड्यातला पीळ आणि उमा यानं ही शब्दगंगा भावनेच्या ओलाव्यानं अशी दुथडी भरून वाहते। पै पाहुण्यांचा गोतावळा सुद्धा तिच्या शब्दातून उमटतो। मंडळी, अहेराचं धनी तुम्ही बसाना खाली, बंधूचं पातायळ मी वरच्यावर झेली, माडीचा जाणवासा कोण पुस्ती हौशी, बाळा त्या माझ्याची नवऱ्या मुलाची मावशी, मांडवाच्या दारी हंडा शिजतो रंगाचा, चुड्याला ग माझ्या व्याही मिळाला ढंगाचा। तर मंडळी, जावई बापूची चेष्टा करताना भाऊजी आले काळ्या कुत्र्यावन, काव भाऊजी रुसला काळा विंचू डसला, विंचू गेला रांजणी रांजण गेला गडगडत, भाऊजी आले बडबडत, अशी मस्त थट्टा सुद्धा होते। तर नवरा नवरीचं गाणं गाताना मंडळी या तिच्या प्रतिभेला बहार येतो। नवरा नवरी ग कसा नाहती, तेज पाणी ग बने जाती, बंच पाणी ग मोर पेती, तेथून मोर ग उधळीला, आंब्या चाफ्यावर बसविला, आंबा चाफा ग हिरवागार, आमची नवरी ग सुकुमार, नवरा नवरीला बलावितो मखमलीचा इडा देतो, काय सांगुरे सख्या भासा, कंठी मिरवली चारी दिशा, नवरा दिसतो किसनू कसा, पाय वाटली हळदीची, वटी भरली नारळाची, भांग भरला गुलालाचा, कोर लावली कुंकुवाची। वा मंडळी।

0: बरं मंडळी, द्या आता राजा आम्हाला. राम राम.
1: लोकधन. आज या कार्यक्रमात स्त्री गीत गायली होती लक्ष्मीबाई दौलू लोखंडे आणि गुंफाबाई राघू जाधव आणि भगिनींनी. सादरकर्ते संजय पाटील. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: आता संध्याकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून ऐकूया संस्कृत समाचार.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात हरिभक्तपरायण संजय गुरुनाथ कोटणीस यांचं प्रवचन. मन की बात या माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकाल रात्री 8:00. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 अनुगुंज हा कार्यक्रम. आणि रात्री 10:00 रविवासरी अखिल भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम रविवासरीय संगीत सभा. हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

श्रोतेह उद्या सोमवार दिनांक 1 जून 2026 आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल सकाळी 5:50 6:05 गिरवाणवाणी या कार्यक्रमात चंद्रशेखर अष्टकम आपण ऐकाल. प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम सकाळी 6:40 कृषी वार्ता 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये रोजो निवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांचं मार्गदर्शन आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. उद्या सकाळी 6:55 रूपरेषा सांगितली जाईल. एक गाणी ताजेतवाने 7:20 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि त्यानंतर गाणीवनातली 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:55 निरंतर स्वलरहरी आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित विशेष कार्यक्रम यामध्ये सहभाग आहे प्राध्यापक नारायण गुरव यांचा. लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 9:00 9:10 साहित्य सौरभ या कार्यक्रमात मनस्विनी कमला ही सुस्मिता जोशी यांची कथा आपण ऐकू शकाल. 9:30 नाट्यधारा सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत 10:15 संस्कृत वाणी हा विशेष कार्यक्रम 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आणि 10:11 गाता रहे मेरा दिल हा चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम आणि 11:40 भावधारा हा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ यामध्ये आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम आम्ही दुपारी 12:00 सहक्षेपित करू त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ यामध्ये हसले मनी चांदणे हा कार्यक्रम विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत आणि उत्सव पुनर्जन्माचा चित्रा वाघ यांचं भाषण आपण ऐकाल. गिरबहार 1:05 1:40 अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र दुपारी 2:00 कृषीवाणी 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:30 नादब्रह्म या कार्यक्रमात मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन राग गावती आपण ऐकू शकाल. श्रोते हो आमची सायंकालीन सभा ही सुरू होईल संध्याकाळी 5:00 यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत 5:30 युववाणी या कार्यक्रमात काव्य वाचनाचा कार्यक्रम 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात रामसिंग जाधव आणि सहकार्यांनी सादर केलेली महादेव गीता आपण ऐकाल. 6:30 रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 6:50 निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम सहभाग असेल प्राध्यापक नारायण गुरव यांचा. 7:15 वृत्तविशेष 7:30 माझा वार माझा शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण यामध्ये सौर वाळवण यंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा निनाद पाटील आणि हिमाली वर्तक यांची मुलाखत एक गाणी ताजेतवाने रात्री 8:00 पुनःप्रसारित करण्यात येईल. 8:15 पॉप संगीत 9:15 स्पॉटलाईट 9:30 पब्लिक स्पीक आणि रात्री 10:00 आपकी पसंत हा कार्यक्रम आणि 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित काशीनाथ बोडस यांचं गायन राग यमन आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो ही होती आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय नेहमीच्याच वेळेत आम्ही बातम्याही सहक्षेपित करू. श्रोते हो आता पुनःप्रसारित करीत आहोत साप्ताहिक पत्रोत्तरांचा कार्यक्रम सप्रेम नमस्कार.

0: नमस्कार
1: संदीप दादा.
0: धनश्रीताई,
1: मागील आठवड्यातला जो कार्यक्रम झाला त्यामध्ये मी उपस्थित नव्हते, तेव्हा मी श्रोत्यांना दिलगिरी व्यक्त करते. आज मी पुन्हा आपल्या सर्व श्रोत्यांसोबत संवाद साधायला उपस्थित झाले आणि श्रोते हो कार्यक्रमाची सुरुवात पहिल्यांदा मी करणार आहे. दादा, कार्यक्रमातलं हे पहिलं पत्र पाठवणारे आपले नियमित श्रोते बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगलीचे यांनी दोन पत्र पाठवले, त्यामुळे या दोन्ही पत्रांना एकत्रित मी पोहोच देत आहे. पहिल्या पत्रात ते लिहितायत, दिनांक 14 मे 2026 रोजी रात्री 10 वाजता कशासाठी प्रेमासाठी या नाटकाचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता आणि हा भाग मला खरंच खूप आवडला. या नाटकातील जे पात्र होते ते देखील मला खूप आवडले आणि नाटकाचं स्वरूप पाहता मांडणी देखील उत्तम होती अशी त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसऱ्या पत्रात ते लिहितायत, काही महिन्यांपूर्वी आपल्या केंद्रावरून कृष्णाकडचे लामण देवे हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता, त्यामध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार इतिहासाचे गाढे अभ्यासक यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली होती आणि ही पुन्हा प्रसारित करण्यात यावी अशी त्यांनी एक विनंती आपल्याला व्यक्त केलेली आहे. ही मुलाखत जर प्रसारित केली तर ती एक प्रकारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. तर श्रोते हो, तुमच्या या दोन्ही पत्रांसाठी खूप खूप धन्यवाद आणि या दुसऱ्या पत्रातील जी विनंती आहे ती आमच्या वरिष्ठांपर्यंत आम्ही नक्कीच कळू.
0: तर धनश्रीताई, बंडोपंत शहा गुरुजी यांचं तिसरं पत्र माझ्या हातात आहे, म्हणजे एकाच कार्यक्रमात तब्बल 3 पत्र आपण त्यांची समाविष्ट करत आहोत. या पत्रात त्यांनी असं लिहिलंय, आकाशवाणी सांगली केंद्राच्या सर्व परिवाराला आणि सर्व रसिक श्रोत्यांना अधिक ज्येष्ठ या मराठी महिन्यानिमित्त हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा. ते असं म्हणतात की या महिन्यात सर्व देवदेवतांची किंवा आध्यात्मिक गोष्टी चरित्र ही वाचण्यात येतात. कीर्तनाचे आणि प्रवचनाचे कार्यक्रम देखील सर्वत्र साजरे केले जातात. धार्मिक ग्रंथांचं वाचन सुद्धा करण्यात येतं असा हा पवित्र महिना.
1: बंडोपंत शहा गुरुजी, तुम्ही हे पत्र पाठवून आम्हाला ही माहिती दिली यासाठी खूप खूप धन्यवाद. यानंतरचं पत्र पाठवणारे आपले नियमित श्रोते चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, आदित्य कुमार, राजू मिठारी स्टॉप, बाबासो दुकानदार खुगे, रवी ग्रुप चंदूरचे श्रोते. हे श्रोते आपल्याला पत्रात लिहितात, सप्रेम नमस्कार, आपकी पसंद आपली आवड या कार्यक्रमात आम्हाला आता पोच मिळत आहे, त्यामुळे खूप आनंद होत आहे, कार्यक्रम खूप आवडतो. पुढे लिहितात, परस बागाची माहिती आम्हाला ऐकायची आहे आणि ती नियमित प्रसारित करत राहावं असं त्यांनी आपल्याला कळवलंय. आवड बैराजाची हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. वनिता मंडळ हा जो कार्यक्रम प्रसारित होतो खूप आवडतो. या सर्व श्रोत्यांनी आपल्याला सर्वच कार्यक्रमांबद्दल पोहोच देण्याचा प्रयत्न केलेला.
0: तर धनश्रीताई, हे देखील आपले नियमित श्रोते आहेत. मुक्कामबोस जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथले डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, त्याचबरोबर वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, मेघराज युवराज कोलते, रुद्र कोळकर, वाकुणी तालुका बदनापूर इथले हे श्रोते आहेत. या श्रोत्यांनी एकंदरीतच आकाशवाणी सांगली केंद्राच्या सर्वच कार्यक्रमांविषयी अभिप्राय व्यक्त केलेला आहे. त्यांना सर्वच कार्यक्रम आवडतात, अर्थातच आवड बळीराजाची, आपली आवड, आपकी पसंद या तिन्ही कार्यक्रमामध्ये हे श्रोते आपल्या सोबत असतात. तेव्हा तुमच्या या पत्राविषयी आणि दिलेल्या अभिप्रायाविषयी खूप खूप आभार.
1: दादा, कार्यक्रमातलं यानंतर हे शेवटचं पत्र पाठवणारे श्रोते विद्यानगर कवठे महांकाळचे श्रोते संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया, प्रसाद म्हैसाळकर हे लिहितायत, सस्नेह नमस्कार, दिनांक 28 एप्रिल रोजी आपली आवड आवड बैराजाची हे कार्यक्रम प्रसारित करण्यात आले. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी गाणी प्रसारित करण्यात आली मन प्रसन्न करणारी अशी होती. आजचे पाहुणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक मुलाखती प्रसारित होत असतात. या मुलाखतींमधून त्यांचा जीवन प्रवास, चांगले वाईट अनुभव जाणून घेता येतात. त्यासोबतच सद्गुरु वामनराव पै यांचे विचार प्रसारित करण्यात येतात, ते चिंतन हाच चिंतामणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. त्यामुळे आकाशवाणीचे कार्यक्रम हे खूप छान असतात. चांगली आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम हे आम्हाला मार्गदर्शन करणारे असेच आम्हाला ऐकायला मिळतात आणि असेच कार्यक्रम नवनवीन प्रसारित करत राहावेत अशी त्यांनी विनंती आपल्याला व्यक्त केली आहे. कार्यक्रमात पत्राचा समारोप त्यांनी केलेला आहे.
0: अर्थातच पुन्हा पत्र पाठवत राहा.
1: हो,
0: तर धनश्रीताई, आता आपण वळणार आहोत मेलकडे. हा कार्यक्रमातला पहिला ईमेल आहे, विजय बियास, गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. नमस्कार आकाशवाणी सांगली केंद्र, प्रसारक जी आपले कार्यक्रम खूप छान रित्या सादर होतात. हे कार्यक्रम आम्ही मोबाईल ऍप द्वारे ऐकत असतो, त्याचबरोबर पत्रावरून होणारे कार्यक्रम छान असतात. तसंच शेतीविषयक पण माहिती आम्हाला ऐकायला आवडते. आपण सर्व निवेदक छान रित्या सर्व कार्यक्रम सादर करत असता, तसंच सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम देखील आवडतो हे सांगायला श्रोते विसरलेले नाहीत. तर या श्रोत्यांचा पहिला ईमेल आहे.
1: या सर्व श्रोत्यांचं आपण स्वागत करणार आहोत. दादा, आता वळणार आहोत आपण दुसऱ्या ईमेल कडे. हा ईमेल पाठवला आहे डॉक्टर यशवंत पाटणे.

0: हेलीपॅड अमृत कलश या कार्यक्रमात संपन्न झालेल्या मुलाखतीला लाभलेला श्रोत्यांचा प्रतिसाद माझ्या लेखनाला आणि वक्तृत्वाला नवी ऊर्जा देणार आहे. रेवा देवरस आणि सांगली आकाशवाणी केंद्र यांना मी मनापासून धन्यवाद देतो अशी प्रतिक्रिया कळवणारा हा ईमेल त्यांनी आपल्याला पाठवलेला आहे.
1: यानंतरचा जो ईमेल आहे तो हणमंत शिंदे ऋषिकेश शिंदे शिर्टे तालुका वाळवा इथले हे श्रोते आहेत. यांनी हा जो मेल पाठवलाय तो अमृत कलश या कार्यक्रमाविषयी आहे. हे म्हणतात, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांना ख्यातनाम साहित्यिक प्राचार्य शिवाजीराव भोसले व अन्य साहित्यिकांचा सहवास लाभला. पाटणे यांच्या लेखनात सामाजिक भान अनुभवायला मिळतं. ग्रंथ हे मानवाचे गुरु आहेत. मानव निर्मित अंधार दूर करायचा असेल तर शब्दांच्या पणत्या पेटवायला पाहिजेत हा त्यांचा विचार अंतर्मुख करायला लावणारा वाटला. डॉक्टर यशवंत पाटणे सहजपणे छान विचार व्यक्त करतात. रेवा देवरस यांनी छान संवाद साधलेला होता. या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला मेलद्वारे कळवलेलं आहे.
0: दादा, यानंतर याच श्रोत्यांचा आणखीन एक ईमेल आहे. यात ते लिहितात, गुरुवार 14 मे रोजी सकाळी प्रसारित झालेला उद्योग जगत हा कार्यक्रम मनापासून आवडला. व्यवसायातील संधी याविषयी प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या मेघना जोशी यांनी केलेलं मार्गदर्शन उपयुक्त होतं. 10वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढे काय करावं, कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा, कमी कालावधीत कोणतं ट्रेनिंग घ्यावं या संदर्भात बरेच विद्यार्थी हे संभ्रम अवस्थेत असतात. शासकीय आयटीआय मध्ये वेगवेगळे ट्रेड आहेत, यामध्ये प्रवेश घेऊन कौशल्य शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी बनता येतं. विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होते. या संदर्भात प्राचार्या मेघना जोशी यांनी उपयुक्त अशी माहिती दिली. वरदा हसबनीस यांनी छान संवाद साधला. प्रसारणाबद्दल धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
1: पुढचे ईमेल आपण कार्यक्रमातले घेणार आहोत. तर हा जो मेल पाठवलाय ते श्रोते आहेत कबनूर तालुका हातकणंगले इथून रेवण भंभिष्ठे, अनिता भंभिष्ठे आणि राहुल भंभिष्ठे, तसंच अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे मौजे चंदूर इथले श्रोते आहेत. नमस्कार आकाशवाणी सांगली केंद्र, आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावरून सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी साहित्य सौरभ हा कार्यक्रम प्रसारित झाला. या कार्यक्रमात पुष्पा प्रभुदेसाई यांचा घर असावे घरासारखं हा ललितबंध प्रसारित झाला. तो आम्हाला फारच आवडला, कारण या कार्यक्रमात पुष्पा प्रभुदेसाई यांनी घर आणि घरातील नातेसंबंध या विषयावर फारच छान माहिती दिली. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. घर हे केवळ विटांचे बांधकाम नसून तिथं भावना, संस्कार आणि माणसांचं जाळं एकत्र नांदत असतं. तर घरातील नातेसंबंध हे प्रेम, आदर, संवाद आणि तडजोड या चार स्तंभांवर टिकून असतात. हे नातेसंबंध अधिक दृढ करून घरातील वातावरण नेहमी आनंदी ठेवावं. घरात नेहमी मोकळेपणानं बोलल्यामुळे गैरसमज दूर होतात. तर घरातील लहान मोठ्यांचा आदर करणं सुद्धा आवश्यक आहे. विचारांमध्ये मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत आणि सुखी संसारासाठी कधी कधी नमतं घ्यावं. तडजोड म्हणजे हार मानणे नसून नातं टिकवणं असतं. घरी एकत्र वेळ घालवणं, एकत्र जेवणं, तसंच सण उत्सव एकत्र साजरे केल्यामुळे कुटुंबातील जवळीक वाढत असते अशी बहुमूल्य माहिती या ललितबंधातून मिळाली. या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र आणि सादरकर्त्या तेजा दुर्वे यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद अशी छान प्रतिक्रिया त्यांनी दिली. बर का धनेश,
0: खरंच खूप सुंदर अभिप्राय त्यांनी आपल्याला कळवलेला आहे. दादा, यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत हनुमंत शिंदे ऋषिकेश शिंदे शिर्टे तालुका वाळवा इथून. त्यांनी त्यात सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी प्रसारित झालेला साहित्य सौरभ हा कार्यक्रम आम्हाला मनापासून आवडला. या कार्यक्रमात पुष्पा प्रभू देसाई यांचा घर असावे घरासारखे हा ललितबंध उत्कृष्ट होता. आदर्श घराची संकल्पना अगदी योग्य शब्दात प्रभू देसाई यांनी मांडली. घरात सुखशांती नांदावी याकरिता घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये एकमेकांवर विश्वास प्रेम असायलाच हवं. घरात प्रवेशद्वार खोल्या योग्य रचनेत असाव्यात. प्रभू देसाई यांचा ललितबंध विशेष आवडला. मधुरा पुजारी यांनी छान संवाद साधला. प्रसारणाबद्दल धन्यवाद असे या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
1: कार्यक्रमात यानंतरचा जो ईमेल आहे तो ईमेल आहे विजयसिंग बियास गंगापूर छत्रपती संभाजीनगर इथले श्रोते आहेत आणि या कार्यक्रमात त्यांचा हा दुसरा मेल आहे. नमस्कार प्रसारकजी, आकाशवाणी सांगली केंद्र, आपले कार्यक्रम बहारदार होत असतात त्याचा आम्ही मोबाईलच्या ऍपद्वारे आनंद घेत असतो. तसंच सांगली केंद्रावरून प्रसारित होणारा सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आम्ही आवर्जून ऐकत असतो. असेच बहारदार कार्यक्रम प्रसारित व्हावे अशी आमची सदिच्छा.
0: तर श्रोते हो, खरंच खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही आमचे कार्यक्रम इतक्या मनापासून ऐकता आणि या कार्यक्रमांची पोहोच तुम्ही आम्हाला देत आहात.
1: तर दर्शिताई मला एक सांगावंसं वाटतं, ह्या श्रोत्यांनी जे दोन ईमेल पाठवलेले आहेत त्या दोन्ही मेलमध्ये त्यांनी ॲपचा उल्लेख केलेला आहे.

0: हो।
1: तर श्रोत्यांना पण सांगू इच्छितो, आकाशवाणी सांगली केंद्र ऐकण्यासाठी न्यूज ऑन AIR हे ऍप आपण प्ले स्टोर मधून डाउनलोड करून घ्यावं।
0: सांगली आकाशवाणी सिलेक्ट करा आणि तुम्ही या आकाशवाणी सांगली केंद्रावरचे कार्यक्रम कुठेही राहून अक्षरशः तुम्ही भारताबाहेर जरी गेलात तरीही तुम्ही या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता। हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिर्डे तालुका वाळवा यांचा या कार्यक्रमातील चौथा मेल आहे। यात ते लिहितात, सोमवारी 18 मे रोजी प्रसारित झालेला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम मनापासून आवडला। यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कारकिर्दीची माहिती मिळाली। रंगभूमी, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका यांबद्दल माहिती मिळाली। रसिकांच्या स्मरणात राहणाऱ्या अशा त्या भूमिका होत्या। अनेक नामवंत अभिनेत्यांसोबत त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहणाऱ्या अशा। त्यांच्या चित्रपटांमधील गीता आम्हाला खूप आवडतात। मधुरा पुजारी यांनी छान कार्यक्रम सादर केला, प्रसारणाबद्दल धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला अभिप्राय कळवलेला आहे। आणि दादा, आपल्या कार्यक्रमातला हा शेवटचा ईमेल आपल्या हातात होता।
1: कार्यक्रमातली पत्र मेल संपलेले आहेत,
0: तेव्हा आता आपण वळणार आहोत समारोपाकडे।
1: पण तत्पूर्वी आपण श्रोत्यांना आपला पत्ता आणि ईमेल आयडी सांगायचा
0: आहे। आणि हा पत्ता आहे, सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॅग नंबर 88।
1: आणि कार्यक्रमात ईमेल करण्यासाठी ईमेल आयडी sangliakashvani@gmail.com। त्याचबरोबर श्रोते हो, सांगली आकाशवाणी आता फेसबुक,
0: युट्यूब
1: आणि इंस्टाग्राम वर सुद्धा उपलब्ध आहे।
0: बरायता श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला धनश्री ताईला
1: आणि मला संदीप दादाला
0: आम्हा दोघांनाही निरोप द्या। सप्रेम।

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमलहरी 239.81 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझे घर माझे शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूड होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम
0: प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
0: प्रभातीचे रंग फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

श्रोतेहो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचे प्रतिबंधात्मक उपाय. जरुरीची कामं सकाळी 10 पूर्वी आणि दुपारी 4 नंतर करावीत. उन्हामध्ये सकाळी 12 ते 3 या वेळेमध्ये जाणं टाळावं. आवश्यक असतील ती कामं सावलीमध्ये करा. उष्णतेजवळची आणि उन्हातली कामं टाळा. पाणी आणि शीतपेयाचा वापर भरपूर प्रमाणात करा. चहा, कॉफी, मद्य आणि इतर कार्बोनेटेड द्रव पदार्थ पिण्याचं टाळा. पांढरे सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरा. डोक्यावरती टोपी घाला. घट्ट आणि गडद रंगाच्या कपड्यांचा वापर टाळा. उन्हामध्ये पायात चप्पल बूट घातल्याशिवाय जाऊ नका. गाडीमध्ये लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बंद करू नका. गाड्यांच्या काचा उघड्या ठेवा. सकाळी लवकर आणि सायंकाळच्या वेळी गॅस आणि चुलीसमोरील स्वयंपाकाची कामं करून घ्या. भर दुपारी गॅस किंवा चुलीसमोर स्वयंपाक करणं टाळा. असे उष्माघाताचे प्रतिबंधक उपाय केल्यास उष्माघातापासून आपण आपलं संरक्षण करू शकतो. आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ.

0: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
1: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा हा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही

श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात हरिभक्तपरायण संजय गुरुनाथ कोटणीस यांचं प्रवचन आपण ऐकणार आहात. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र. मंडळी, माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आज आपण ऐकू शकाल रात्री 8:00.

आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना

ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही

0: I'm here.
1: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
0: तुझं डोकं चार्ज कर.
1: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
0: पाहिलंस
1: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
0: बुद्धू सुधर जरा.
1: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट. ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
2: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11 शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार। परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नवादार यांना उमेदवारी। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जारांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजप 11 शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे। भाजप नागपूर अहिल्यानगर धाराशिव जळगाव सोलापूर लातूर

0: नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा, सांगली या जागा लढवणार आहे. शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप 2 दिवसांपूर्वीच निश्चित झालं आहे. यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. तर नाशिक आणि नांदेड या जागांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी, हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली. सध्या परभणी महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नाशिक या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे, तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारनं दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज अहिल्यानगर इथं बातमीदारांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे इत्यादी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्याबाई होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. तपासासाठी सीआयडीची 5 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार पुण्यात तयार केलेल्या विषारी दारूमुळे मिथेनॉलचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले.
1: और एक बात जरूर ध्यान रखिएगा, इनमें से ज्यादातर चीजें हमारी

0: अपनी रसोई से निकली है, हमारे खेत खलिहान से निकली है, कोई बड़ी ब्रांडिंग नहीं है, लेकिन पीढ़ियों का अनुभव उनमें समाया हुआ है। आप भी गर्मी के दौरान देसी पेयजलों का खूब आनंद लीजिए।
1: अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला। नेदरलँड्स भेटीत चोळ साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते असल्याचं ते म्हणाले। छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली। क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला। अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले। या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली। नवे विक्रम रचणारे गुरिंदरवीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं। अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली। या निमित्तानं आपल्या वेधशाळांचे महत्व त्यांनी सांगितलं। तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं। नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगले काम करत आहेत, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास अशा काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आता थोड्याच वेळात 7:30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू होईल। गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे। अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहेबुल फिकरी आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला। सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती। हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला। वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यातल्या सुमारे 25 गावात हे धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली। राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 44.8° सेल्सिअस नोंदलं गेलं। येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 महायुतीमध्ये भाजप 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार। परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावदार यांना उमेदवारी। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
2: मध्यलहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 7:11 झाली आहेत।

0: 7 वाजता आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
1: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
0: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
1: आवड बळीराजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
0: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
1: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
0: आकाशवाणी सांगली पहिल्या

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं।
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात।
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा।
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।

आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

आकाशवाणी सांगली केंद्र संध्याकाळचे 7:15 होत आहेत. वृत्त विशेष हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आता जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: श्रोते हो नमस्कार. मन की बात वर आधारित वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या श्रोत्यांबरोबर संवाद साधला. देशभरात विविध क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाविषयीची माहिती त्यांनी सामायिक केली. तसंच प्रत्येकानं चौकटीबाहेरचा वेगळा विचार केला तर शांतीमध्ये क्रांती घडून येऊ शकते याची काही प्रेरणादायी उदाहरणं श्रोत्यांपुढे मांडली. मन की बातशी संबंधित तामिळनाडूमधील नागरकोळीच्या शिक्षिका गिरिजा अम्मा यांच्या संकल्पाची गाथा आज प्रधानमंत्र्यांनी सांगितली. ती आपण त्यांच्याच आवाजात ऐकूया.
1: पिछले महिने मुझे एक बहुत अच्छा अनुभव हुआ. इसका संबंध मन की बात से भी जुड़ा है, इसलिए आज मैं इसकी चर्चा आपसे करना चाहता हूँ. तमिलनाडु के नागरकोइल में मेरी मुलाकात एक टीचर से हुई. करीब 3 दशक पहले भी मैं उनसे मिला था.

0: राम राम मंडळी, माझं घर माझं शेत हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं आणि भगिनींचं अगदी मनापासून स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, आज आहे रविवार, दिनांक 31 मे 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एक प्रवचन. ऐकूया हरिभक्तपरायण संजय गुरुनाथ कोटणीस यांचं प्रवचन.
1: तू मनहे मीची करी, माझे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील म्हणजेच भावार्थ दीपिकेतील 9व्या अध्यायातील 34व्या श्लोकावर टीका करत असताना ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली ओवी आहे. 9वा अध्याय अनन्यसाधारण महत्त्वाचा अध्याय आहे की ज्यामध्ये माऊलींनी आपलं सर्वस्व पणाला लावून भगवंताची भक्ती कशी करायची, कशा पद्धतीनं भगवंताला आत्मसात करायचं, याचं पूर्ण

वैभव ह्या अध्यायाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून या श्लोकामध्ये माऊलींची स्वारी वर्णन करताना म्हणते की तू मन हे मिची करी माझी ये भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. शब्दशः अर्थ बघितला तर अत्यंत सोपा आहे. माऊली वर्णन करताना म्हणते की तू तुझं मन मला अर्पण कर, माझ्या भजनामध्ये प्रेमधर, सर्वत्र मी व्याप्त आहे तिथं मला नमस्कार कर आणि मला एकांतामध्ये भज. जर आपण बाह्यदृष्टीनं बघितलं तर अत्यंत सोपी अशी होवी आहे, पण जर विचार करायला आपण निघालो तर अत्यंत अवघड असा हा श्लोक आहे, अर्थ आहे. कारण माऊली वर्णन करताना म्हणते की तू तुझं मन मला अर्पण कर. एक वेळ आपण शरीरानं सर्वस्व अर्पण करू, तन मन धन सर्वस्व अर्पण करू, पण मन कसं अर्पण करायचं? अशी काही वस्तू आहे का मन म्हणजे? आमच्या हृदयामध्ये डाव्या कप्प्यात सुवर्णाच्या डबीमध्ये आमचं मन ठेवलेलं आहे. अशी काही वस्तू आहे का की जी आम्ही काढून देऊ शकतो? संत वर्णन करताना म्हणतात अशी वस्तू नाही, म्हणजे मग देता येत नाही का? उत्तर, या देहामध्ये मन आहे म्हणून मनुष्याला किंमत आहे. मग हे मन भगवंताला अर्पण करायचं म्हणजे तरी काय करायचं? तर भगवंताला आपलं सर्वस्व भगवंताच्या समोर ठेवणं म्हणजे मन अर्पण करणं आहे. त्यासाठी माऊली वर्णन करताना म्हणते की हे मन अर्पण करण्यासाठी सदैव सदा सर्व काळ भगवंताचं चिंतन करणं म्हणजे मन भगवंताला अर्पण करणे. म्हणून माऊली ज्ञान सांगताना म्हणते की माझे नि अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेख मद्याजी चोख याची नाव. म्हणजे अनुसंधान सदैव चालू ठेवायचे, म्हणजे भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी विश्वास ठेवून भगवंताचं नाम सदैव घेणं म्हणजे भगवंताला मन अर्पण करायचे. पण मन सहजासहजी आपल्या ताब्यात येतं का? महात्मे वर्णन करताना म्हणतात की मन हे सैराट धावणारी वस्तू आहे. तुकाराम महाराज वर्णन करताना म्हणतात की पांगुळ झालो देवा ना हात ना पाय बैसलो झयावरी सैराट ते धाय टाकिता कुपकाठी कुंठ दरडी न पाहे आधार नाही कोणी मज बाप ना माये पांगुळ झालो देवा. तुकाराम महाराज म्हणतात की मन पांगुळलेलं आहे, या मनाला आधाराची गरज आहे. आणि मन किती वेगवान आहे हो, डोळ्याची पाती बंद करून उघडायला जेवढा वेळ लागतो एवढ्या वेळामध्ये मन हे पृथ्वी प्रदक्षिणा करून येत असतं. अशा या वेगवान मनाला आधाराची गरज आहे, आणि तो आधार फक्त भगवंताचं नामस्मरण देऊ शकतं की जे संत आम्हाला द्यायला तयार आहेत. पण हे देत असताना संतांनी असं कुठं आम्हाला सांगितलेलं आहे का हो की तुझा दिवसभर वेळ माझ्यासाठी खर्च कर, अंगाला राख फास आणि अरण्यामध्ये जाऊन राहा, असं कुठल्या संतांनी सांगितलेलं आहे का हो? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संसारामध्ये राहून संसाराच्या माध्यमातून भगवंताला प्राप्ती करायचंय. बरं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे माझं नाहीये, भगवंतानं स्वमुखानं सांगितलेलं आहे की हे जे ज्ञान आहे हे व्यासांचा मागोवा घेतो. जे व्यासांनी सांगितलं, आद्य शंकराचार्यांनी लिहून ठेवलं, या सर्वाचा मागोवा घेत माऊली म्हणते की हे भगवंतापर्यंत जाण्याचा राजमार्ग संत आम्हाला दाखवायला तयार आहेत. मग ह्या राजमार्गावरनं जायचं म्हणजे तरी आम्ही काय करायचं? तर भगवंताचं चिंतन करायचंय. मग आता भगवंताचं चिंतन करण्यासाठी आम्हाला भगवंताच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे, मग गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे, हातामध्ये सारखं टाळ चिपळ्या घ्यायला पाहिजेत, असं कुठं संतांनी सांगितलेलं आहे का? संत वर्णन करताना म्हणजे त्याच्या कशाची आवश्यकता नाही, कुठं जाण्याची गरज नाही, फक्त ठाईच बैसवणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा नलगे ते सायास जाणे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. म्हणजे आपल्याला कुठेही न जाताना बसलेल्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती करता येते, आणि ती प्राप्ती करून घेण्यासाठी संत महात्मे आम्हाला राजमार्ग दाखवायला तयार आहेत की जे माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजे मुखानं सदैव चिंतन करायचंय, व मुखानं सदैव जे चिंतन करायचंय, मुखानं जे भगवंताचं सदैव नाम जे उच्चारायचं आहे, ते नाम उच्चारत असताना आम्ही त्या ठिकाणी एकाग्रतेनं बसणं हे आमचं आद्य कर्तव्य. आम्ही बसलेलो असतो देहानं, आमचं मन त्या ठिकाणी असतं का? मन सैराट पळायला लागलेलं आहे, त्या मनाला सवय लावायची आहे, आणि ती सवय लावण्यासाठी बाह्य सर्व उपचार आहेत. त्यासाठी नित्य आणि नैमित्तिक कर्म आम्हाला शास्त्रानं सांगितलेले आहेत. त्यासाठी भगवंताच्या मंदिरामध्ये जायचंय, त्यासाठी संकीर्तन करायचं आहे. राजकवी साधुदास वर्णन करताना म्हणतात की लोक बरेच जण येत असतात, पण त्या लोकांचं मन
लक्ष

देहानं जरी कीर्तनाला किंवा प्रवचनाला बसलेले असे तरी त्या ठिकाणी असतं का? प्रत्येकाचं लक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं असतं. ज्यावेळेला मी देहानं, मनानं, शरीरानं आणि प्राणानं ज्यावेळेला भगवंताच्या मंदिरामध्ये एकचित्तानं बसू, त्यावेळेला भगवान आमच्यापासून लांब नाही. कारण संत वर्णन करताना म्हणतात की भगवान जो आमच्या समोर आहे तोच आमच्या देहात आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तेव्हा आमच्याच जवळ आहे, पण तो आम्हाला सापडायला तयार नाही आहे. तो संत महात्मे आम्हाला दाखवायला तयार आहेत. महादेव बघण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? तर त्याचं वर्णन करत असताना माऊली म्हणते की तू मन हे मीची करी, तुझं मन मला अर्पण कर. अहो, आम्ही फुलं घालू शकू, भगवंतासमोर नैवेद्य ठेवू शकू, पण मन अर्पण कसं करणार? तर भगवंताचं सदैव सदा सर्व काळ चिंतन ज्यावेळेला आम्ही करण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेला ते मन भगवंताला अर्पण केलं जाईल अशी संत महात्म्यांची धारणा आहे. कारण आम्ही आमचं मन अर्पण करत असताना आमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार करून भगवंताकडं किंवा भगवंताच्या मंदिरामध्ये जात असतो. असा कधी आम्ही विचार केलेला आहे का की मला फक्त भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून मी मंदिरात आलेलो आहे? उत्तर आहे कधीच नाही. कारण आम्ही ज्या वेळेला आणि ज्या ज्या ठिकाणी जात असतो त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या इच्छा घेऊन जात असतो. नोकरी लागत नाही, लग्न होत नाही, मुलं बाळ होत नाही, स्थिरस्थावर होत नाही, म्हणजे आम्ही प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी अपेक्षा घेऊन निघालेलो आहोत. संत वर्णन करताना म्हणतात की प्रालब्धानं जे तुला प्राप्त होणार आहे ते निश्चितपणानं मिळणार आहे, पण जे खरं डबोल आहे, जे खरं ज्ञान आहे, ते ज्या ज्या वेळेला आम्हाला प्राप्त करून घ्यायची इच्छा आहे ती प्राप्त करण्यासाठी आम्हाला फक्त आणि फक्त संतांना शरण गेलं पाहिजे. आणि संत तरी आम्हाला काय देणार आहे तो? तर संत आम्हाला जे प्राप्त आहे ते निश्चितपणानं सर्वस्व द्यायला तयार आहेत. देऊ तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी मारुकाठी. आपल्याजवळचं सर्वस्व द्यायला तयार आहेत, पण त्यांच्याकडं काय मागावं हे तरी आम्हाला कळलं पाहिजे. बाहेरच्या गोष्टी आमच्या प्रारब्धानं आम्हाला मिळणार आहेत, पण संत जे देणार आहेत ते पूर्णत्वानं शाश्वत, की ज्याचा कधीही नाश होणार नाही असं अघात ज्ञान आम्हाला संत द्यायला बसलेले आहेत. आणि ते घेण्यासाठी, आमचं मन भगवंताला अर्पण करण्यासाठी, मन भगवंताकडे वळवण्यासाठी आम्हाला बाह्य ह्या आनुषंगिक गोष्टीची आवश्यकता आहे. त्यासाठी संकीर्तन महत्वाचं आहे, त्यासाठी भगवंताची पूजा अर्चा महत्वाची आहे. म्हणून आम्हाला ज्ञान सांगताना संत म्हणतात की अहो करावे कीर्तन मुखे गावे हरीचे नाम. बाहेरचं कीर्तन आहे ते आमच्या मनाला वेड लावण्यासाठी आहे. खरं जे संकीर्तन आहे ते या देहामध्ये सदैव सदा सर्व काळ भगवंताचं चिंतन चालू ठेवणं म्हणजे खरं संकीर्तन आहे. की जे वर्णन करत असताना भगवद्गीतेमध्ये भगवंताची स्वारी वर्णन करताना म्हणतीये, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः नमस्यंतस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सदैव सदा सर्व काळ भगवंताचं चिंतन चालू ठेवायचं आहे. आता सदैव सदा सर्व काळ चिंतन कसं चालू ठेवता येईल असा मनामध्ये प्रश्न निर्माण होईल. संत आम्हाला प्रश्न करतायत की दिवसभर आमचा श्वासोश्वास चालू आहे, तो चालू आहे का नाही हे बघण्यासाठी आम्हाला प्रत्येक वेळेला नाकासमोर सूत घेऊन जायची गरज आहे का? रस्त्यानं निघालेलो असू दे, जेवायला बसलेलो असू दे, आम्ही एकमेकाशी बोलत असू दे, झोपलेलो असू दे, आमचा श्वासोश्वास चालू आहे का बंद आहे? उत्तर आहे चालू आहे. यदा कदाचित आम्ही कॉटवरती झोपायला गेलो आणि आमच्या मनामध्ये विचार आला की आता उद्या सकाळपर्यंत कॉटवरनं खाली यायचं नाहीये, म्हणून आम्ही कपाटात वरती असलेलं बटण बंद केलं, खोलीतला दिवा बंद झाला, मग मनामध्ये विचार केला की आता उद्यापर्यंत खाली यायचं नाहीये, आमचा हा भाता चालू आहे, तो भाता कशासाठी चालू ठेवायचा? म्हणून भगवंतांना असं काही बटण दिलेलं आहे का की ते बटण बंद करू म्हणजे हा श्वासोश्वास थांबेल आणि सकाळी आल्यानंतर परत चालू करू? असं बटण दिलेलं नाहीये. पण समजा यदा कदाचित झोपेमध्ये आपोआप बंद झाला, आम्हाला त्या कॉटवरती सकाळपर्यंत ठेवतील का? उत्तर आहे नाही. म्हणजे श्वासोश्वास चालू आहे म्हणून आम्हाला किंमत आहे. समर्थांची स्वारी वर्णन करताना म्हणते की मनुष्य दिवसाकाठी 21,600 वेळेला श्वासोश्वास करतो. म्हणजे कमीत कमी 21,600 वेळेला आम्हाला भगवंताचं चिंतन करता येतं. फक्त कधी करता येत नाही, शिंक जांभई खोकला इतुका काळ व्यर्थ गेला. तुकाराम महाराजांची स्वारी वर्णन करताना म्हणते की एवढ्या जर गोष्टी सोडल्या तर आम्हाला सदैव सदा सर्व काळ कोणत्याही अवस्थेमध्ये, शास्त्र तर ह्याच्या पुढे जाऊन सांगतं, घरी दारी शैये रतिसुखाते अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवश्चिंतन करी. कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी तुकाराम महाराज तर ह्याच्या पुढे जाऊन आम्हाला ज्ञान सांगतात. निजल्याने गाता उभा पांडुरंग बैसल्या कीर्तन करिता डोले मार्गी चालता असे मागे पुढे भक्तासी साकडे पडो निधी.

शेवटी आम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये असू दे, रस्त्याने निघालेलो असू दे, झोपलेलो असू दे, घरामध्ये बसलेलो असू दे, त्या पद्धतीने भगवंताची स्वारी आमच्याबरोबर यायला तयार आहे. पण हे येण्यासाठी भगवंताला जी गोष्ट प्रिय आहे ती भगवंताला अर्पण करणं हे खरं आमचं आद्य कर्तव्य आहे. आम्ही बाह्यदृष्टीनं अर्पण करतो आणि त्याच्या नावावर आम्ही भक्षण करतो म्हणजे भगवंताला प्रिय गोष्ट आहे का? भगवंताला कशाची अपेक्षा नाही? भगवंताची स्वारी फक्त देव भावाचा भुकेला, दास सेवकाचा झाला. पहा महिमा आवडीती, फळे खाय बिल्लिणीची, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. तुकाराम महाराजांची स्वारी वर्णन करताना म्हणते की भगवंताची स्वारी भक्तीला भुकेलेली आहे. मग ही भक्ती करण्यासाठी आम्हाला सदैव सदा सर्व काळ आमचं मन आतून आणि बाहेरून स्वच्छ करून ज्यावेळेला या मनाच्या माध्यमातून भगवंताचं चिंतन करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यावेळेला आमचं मन भगवंताला अर्पण करण्यास योग्य होतं. मग आमचं मन आतून आणि बाहेरून स्वच्छ आहे का नाही हो? एखादा म्हणेल मी दिवसातनं दोनदा अगदी उत्तम पाण्यानं आंघोळ करतो, उत्तम साबण वापरतो, म्हणजे आमचं शरीर आणि मन स्वच्छ आहे का हो? अहो हा आमचा बाह्य असणारा जो देह आहे तो साबणानं स्वच्छ होईल, पण आतला आतला देह जर स्वच्छ व्हावा असं वाटत असेल तर भगवंताच्या नामानं. कारण देहामध्ये आत किती घाण आहे हो? ज्ञानेश्वर महाराजांची स्वारी वर्णन करताना म्हणते रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे कानोभा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगली रे. म्हणजे आत्म देहा इतका बरबटलेला आहे की नगरपालिकेचा जिवंत उकिरडा कोणता असेल तर मनुष्य नरदेह. पण एवढं सगळं असून मनुष्य देहाला का महत्व आहे? तर मनुष्याला बुद्धी दिलेली आहे, या बुद्धीला बोधकत्व देण्याचं आमचं कर्तव्य आणि काम आहे. ते संतांच्या माध्यमातून आपण करायचं आहे आणि ते करण्यासाठी भगवंताच्या नामाची ज्यावेळेला आम्ही जोड देण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला मन हे भगवंताकडे वळायला सुरुवात होईल आणि ते जास्ती वळवण्यासाठी माऊली म्हणते आहे माझी भजनी प्रेमधरी, माझ्या भजनामध्ये प्रेमधर. आता भजनाचं प्रेम धरायचं म्हणल्यानंतर आम्हाला साथीदार पाहिजेत, बाकीच्या गोष्टी आवश्यक आहेत. संत वर्णन करताना म्हणतात ह्या कोणत्याही गोष्टीची आपल्याला आवश्यकता नाही. अहो करावे कीर्तन मुखे गावे हरीचे नाम. अहो मुखानं सदैव सदा सर्व काळ चिंतन करणं हे खरं संकीर्तन आहे. हे बाहेरचं जे कीर्तन आहे ते आनुषंगिक आहे की ज्याच्या योगे ह्या मनाला छंद जोडू शकेल, मन वळायला सुरुवात होईल त्यासाठी हे बाह्य संकीर्तन आहे. मग हे असं संकीर्तन ज्यावेळेला मी ऐकण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला आमच्या मनावरती एक वेळ अशी येईल की मन आपण होऊन म्हणेल चल आज आपण कीर्तन करूया. पण ह्या अंतरंगातल्या कीर्तनाला किती वेळेचं बंधन आहे का? किती वेळा आम्ही करू शकू? नवे नवे समर्थांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे 21,600 वेळेला आम्हाला करता येईल. मग हे 21,600 वेळेला घडण्यासाठी आम्हाला आमच्या बाह्य असणाऱ्या शरीरामध्ये सदैव सदा सर्व काळ भगवंताचं चिंतन मुरवण्यासाठी बाह्य संकीर्तनाची आवश्यकता आहे. मग संत वर्णन करताना म्हणतात त्यासाठी नित्य नियमानं भगवंताच्या मंदिरामध्ये जाणं, भगवंताची पूजा अर्चा करणं हे त्यासाठी आम्हाला सांगितलेलं शास्त्रानं निमित्त आहे. म्हणून माऊली म्हणते देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगु करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. माऊली वर्णन करताना म्हणते त्यासाठी या मंदिरामध्ये जायचंय, या मंदिरामध्ये जाऊन संतांच्याकडे खरं मागणं मागायचं आहे की तुमची प्राप्ती व्हावी, भगवंताची प्राप्ती व्हावी, मुक्तता अनुभवता येईल असा मार्ग प्राप्त करण्याचा अनुग्रह मला करा. कारण संत कसे आहे तो ज्या पद्धतीनं आई मुलाचं संगोपन करतं त्याच पद्धतीनं संत आमचा संगोपन करायला तयार आहेत. कारण संत कृपाळू आहेत, कनवाळू आहेत, दयाळू आहेत. निळामणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू, सागरासारखं ज्यांचं विशाल मन आहे आम्हाला हाताला धरून घेऊन जायला तयार आहेत. हात धरून मंदिरातची नेले साजण गुरुने कौतुक केले, तत्वमसी महावाक्य निरूपणी मी पण अंधकार रहितची केले, साजणी गुरुने कौतुक केले. आम्हाला हाताला धरून घेऊन जायला तयार आहेत, नवे नवे येणाऱ्या प्रत्येक अडचणी बाजूला करायला तयार आहेत. म्हणून निळोबाराय वर्णन करताना म्हणतात की त्यासाठी आम्ही तुम्हाला हा मार्ग दाखवलेला आहे. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संतते त्यांची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही मोडोनिया नाना मते देती सिद्धांत चौरसू, निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. आम्हाला सर्वस्व मार्ग दाखवायला तयार आहेत, येणाऱ्या प्रत्येक खास कळग्याची आम्हाला

जाणीव करून द्यायला तयार आहेत. मग ज्या वेळेला असं आम्ही भगवंताचं सर्वस्व सदा सर्व काळ चिंतन करण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेला आमच्या देहामध्ये असणारा भगवान आम्हाला दिसायला सुरुवात होईल. त्यावेळेला माऊली म्हणते की सर्वत्र नमस्कारी मज एकाते, कारण भगवान हा सर्वव्याप्त आहे. ज्या वेळेला हिरण्यकश्यपूनं प्रश्न केला भक्त प्रल्हादाला, अरे तुझा भगवान कुठं आहे, त्यावेळेला त्यानं सांगितलं की भगवंताशिवाय रीती जागाच नाही. आणि त्यावेळेला त्यानं प्रश्न केला की खांबामध्ये आहे का, त्यांनी सांगितलं खांब त्याशिवाय उभारणार नाही. मग त्यानं लथ्था प्रहार केला आणि त्यातनं नारसिंहाचा अवतार निर्माण झाला. म्हणजे संतांना काय सांगायचं आहे हो, की प्रत्येक चराचरामध्ये भगवंताची स्वारी व्यापून राहिलेली आहे. नवे नवे तोच भगवान आमच्या शरीरामध्ये आहे, की ज्याचं वर्णन करत असताना माऊली म्हणते की तो भगवान जाणायचा आहे. जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. अहो हा भगवान आमच्या देहात आहे, तो जाणून घ्यायचा आहे आणि तो संत महात्म्यांच्या माध्यमातून जाणता येतो, कारण ते आम्हाला उपदेश करायला तयार आहेत, हाताला धरून घेऊन जायला तयार आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून हा जो भगवान आहे तो जाणून घ्यायचा आहे, की जो सर्वत्र आहे त्याच्याशिवाय रीती जागाच नाही. आणि तो ज्यावेळेला भगवान आम्ही जाणण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी आमचे हात आपोआप जोडले जातील, कारण आम्हाला प्रत्येक ठिकाणी असणारं भगवंताचं स्वरूप आपोआप दिसायला सुरुवात होईल. कारण ज्या पद्धतीनं आमच्या मनामध्ये भाव आहे, ज्या पद्धतीनं आमच्या मनामध्ये विचार आहेत, ज्या पद्धतीनं आमची शक्ती चालायला लागलेली आहे, त्या पद्धतीनं भगवान आमच्या समोर उभा राहायला तयार आहे. कारण भगवंताला इतर कशाचीही अपेक्षा नाही. भगवान म्हणतो तू फक्त एकच कर, आपुलाले विहित कर्म, तुला सांगितलेलं कर्म करत राहा. पण ते कर्म करत असताना त्याच्याच बरोबरीनं जर तू भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न करशील, तर मी तुझ्या बरोबरीनं सदैव सदा सर्व काळ राहायला तयार आहे. मग असा हा जर भगवान आमच्या बरोबर सदा सर्व काळ राहायला तयार असेल, तर आम्हाला कधी दुःख पडेल का हो? आम्हाला कधी दुःखाचा विचार करण्याची गरज आहे का? उत्तर आहे, ज्या ज्या गोष्टी आमच्या समोर येतील त्या फक्त सुखाच्या प्राप्तीच्या असतील, की ज्याच्या योगे आम्हाला पूर्ण शाश्वत सुख आणि आनंद प्राप्त होऊ शकतो. असा मनुष्य आहे का की ज्याला सुखाची आवश्यकता नाही? उत्तर, प्रत्येक अगदी नाकाला सूत लागलेला जरी मनुष्य आम्ही बघितला, तरी तो म्हणतो की मला सुखाची प्राप्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे. मग असं हे जे शाश्वत सुख आहे ते संत आम्हाला द्यायला तयार आहेत. संत म्हणतात की त्यासाठी तर आम्हाला भगवंतानं पाठवलेलं आहे. हे तुकाराम महाराज वर्णन करताना म्हणतात, आम्ही निर्गुणापुरीचे वाणी आमचा जिन्नस घ्यारे कोणी, शेर अक्षर पावशेर धडा जेवढा पाहिजे तेवढा ओढा, तुका म्हणे आम्ही वाणी पाल दिला निरंजनी. भगवंतानं म्हणले आम्हाला ह्याचसाठी पाठवलेलं आहे, आम्ही तुम्हाला द्यायला आलेलो आहे. पण आम्ही काय म्हणतो, देव न लगे देव न लगे साठवणीचे रुंदले ओझे. आम्ही आमचं करायला समर्थ आहोत, कुठंपर्यंत? जोपर्यंत आमच्या नाकापर्यंत येत नाही तोपर्यंत. आणि ज्या वेळेला नाकापर्यंत येतं त्यावेळेला आम्ही सैरभैर पळायला निघालो, आम्हाला भगवान भेटेल का? उत्तर आहे, नाही. मग आम्ही म्हणणार की 60व्या वर्षानंतर रिटायर झाल्यानंतर करू. संत आम्हाला प्रश्न करतायत की 60व्या वर्षापर्यंत आम्ही जगणार ह्याची आम्हाला ग्वाही देता येईल का? एक घडी का नाही भरवसा. संत वर्णन करताना म्हणतात की एक निमिषाचा आमचा भरवसा नाही, आम्ही 60व्या वर्षापर्यंत जगू असं आम्हाला सांगता येईल का? उत्तर आहे, नाही. मग आलेला काळ सार्थकी लावणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, वाहवले जाओ राहिले सांभाळा, आठवा गोपाळा आता तरी. मग हा आठवण्यासाठी संत महात्म्यांच्या माध्यमातून ज्या वेळेला सदैव सदा सर्व काळ आम्ही चिंतन करण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेला आमच्या हृदयामध्ये जो भगवान आहे त्याला आम्ही विराजमान करायचा आहे, त्याला जाणून घ्यायचं आहे. कारण आमच्या देहामध्ये भगवान आहे, त्याशिवाय आमचा देहच उभा राहू शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली वर्णन करताना म्हणते, आता हृदय आपुले चौफाळून या भले, वरी पैसव पावले सद्गुरूंची. आमचं हृदय स्वच्छ करायचं आहे, आत्न बरबटलेलं आहे. अहो गणेशाची स्थापना करत असताना घरामध्ये असलेल्या कोनाड्यामध्ये आम्ही कधी करतो का? तो कोनाडा स्वच्छ करतो, रंग रंगोटी करतो आणि मग भगवंताची प्रतिष्ठापना करतो. तद्वत ह्या हृदयामध्ये शरीरामध्ये जी आतून घाण आहे, ही घाण म्हणजे कामक्रोधादय षष्टम, हे जे 6 रिपू आहेत त्या 6 रिपूंची जी घाण भरलेली आहे ती घाण भगवंताच्या नामानं स्वच्छ करत आत या देहरूपी घरामधल्या असणाऱ्या चौथऱ्यावरती भगवंताची ज्या वेळेला प्रतिष्ठापना होईल त्यावेळेला एकांते मज एकांते, एकांतामध्ये असलेला जो भगवान आहे की जो आमच्या हृदयामध्ये आहे, तोच भगवान आमच्या समोर येऊन आम्हाला प्रगट होऊन खरं ज्ञान द्यायला तयार होईल, खरं शाश्वत सुख आमच्या समोर ठेवायला

होईल की ज्याच्या योगे आनंदुरे आजी परमानंदुरे जया श्रुती स्मृती म्हणती गोविंदुरे. खरा आनंद जो शाश्वत आनंद आहे की जो आनंद प्राप्त करण्यासाठी आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे, त्या नरदेहाची इति कर्तव्यता या भगवंताच्या नामाच्या माध्यमातून आम्हाला साधता येईल, ती साधण्यासाठी या भगवंताच्या नामाचा सदैव उच्चार करण्याचा ज्या वेळेला आम्ही प्रयत्न करू, ज्या वेळेला त्याच्या चिंतनामध्ये राहण्याचा आम्ही प्रयत्न करू, त्यावेळेला हा जो भगवान आमच्यापासून लांब आहे असं आम्हाला वाटतं, तो भगवान आमच्या जवळ येऊन स्थिरावेल आणि शाश्वत आनंदाचा माप आमच्या शरीरामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या देहामध्ये पूर्णत्वानं भरायला तयार होईल की ज्याच्या योगी आमचं रोम आणि रंध्र फक्त भगवंताचं चिंतन करण्यासाठी सदैव सदा सर्व काळ तयार राहील. असं हे ज्ञान, असं हे मन प्राप्त करण्यासाठी माऊली ज्ञान सांगताना आम्हाला म्हणते की तू मन हे मीची करी, तुझं मन मला अर्पण कर, माझी हे भजनी प्रेमधरी, माझ्या भजनामध्ये सदैव सदा सर्व काळ राहण्याचा प्रयत्न कर. की ज्या वेळेला असं सदैव सदा सर्व काळ राहण्याचा आम्ही प्रयत्न करू, त्यावेळेला आमच्या मनामध्ये इच्छा असू दे नसू दे, भगवान आमच्या समोर येऊन उभा राहायला तयार आहे. मग त्यासाठी आम्हाला कोणत्याही वयाचं बंधन असणार नाही आणि त्यावेळेला आम्हाला जाणीव होईल की गेलेल्या आयुष्यामध्ये आम्ही किती आमचा काळ खर्च घालवलेला आहे. कारण जर आम्ही विचार केला की आम्ही 80 वर्ष जगणार तर त्यातली 40 वर्ष आम्ही झोपेत घालवलेली आहेत. उरलेल्या 40 वर्षाचा हिशोब मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला तर निम्म आयुष्य नोकरीमध्ये लागत, तोपर्यंत शिक्षण नोकरी लग्न ह्यामध्ये जातं, राहिलेले आयुष्य 20 वर्षामध्ये काम करण्यामध्ये जातं. मग राहिलं आमच्या हातात किती आयुष्य? मग ते जर आम्हाला आमच्या हातामध्ये राहावं असं वाटत असेल तर येणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक वेळेमध्ये जर आम्ही भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला, भगवंताच्या भजनामध्ये प्रेम धरण्याचा प्रयत्न केला, कारण भगवंताची स्वारी फक्त प्रेमाची भुकेलेली आहे, आम्ही ज्या पद्धतीने त्याच्यासमोर निस्सीम प्रेम अर्पण करण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेला भगवान आमच्या हृदयामध्ये येऊन विराजमान होईल आणि त्यावेळेला जो बाहेर भगवान आहे तोच आमच्या हृदयामध्ये आहे, त्याच्या चरणाच्या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही नतमस्तक होऊ त्यावेळेला सर्वव्याप्त भगवान आमच्यासमोर प्राप्ती करून देऊन आम्हाला सुखाचा सागर दाखवू शकेल. की जे वर्णन करत असताना माऊली म्हणते, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. जो भगवान आमच्या समोर आहे तोच आमच्याकडं सर्व सुखाचं सागर आमच्या समोर अर्पण करून आम्हाला या पृथ्वीतलावरून मुक्तीची अनुभूती घेऊन दाखवेल. ती मुक्तीची अनुभूती प्राप्त करण्यासाठी आम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे, त्या नरदेहाची ती कर्तव्यता करण्यासाठी भगवंताच्या नामामध्ये सदैव सदा सर्व काळ तल्लीन होण्यासाठी माऊली ज्ञान सांगत असताना भगवद्गीतेच्या माध्यमातून आम्हाला ज्ञान सांगते आहे, तू मन हे मीची करी, माझी आहे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. पुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय.

मंडळी देवकी पंडित यांनी गायलेल्या या छानशा अभंगाबरोबरच आता आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मी दीपा तेलंग तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजतायत. श्रोतेहो, मन की बात माननीय पंतप्रधानांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता ऐकूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
3: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस. 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि

0: अनिमेष कुजूर। मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा। अनिमेष जी नमस्कार, गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार, सत श्री अकाल।
1: नमस्कार सर।
2: नमस्कार सर।
0: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे, तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे। आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती, पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं, मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं। तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे। मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे।
2: नमस्कार सर, माझं नाव अनिमेष कुजूर। मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर, आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो। मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली। मी सैनिक स्कूल अंबिकापूर मधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो। कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ। मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे। मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे। मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे।
0: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
3: नमस्ते सर, माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे। मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटर मध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे। 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे। ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे। माझे वडील आणि आजोबा दोघेही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो। त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो। हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा। मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे। मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं। मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे। ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा। मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली। मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला। मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर। तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे। त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो।
0: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची।
3: हो सर, मध्यम वर्गीय कुटुंब आहे सर। नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं। त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल। मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे। मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन। तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते। मिल्खा सिंग जी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवस भर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या। माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन। आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचा शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही। तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही। जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू

0: करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे, तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिम्मत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
1: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत. 100 मीटर शर्यतीत धावणे, जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर या प्रकारासाठी बनलेलंच नाही. इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं, तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील. आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
0: जी सर, मी गुरिंदर. सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची, तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे, हे काही हरकत नाही. एक दिवस वाईट गेला किंवा 1 वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
1: अनिमेशजी.
2: सर, मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ऍथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ, हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस. कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते sub-10 किंवा sub-10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
1: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघ खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
2: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे. आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
1: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
0: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशन केला तेव्हा मी जेव्हा वॉर्मअप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्मअप इथे करू, इथे

0: वॉर्मअप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
1: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
0: आभारी आहे सर.
1: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल, उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थान मध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशा मधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात, कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यान पिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे। आज मन की बातच्या माध्यमातून

आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत, आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवले.

धन्यवाद. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळ मधील अलुवा इथे साजी वलाशिरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000+ अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशिरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगड मधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृती बद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी बद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन

घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिर आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लब मध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, या भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली. त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो. आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसा ही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं. कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावड, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहे.

0: पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविल मध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटी दरम्यान त्यांच्या सोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नई मधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजाम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद. नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: आताच आपण मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण ऐकलं. ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बाप.
3: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आज रात्री 10 वाजता रविवासरीय संगीत सभा हा अखिल भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये आपण ऐकणार आहात कर्नाटक शैलीतील वादन.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप जाहीर। 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार। म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू, 70 जखमी। सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय। गुजरात टायटन्सची खराब सुरुवात, या दोघांमध्ये अंतिम लढत सुरू। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते। कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं। देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले। ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले। अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत प्रधानमंत्र्यांनी नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती दिली। क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला। अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधान

0: यांनी आजच्या मन की बात मध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नमामि गंगे अभियान अंतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी देखील त्यांनी सांगितलं. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनाची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घेऊन त्यांची दखल घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं.
1: मेरा आपसे आग्रह है, अपने आसपास के ऐसे प्रयासों को जरूर देखिए. जो लोग समाज के लिए अच्छा काम कर रहे हैं उन्हें पहचानिए, उनकी सराहना कीजिए, उनसे सीखिए और हो सके तो खुद भी किसी अच्छे काम से जुड़िए.
0: विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे. शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे, तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत. खाणकामासाठी वापरली जाणारी स्फोटकं या ठिकाणी साठवली होती. ईशान्य म्यानमारमध्ये कॉंगटूप या गावात ही घटना घडली. हा भाग तांग नॅशनल लिबरेशन आर्मी या सशस्त्र गटाच्या नियंत्रणाखाली आहे. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलै रोजी लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाचे मोहम्मद शोहेबुल फिक्री आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच षटकात कर्णधार शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन, निशांत सिंधू आणि जोस बटलरही लवकर बाद झाले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 13 षटकात 4 बाद 83 धावा झाल्या होत्या. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत गतविजेती कोको गॉफ हिला अनास्ताशिया पोटापोवा हिनं काल पराभवाचा धक्का दिला. पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करत तिनं तिसऱ्या फेरीचा सामना 4-6, 7-6, 6-4 असा जिंकला. 4 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावणारी इगा श्वियांटेक हिला आज मार्ता कोस्त्युक हिनं 7-5, 6

जटिल कर्म पथ पर थर थर थर कांप लगे रुकने पग, जटिल

सकमसक रहता मर्मस्थल मर्मर कनती

0: high-voltage IPL title clash, Gujarat Titans set a target of 156 runs for defending champions Royal Challengers Bengaluru, RCB, at the Narendra Modi Stadium in Ahmedabad. In reply, RCB were 133 for 5 in 14.3 overs when reports last came in. Put into bat, Gujarat Titans posted 155 for 8 in their 20 overs, with Washington Sundar scoring an unbeaten 50 off 37 balls. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 537 अंश 6 मीटर्स तसेच 558 किलोहर्ट्जवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसेच FM 103 अंश 6 मेगाहर्ट्जवर हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग. 10 मिनिटं आणि 15 सेकंद झाली आहेत. आमची दुसरी
2: मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100 अंश 6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 49 सेकंद झालेत. श्रोते हो, आता आमचे आजचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:50 आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत.